219 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमच्या प्रथम प्रसारणातील कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या प्रसारणसभेत आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत आहे श्रोतेहो. आज बुधवार भारतीय सौरतिथी 14 श्रावण शके 1948 अर्थातच 5 ऑगस्ट 2026 आमच्या एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. श्रोतेहो, पावसाच्या थेंबामधूनही शहारून गेली फुले, मग सोडूनी सुगंध दरवळणारा नाजूकशी कळी खुले. आकाशाशी मैत्री करत लालरंगी फुले खेळली, हिरवळीच्या अल्लाद कुशीवर तेजरंगांनी बहरून गेली. मग फुलपाखरांसमवेत शुभ्र पांढरी फुले सजली, पाहुनी फुलपाखरांना रंगीन आणखीन थोडी फुलली. सोनेरी दवात मोहक भिजून गेला पुमंग.

पुन्हा एकदा नवलाईने आला सृष्टीला रंग, आला सृष्टीला रंग. अशी ही आपली सृष्टी. सूर्याची किरणं धरतीवर पडताच दाही दिशा उजळून निघतात. चला तर मग आजच्या या नव्या कोऱ्या सकाळच्या वेळी किंवा या दिवसाच्या सुरुवातीच्या वेळी सगळ्यांसाठीच आयु, आरोग्य, समाधान आणि शांती मागूयात आणि ऐकूयात मंगलध्वनी.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन श्रोते हो आपण ऐकत होतात. राग होता देस्कार. आता 6 वाजतायत. लगेचच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून देण्यात येणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा.

नमस्कार श्रोते हो, सद्विचार म्हणजे चांगले, पवित्र आणि विधायक विचार। हा शब्द सत, चांगले आणि विचार, मनातील भाव, कल्पना या दोन शब्दापासून बनला आहे। सद्विचाराचा अर्थ आहे चांगले, नैतिक, पवित्र विचार। हे विचार व्यक्तीला योग्य मार्गाने चालण्यासाठी समाजाप्रती सद्भाव प्रेरित करण्याचे काम करतात। चांगले विचार म्हणजे काय हे आपण काही मुद्दे मांडून घेऊयात। सकारात्मक चांगले विचार माणसाचे चारित्र्य घडवतात, कठीण प्रसंगातही योग्य मार्ग दाखवतात, जगण्याची प्रेरणा देतात। सद्विचारामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। सद्विचारामुळे निराशा दूर होऊन जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो। सद्विचार आपल्याला माणुसकी, दया आणि नैतिकतेची मूल्ये शिकवतात, ज्यामुळे उत्तम चारित्र्य घडते। तणावमुक्ती मन शांत राहते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते। आता आपण सद्विचार याचा अर्थ चांगला हाच आहे, चांगला हा शब्द अपेक्षित आहे, तो स्थल काळाप्रमाणे बदलतही जातो। आजचा दिवस चांगला गेला याचा अर्थ चोरांच्या, भ्रष्टाचारी व्यक्तींच्या, संतांच्या, राजकारणी व्यक्तीच्या, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून सारखाच नसतो। परस्पर कधी विसंगतही असू शकतो। चोर आणि संत याचे चांगल्या शब्दांच्या बाबतीत अर्थ परस्परांना छेद देणारे आपल्याला दिसतात। येथे असे म्हणता येईल, जगी वंदते ते सर्व भावे करावे, जगी निंदते सर्व सोडून द्यावे। हाच निकष सद्विचारांच्या संदर्भात केला जातो किंवा केला जावा। ज्या विचारामुळे आपण दुरावले जातो तो विचार आपण इतरांच्या बाबतीत न करणे म्हणजे सद्विचार। सद्विचाराचे उत्तम उदाहरण म्हणजे पसायदान होय। दुरितांचे तिमिर जाओ, जे खळांची व्यंकटी सांडो। विश्वाच्या कल्याणासाठी मांडलेला विचार म्हणजे सद्विचार, म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे पसायदान होय। सर्वसामान्यामध्ये सद्विचार टिकून राहावा, सद्विचारांची जाणीव राहावी म्हणून स्वतःला काही नियम घालून घेणे आवश्यक असते। ते आपल्या जीवनासाठी फायदेशीरही ठरतात। सकारात्मक दृष्टिकोन, नेहमी सकारात्मक आणि आशावादी राहा। स्वतःतील आणि इतरातील गुणदोष शोधावे। सत्य आणि अस्पष्टता, नेहमी स्पष्ट आणि खरे बोला। स्पष्ट विचार ठेवा, वागण्यात पारदर्शकता असू द्या। आत्मविश्वास आणि स्वसन्मान, स्वतःवर प्रेम करायला शिका आणि आपल्या क्षमतेवरही विश्वास ठेवा। कृतज्ञता व्यक्त करणे, आयुष्यात मिळालेल्या चांगल्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करावेत। शांतता आणि संयम, कठीण प्रसंगातही मन स्थिर ठेवावे। ध्यान किंवा योगासनाद्वारे विचारांची गती नियंत्रित करावी। प्रेरणादायी वातावरण, नेहमी प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा आणि उत्तम विचारांचे वाचन करा। अध्यात्म आणि जीवन विकासात या विचारांना खूप महत्त्व आहे। निसर्गाच्याही सान्निध्यात गेल्यावर आपल्याला भरपूर प्रेरणा मिळते। शेवटी हेच म्हणावं वाटते की चांगले विचार म्हणजे सद्विचार, हेच खरे आपल्या आयुष्याचे ध्येय असेल तर कुठलेही ध्येय साध्य करणारा अडथळा येणार नाही किंवा कष्टही फारसे पडणार नाही। महाभारतातील पाचही पांडव उत्तम योद्धा तर होतेच, त्याचबरोबर ते सद्विचारी होते, त्यामुळेच त्यांचा विजय झाला असे म्हणायला हरकत नाही। यामध्ये एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते, कर्ण त्याने सद्विचार सोडून दुर्योधनाच्या कूटनिधीचा अवलंब केला आणि तो पराजित झाला, त्याचे कारण हेच असू शकते। संयम सातत्य कमी पडल्यामुळे कर्ण हारला। येथे हेच सांगावं वाटते की सद्विचारांचा अवलंब करायचा असेल तर खूप संयम ठेवावा लागतो। म्हणतात ना की जया अंगी मोठेपण त्या यातना कठीण, संयम आणि सद्विचाराने माणूस मोठा होतो, पण त्याला तो मार्ग अवलंबण्यासाठी कष्टही खूप करावे लागतात। सद्विचार हा खरा आयुष्याचा दागिना आहे, तसेच बुद्धीचे वैभवही सद्विचारच आहे। धन्यवाद।

समाजासाठी मांडला गेलेला सकारात्मक विचार म्हणजे सद्विचार, अशा आशयाचा आजचा विचारशालाका कार्यक्रम आपण ऐकला. आज यात सद्विचार याविषयी शुभदा गोळेगावकर यांचे विचार ऐकलेत. हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 229° अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. रामप्रहरी ईश्वरचरणी भावपुष्पांची सुमनांजली अर्पण करूयात मंगलप्रभात या कार्यक्रमातून. ऐकूयात ही भूपाळी.

मीरा नारायणगावकर, दीपक नारायणगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही भूपाळी आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती सी उदय यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेली ही भूपाळी आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी, तर लिहिली होती पी सावळाराम यांनी.

श्रोते हो, हे भक्तिगीत होतं भोळी भाबडी या चित्रपटातलं. गात होते पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे. हे भक्तिगीत लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी.

श्रोते हो, प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं बुद्धगीत आत्ताच आपण ऐकलं. हे गीत लिहिलं होतं राजेश जाधव यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं आनंद शिंदे यांनी. कार्यक्रमात आता ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलीत मंगल प्रभात या कार्यक्रमातून. आता शेवटी ऐकूयात हिंदी भक्तीरचना.

0: अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं हे हिंदी भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि या भक्तिगीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता इथेच संपन्न करत आहोत. मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
2: अगं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
4: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर.
0: प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांचा उत्तम मार्गदर्शक, हितचिंतक आणि सल्लागार असणारा कार्यक्रम कृषीवाणी. आज यात जिप्समचे फायदे याविषयीची माहिती ऐकूयात. माहिती देत आहेत डॉक्टर पपिता गौरखेडे.

खत तयार केले जाते. या प्रक्रियेत कॅल्शियम सल्फेट हा उपपदार्थ तयार होतो आणि तोच उपपदार्थ म्हणजे जिप्सम. जिप्सम हे चांगल्या प्रकारचे भूसुधारक सुद्धा आहे. जिप्सममध्ये कॅल्शियमचे प्रमाण 15 ते 25% असते, तर गंधकाचे प्रमाण हे 12 ते 18% असते. जमिनीत जिप्सम टाकल्यानंतर रासायनिक अभिक्रिया होऊन चिकण मातीच्या कणांवर असलेल्या सोडियमचा क्षार सुटा होऊन कॅल्शियम मातीच्या कणांवर बसतो आणि सोडियम सल्फेट क्षार निचरा अवस्थेतून पाण्याद्वारे बाहेर पडून जातात. चोपण जी जमीन असते त्या जमिनीच्या सुधारणा करण्यासाठी जिप्सम महत्वाचं आहे. जिप्सम वर्षातून एकदा 200 ते 300 किलो प्रति एकरी जमीन टाकावा. त्यामुळेच आपल्या जमिनीची सुपीकता वाढते. भूसुधारक म्हणूनही आपल्याला चोपण जमिनीमध्ये जिप्समचा वापर करता येतो. आणि जर बघायचे झाले तर जिप्सममुळे काय काय आपल्याला फायदे होतात हे लक्षात घ्यायचं आहे. जिप्सममुळे दूषित होऊन जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीची रचना बदलण्यास मदत होते. क्षारपड जमिनी असतील तर सोडियम क्षाराचे कण जिप्सममुळे सुटे होतात व ते बाहेर फेकले जाऊन जमिनी सुधारते व पाण्याबरोबर येणारे क्षारसुद्धा हे जमिनीमध्ये जिप्सममुळे कमी झालेले लक्षात येतात. बियांची उगवण क्षमता चांगली होते, ती वाढण्यास मदत होते. जमिनीची धूप कमी होते. जर जिप्सममुळे पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही, जमीन चांगल्या प्रकारची झाल्याचे लक्षात येते. जमिनीतल्या कॅल्शियम मॅग्नेशियमचे प्रमाण सुधारते व सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. जर आपण जिप्सम टाकलं असेल अशा जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजण्याचे प्रमाण हे लवकर होते. जिप्सममुळे फळांची जी गुणवत्ता आहे ती सुधारते. भुईमूग, टरबूज, टोमॅटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते जिप्समच्या वापरामुळे. त्यासोबतच जिप्सममुळे पिकांना गंधकसुद्धा हा मिळतो व तो पिकांना आवश्यक असतो. जर आपण तेलवर्गीय पिके बघितलीत, तेलवर्गीय पिकांना जिप्सम किंवा गंधकाची अतिशय आवश्यकता असते. जिप्सममुळे पिकांची बाह्य कक्ष सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात. जमिनीत वाढणाऱ्या जसं कंदयुक्त पिकासाठी जिप्सम हे अगदी फायदेशीर असते. त्यामुळे मातीत कंद पिकाला चिकटत नाही व कंदांची वाढसुद्धा चांगली झाल्याचे लक्षात येते. जमिनीतील हुमणीचे नियंत्रणही आपल्याला जिप्समच्या वापरामुळे कमी करता येते. जिप्सममुळे पीक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात. जिथे पाण्याचा ताण असेल अशा ठिकाणीही जिप्समचा वापर केल्यास आपल्याला त्याचा फायदाच झालेला दिसून येते.

कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आजात जिप्समचे फायदे याविषयी डॉक्टर पपिता गौरखेडे यांनी दिलेली माहिती ऐकलीत. श्रोतेहो 6:45 होत आहेत. लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर म्हणजे 6:50 आणि परिसर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला। सादर करते आहेत धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। आज आपण या भागात अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती करून घेऊयात। सामान्यतः गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा

0: असतो. तर 37 आठवड्यांच्या आधी जन्मलेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच अकाली जन्मलेले बाळ असं म्हणतो. वेळेच्या आधी जन्मल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते. त्याचे अवयव, पचन संस्था, श्वसन संस्था, त्याची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. इतर बाळांप्रमाणेच प्रीमॅच्युअर बेबीजनाही आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असते. आईच्या पहिल्या दुधाला चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. आईच्या दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक असतात. त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, मेंदूचा विकास होण्यास आणि पचन संस्था सुधारण्यास मदत होते. प्रीमॅच्युअर बेबीचे वजन आणि ताकद कमी असल्यामुळे थेट स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग आई बाळाला करू शकत नाही. अशा वेळी आईने काय करावे? तर आईने दूध काढून स्वच्छ पद्धतीने वाटी चमच्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध बाळाला द्यावे. बाळाचे वजन वाढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने थेट बाळाला अंगावर दूध पाजावे. स्वच्छ भांड्यात काढलेले दूध रूम टेम्परेचरवर 6 तास चांगले राहते तर फ्रीजमध्ये 24 तास चांगले राहू शकते. साठलेले दूध थेट गॅसवर गरम न करता गरम पाण्याच्या भांड्यात दुधाचे भांडे थोडा वेळ ठेवून थोडं दूध कोमट झाल्यावर ते बाळाला स्वच्छ पद्धतीने पाजावे. दर 2 ते 3 तासांनी दूध पाजावे. पाजल्यानंतर बाळाची पाठ थोपटून त्याचे ढेकर काढावी. नंतरच बाळाला झोपवावे. जर बाळ 24 तासात 7 ते 8 वेळा लघवी करत असेल तर बाळाला दूध पुरेसे असं समजावं. बाळाचे वजन नियमित तपासणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं आणि लसीकरण वेळेवर करणेही तितकेच महत्वाचे. प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. बाळाला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. बाळाला स्वच्छ धुतलेले आणि पूर्ण वाळवलेले कपडे घालावेत. बाळाला स्वच्छ वातावरण, आईचा उबदार स्पर्श आणि शक्य असल्यास कांगारू मदर केअर दिल्यास बाळाच्या वाढीसही मदत होते आणि बाळाचे आईचे बॉन्डिंगही छान तयार होते. आईने स्वतःच्या आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे. संतुलित आहार, पुरेसे पाणी, दूध, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने, आनंदी राहिल्याने दूध जास्त प्रमाणात तयार होण्यास मदत होते. आईने स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रिय श्रोते हो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. तर या वर्षीचे 2026 थीम आहे की स्तनपानाला प्राधान्य द्या, शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा. अकाली जन्मलेले बाळ नाजूक असले तरी योग्य पोषण, आईचे दूध, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते. आईचे दूध हे बाळासाठी पहिले लसीकरण असून अमूल्य वरदान आहे. चला तर मग आईच्या दुधाचे महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक अकाली जन्मलेल्या बाळाला निरोगी आयुष्याची सुरुवात देण्यासाठी हातभार लावूयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: Larissa?
1: श्रुतीहू परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहू आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. लेखक आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. आज ऐकूया या माहितीचा पहिला भाग. श्रुतीहू, पावसाचे पहिले थेंब पडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भटक्याच्या मनात एक वेगळीच

0: निर्माण होते. सह्याद्री हिरवागार होतो, धबधबे कोसळू लागतात, ओढे नाले भरून वाहू लागतात, गडकिल्ल्यांच्या तटबंद्या धुक्याच्या चादरीत हरवून जातात. निसर्गाचं हे रूप खरोखरच मोहक असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात आव्हानात्मकही आहे. गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सोशल मीडियावर एखादा धबधबा प्रसिद्ध झाला की हजारो लोक तिथे पोहोचतात. एखाद्या किल्ल्याचं रील व्हायरल झालं की त्याच आठवड्यात त्या किल्ल्यावरती गर्दी उसळते. परंतु निसर्ग हा काही मनोरंजन उद्यान नाही, त्याचे स्वतःचे काही नियम असतात. पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात, दाट धुकं पडतं, वाढलेल्या गवतामुळे मूळ वाट दिसेनाशी होते. एखादा छोटासा ओढा काही मिनिटात बघता बघता दुथडी भरून वाहू लागतो. ढगफुटीसारखा पाऊस पडला तर परिस्थिती अक्षरशः क्षणात बदलू शकते. म्हणूनच भटकंतीला निघण्यापूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे. सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवं की कधीही आपण एकट्यानी भ्रमंती करू नये. आपण कितीही अनुभवी असलो तरी एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. गटामध्ये असणं हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे या भ्रमंतीसाठी लागणारं अगदी काटेकोर नियोजन. आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, आपल्याला किती वेळ लागेल, हवामानाचा अंदाज काय सांगतोय, याची माहिती आपण घ्यायला हवी. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांना आणि मित्रांना आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती द्यायला हवी. यानंतर आपल्या स्वतःसंबंधी काही काटेकोर नियोजन करायला हवं, म्हणजे योग्य बूट घालणं, रेनकोट घालणं, पाण्याची बाटली, प्राथमिक उपचार साहित्य आणि चार्ज केलेला मोबाईल आपल्या सोबत ठेवणं. पावसाळी भटकंती म्हणजे केवळ फोटो काढणं नाही, ती निसर्गाशी जबाबदारीने संवाद साधण्याची संधी आहे हे लक्षात ठेवायला हवं. सह्याद्री आपल्याला भरभरून देतो, पण त्याच्या सौंदर्याचा आनंद घेताना आपणही त्याचा आदर केला पाहिजे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोते हो, आपण ही सगळी काळजी घेतली तरीही सह्याद्रीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी दुर्दैवी अपघात घडल्याचं कानावर येतं. हे अपघात नेमके कसे घडतात आणि त्यामागची सर्वात मोठी कारणं कोणती आहेत हे आपण आपल्या या माहितीच्या पुढच्या भागात जाणून घेऊया. श्रोते हो, आत्ताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा पहिला भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. काही क्षणातच ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका ऋचा झा. अथ वार्ता. संसदा जन्म मृत्यु पंजीकरण विधेयकं पारितम्. राज्यसभया ह्यः एतस्मै अनुमोदनं प्रदत्तं. तत्पूर्वमेव एतत् विधेयकं लोकसभया पारितम् आसीत्. केन्द्रीय गृहराज्यमन्त्री नित्यानन्दरायः राज्यसभायाम् एतत् विधेयकं प्रस्तुतवान्. अनेन 69-1999 जन्ममृत्युपञ्जीकरणाधिनियमे संशोधनं भवेत्, येन जन्ममृत्योः पञ्जीकरणे विलम्बः न भवेत् तथा समये एव पञ्जीकरणं भूयात्. लोकसभया ह्यः विनियोग विधेयकम्

229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या वेळांविषयी अर्थातच रूपरेषा. श्रोते हो रूपरेषेनंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 7:25 आणि दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. 7:40 आणि आपल्या स्टुडिओतून भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज यात संगीत मनमोहिरे हे आरती अंकलीकर यांनी गायलेलं भावगीत, घुमे मेघुरे हे सुदेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर.

यांनी गायलेलं भावगीत, ओ सायबा हे अमृता सुभाष यांनी गायलेलं भावगीत, आणि एकट्याने एकटे हे अवधूत गुप्ते यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकू शकाल.

सकाळी 8:40 आपल्या स्टुडिओतून मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेणार आहात. आज यात दिस जातील दिस येतील हे शापित या चित्रपटातील गीत, फिटे अंधाराचे जाळे हे लक्ष्मीची पाऊलं या चित्रपटातील गीत, राजा ललकारी अशी दे हे अरे संसार संसार या चित्रपटातील गीत आणि प्रीतीचं झुळझुळ पाणी हे बण्या बापू या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहात. 9:10 आपल्या स्टुडिओतून ग्राहक केंद्रित कार्यक्रम विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या मालिकेअंतर्गत भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटरचे संचालक प्रताप भोसले यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या मुलाखतीचा भाग 9 आज प्रसारित करीत आहोत. 9:20 हिंदी चित्रपटातील गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम लख लख चंदेरी. आज यात कोई मिल गया हे कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत, माय भवानी हे तानाजी या चित्रपटातील गीत, सूरज हुआ मथम हे कभी खुशी कभी गम या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल. 10:00 आपल्या स्टुडिओतून मिश्र संगीताचा आस्वाद श्रोते हो आपण घेणार आहात. आज यात माझे मोहरले झाड हे वैशाली सामंत यांनी गायलेलं आणि अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकणार आहात. बालगीत कोण आवडे अधिक तुला आणि नाट्यगीत छेडिल्या तारा. 10:15 एक ही फिल्म के गीत अंतर्गत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील गाण्यांचा आनंद आपण घेणार आहात. संगीतकार आहेत हिमेश रेशम मिया. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 10:30 आपण ऐकणार आहात. आज या कार्यक्रमात सफर नंदनवनाची या कार्यक्रमाचा भाग 2. 11:05 हॅलो आकाशवाणी यात सहभाग आहे वैशाली वांगीकर यांचा, निर्मिती साह्य भास्कर थोरात यांचं, तर सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी.

श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आज यात 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. दुपारी 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, सायंकालीन प्रसारणाला प्रारंभ होईल 5 वाजता. आज यात 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:30 आपल्या स्टुडिओतून शेतशिवार मालिका लक्ष्मीचा गोठा, विषय गोचिड निर्मूलन, सहभाग डॉक्टर बाबासाहेब नरळतकर यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. 7:15 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल. तेव्हा ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची आणि त्यांच्या वेळांची.

हे थोडासा बदल झालेला आहे, कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावा. ऑगस्ट महिन्यापासून आवड बळीराजेची हा कार्यक्रम दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित होईल. कृपया श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला भरपूर असे पत्रे पाठवायची आहेत आणि सोबतच मनोरंजक अशी गाणी देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विनियोजन विधेयक 2026 लोकसभेत पारित, तर जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. आणि जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 93%, गोदावरी नदीपात्रात 19,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला

0: सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. या विधेयकानुसार 1 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात विशिष्ट सेवांवर मंजूर रकमेपेक्षा झालेल्या अतिरिक्त खर्चाच्या पूर्ततेसाठी भारताच्या एकत्रित निधीतून रक्कम काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सरकारनं 54,000 कोटी रुपयांहून अधिक निधीची मागणी केली असून हा निधी प्रामुख्यानं कर्ज परतफेडीसाठी वापरण्यात येणार आहे. डेटा सेंटरना करात सवलत देणारं विधेयकही सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. राज्यसभेनं काल जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2026 मंजूर केल्यानंतर संसदेची या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. हे विधेयक यापूर्वीच लोकसभेत मंजूर झालं होतं. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं. जन्म आणि मृत्यूच्या घटनांची वेळेवर नोंदणी करण्यास प्रोत्साहन देणं तसंच उशिरा होणाऱ्या नोंदणीसंदर्भातल्या तरतुदी अधिक प्रभावी आणि कडक करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा गुन्ह्यांमधून लुबाडलेल्या रकमेच्या व्यवहारांकरता सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी, सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं, याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली असून आता या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तसंच नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय तसंच बीड जिल्ह्यात केज इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं आणि या पदांसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं निर्माण करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. सध्या सुरू असलेल्या मतदार सखोल पुनरीक्षण मोहिमेत बीएलओंच्या गृहभेटींना येत्या 17 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय काल जारी करण्यात आला. या सखोल पुनरीक्षणानंतर 24 ऑगस्टला अंतरिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती सादर करता येणार असून 22 ऑक्टोबरपर्यंत या दाव्यांचं निराकरण होणार आहे. 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगीही राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे मागितली आहे. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी राज्यपाल शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ DY पाटील यांचं काल कोल्हापूर इथं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलेले DY पाटील यांनी प्रारंभीच्या काळात कोल्हापूरचं महापौर पद भूषवलं. विधानसभेत पन्हाळा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्रिपुरा तसंच बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली.

झालेले पाटील यांनी काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. डीवाय पाटील यांच्या डीवाय पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये 3 अधिक अभिमत विद्यापीठं, 6 खासगी विद्यापीठं आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. शिक्षण आणि सामाजिक कार्यातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारनं 1991 त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. पाटील यांच्या पार्थिव देहावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी दुःख व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात एक दूरदर्शी व्यक्तिमत्व हरवलं या शब्दात पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातून डीवाय पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल मुंबईत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा, तसंच प्रस्तावित मार्गातील साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गाचा विचार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखी पादुकांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं. परतवारीच्या प्रवासात शहरात आलेल्या पालखीचं भाविकांनी सहर्ष स्वागत केलं. आरती प्रसाद वितरण झाल्यानंतर पालखी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. श्री क्षेत्र शेगावकडे प्रस्थान केलेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा काल बीड तालुक्यातल्या श्री क्षेत्र कपिलधार मार्गे पाली इथं मुक्कामी दाखल झाला. आज ही पालखी बीड शहरात दाखल होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन IMA लातूर शाखेनं BHMS CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात आज 24 वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. शासनानं हा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही IMA दिला आहे. आरोग्य क्षेत्रात आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आणि नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात ही समिती महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून 19,026 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कालपासून सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जायकवाडी नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. सध्या धरणात सुमारे 45,440 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी 93% वर पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1,000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. हवामान. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विनियोजन विधेयक 2026 लोकसभेत पारित तर जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी. आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 मुदतवाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 नमस्कार.

0: 229 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात.
1: शेतकरी बंधनं ऑगस्ट महिन्यापासून दर गुरुवारी प्रसारित होणारा अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा आवडभई राजाची हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजून.

तेव्हा या कार्यक्रमासाठी भरपूर पत्र पाठवा आणि आपल्या आवडीच्या फरमाईश गीताचा आनंद घ्या. तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

IVF म्हणजे नेमकं काय? IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय फरक आहे? कोणत्या जोडप्यांना IVF ची गरज भासते? IVF करण्यासाठी योग्य वय किती? असे सगळे प्रश्न तुमच्याही मनात आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देतील IVF स्पेशालिस्ट आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि

0: या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतील IVF स्पेशालिस्ट आणि स्त्री रोगतज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: IVF म्हणजे नेमकं काय? कोणत्या जोडप्यांना IVF ची गरज भासते? IVF करण्यासाठी योग्य वय किती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतील IVF स्पेशालिस्ट आणि स्त्री रोगतज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. 7:25 होत आहेत. लगेचच दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष संवादाचा आजचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण कामगार कल्याणासाठी शासनाची भूमिका, नवीन कामगार नियमावलीचं स्वरूप आणि त्यामागील लोकसहभागी दृष्टिकोन समजून घेतला. आजच्या भागात आपण कामगारांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित अशा काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण, वेतन प्रक्रियेतील पारदर्शकता, औद्योगिक संबंधातील सुसंवाद आणि किमान वेतन निर्धारण यासारख्या बाबी केवळ कामगारांच्या हक्काशी निगडीत नाहीत तर राज्याच्या औद्योगिक संस्कृतीलाही दिशा देणारे आहेत. या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाश

0: सर, सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण, यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
2: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतं. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी, त्यांना नेण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केला आहे, ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.
1: याचा अनुषंगाने आरोग्य विषयी काही वेगळ्या तरतुदी, म्हणजे त्यांचं नियमित आरोग्याविषयीची चाचणी करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे, या विषयीचा काही सुसंवाद आपण करणार आहोत का?
2: निश्चित, यामध्ये आपण त्यांच्या म्हणजे वर्षातून एकदा त्यांची तपासणी झाली पाहिजे. त्यांना जर काही आजार असतील तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून दिलं पाहिजे. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनांचा लाभ त्यांना मिळून देता आला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून आम्ही त्यांना प्रोत्साहन देणार.
1: साहेब, आता बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय?
2: आपण पाहतो जेव्हा सरकार कोणतीही लाभ देते त्यासाठी गरीब लाभार्थ्यांकडनं पैसे घेणं हे कुठेतरी मला तरी योग्य वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात आपण जर आपण दुर्गम भागातल्या लोकांना पाहिलं, त्यांना साधा फॉर्म भरायचा आहे, त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यायला लागतं आणि हे सर्व करत असताना त्यांना या गोष्टींचं ज्ञान नसतं. मग तिथे दलालांचा सुळसुळाट होतो, दलाल लोक त्यांना बऱ्याच ऐंशी पैशांनी लुबाडतात. ह्या कुठल्याही गोष्टींनी त्यांची लुबाडणूक होऊ नये, कारण शेवटी लाभार्थी त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणी त्यांची पिळवणूक करत असेल हेही चुकीचं आहे. म्हणून आपण ही नोंदणी निशुल्क केली, ही नोंदणी ऑनलाईन केली आणि जे जे डॉक्युमेंट्स त्यांना लागतात ते डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढणे, ते ऑफिसपर्यंत पोहोचवणे, ह्याही गोष्टी त्याच्यात त्रासदायक नको म्हणून ही पूर्ण नोंदणी ऑनलाईन आपण केली, त्यामुळे सर्व कामगारांचा त्रास वाचला.
1: आता बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये गिग वर्कर्स किंवा ऑनलाईन पद्धतीने कामगार जे काम करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय योजना राबवण्यात आहेत? म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने छान असतं, 15 मिनिटात हे आलं घरी, 5 मिनिटात हे घरी आलं, पण त्यासाठी ज्या पद्धतीने ते येतात किंवा ट्राफिक इकडे तिकडे करून खूप आपल्या जीवाची पर्वा न करता सुसाट ठेवतात, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी नियमावली हवी आहे.
2: खरं पाहिलं आपण तर गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत हे कामगारांच्या व्याख्येत बसत. ज्या काही कंपन्या असतात त्यांना पार्टनर म्हणून ते ट्रीट करतात, जितकं काम ते करतील तेवढ्यांचा मोबदला त्यांना मिळत असतो. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आता असं ठरवलं आहे की आपण यांना कामगारांच्या व्याख्येत बसवलं पाहिजे. यांची संख्या खूप मोठी आहे, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता दिवस रात्र लोकांना सेवा देण्यासाठी ते झटत असतात. म्हणून यापुढे आता या कामगारांसाठी एक कल्याणकारी महामंडळाची स्थापना आपण करणार आहे आणि जो काही ज्या कंपनीज मध्ये ते काम करतात त्यांच्याकडनं एक सेस जमा करून त्या सेसच्या माध्यमातून यांच्यासाठी कल्याणकारी योजना भविष्यात राबवण्यात येतील. मग त्यांचा त्यामध्ये अपघाती विमा असेल, त्यामध्ये त्यांच्या परिवाराचे काही आरोग्याच्या स्कीम्स असतील, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कीम्स असतील, नंतर अजूनही अशा बऱ्याच स्कीम त्याच्या जर महिला वर्कर आहेत तर त्याच्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट्स असतील, अशा अनेक योजना त्यांच्यासाठी आता आपण करतोय जेणेकरून त्यांना सुरक्षेचं एक कवच महाराष्ट्र राज्याकडनं देणे.
1: असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न?
2: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले, ठेल्यावाले, पीठभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगार, घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही. पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतोय ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, CSR फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल. आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार.

0: अडी कामगार आहेत, त्यांच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यासाठी किंवा सुधारणा करणार?
1: नक्कीच आपण पाहिलं असेल, माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक. देशात आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहे यांचं सुरक्षा ही पाहिल्या जाते. पण मी थोडा आता या मताचा आहे, मी बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहित, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला, त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट आहेत अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रीलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात, या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे, सोबतच जिथे कंपनीमध्ये ते काम करतात कामगार बरेचदा त्यांचं शोषण होते तर तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे, त्यांचे एवढं काम करतात त्यासाठी क्यू आर कोड दिले पाहिजे, त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे. कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला, बोगस संघटना, बोगस माथाडी कामगार या माथाडी कायद्याच्या नावावर एक्सटॉर्शन करायला लागेल, त्यामुळे यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतोय. आणि आता सर्व संघटना, सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहे, यांच्याशी बोलून आम्ही पुढे त्या हळूहळू त्या सर्व सुधारणा करतात.
0: तुम्ही ऍडव्होकेट पण आहात, या खात्याचे मंत्री पण आहात, आपला आर्थिक प्रगतीचा पाया मजबूत करायचा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण व्यवसायाकडे पण अधिक लक्ष दिलं पाहिजे, पण यासाठी परवाने इतके अवघड बसलेले आहेत की परवाना मिळवणे आणि मग कारखाना सुरू करणे ह्याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो, तर ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण काय नेमकी पावलं?
1: आम्ही ऑलरेडी याच्यात पावलं उचललेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जर उद्योग राज्यात येतील तर हजारो तरुणांना काम मिळेल, कामगारांना काम मिळेल, रोजगार मिळेल, त्यामुळे उद्योग आपल्या राज्यात अधिकाधिक आले पाहिजे. आणि हे येत असताना जेव्हा आम्ही रिव्ह्यू केला तेव्हा असं लक्षात आलं की बरेचसे कंप्लायन्सेस करावे लागतात, बरेच कागदपत्र लागतात आणि यांची यादी फार मोठी होती. आता जवळपास 150 प्रकारचे कंप्लायन्सेस कागदपत्र त्यांना जमा करावं लागायचे, तर ती आता आम्ही कट करून 50 आणली आहे. सोबतच जो परवाना त्यांना 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी असा होता आम्ही 10 वर्षांपर्यंतचा परवाना आता देतोय, म्हणजे 5 वर्षासाठी जो मिळाला तो 10 वर्षासाठी देतो, जेणेकरून उद्योग स्थिर झाला पाहिजे. नाहीतर आपण पाहतो बरेच उद्योग काही वर्ष काम करतात नंतर दुसऱ्या राज्यात जायला बघतात, तर इथे हा उद्योग स्थिरावला पाहिजे, कामगारांना त्यांनी सामावून घेतलं पाहिजे, अधिकाधिक रोजगार झाला पाहिजे. आणि आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी त्यांचे नकाशे मंजूर करणे हे आहे ते, या सगळ्या प्रणाल्या आपण ऑनलाईन केल्या आहेत, त्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आता उद्योगांना कोणत्याही प्रकारचा त्रास आता राहिलेला नाही.
0: केंद्र शासनाचं जे ईओडीबी धोरण आहे ते नेमकं काय आहे?
1: ते इज ऑफ डुईंग बिझनेस.
0: अच्छा,
1: अच्छा. तेच धोरण मी सांगतोय की ज्यामध्ये जितके काही कम्प्लायन्स होते, जितक्या काही सेवा आहेत राज्य सरकारच्या या अधिक सुलभ व्हाव्या, कमी वेळात व्हाव्या आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या मिळाव्या यासाठी आम्ही हे काम करतोय. जसं मी सांगितलं की आपण त्या कम्प्लायन्सेसची संख्या कमी केली आहे, सर्व सर्व्हिसेस आपण ऑनलाईन देतोय आणि त्यामुळे आता अधिक सुलभता या सगळ्या गोष्टींमध्ये आहे.
0: साहेब बघा, आपण महिलांच्या महिला कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल केलं जे रात्रपाळी मध्ये सुद्धा काम करतात, आता याच्यामध्ये साहेब 3 टप्पे, शासन, मालक आणि कामगार, हे सगळे जे नियम किंवा ही नियमावली आहे ह्याच्यामध्ये झालेले बदल आहे हे यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याच्यातून त्यांची जनजागृती होणं हे फार महत्वाचं असतं, यासाठी काय करायचंय मग आता? म्हणजे यासाठीचा जो सुसंवाद आहे तो कसा करणार?
1: नाही, आता सध्या सर्व आपल्याला माहिती आहे की आम्ही पब्लिक डोमेन मध्ये सजेशन ऑब्जेक्शन मागितले आहे आणि या सर्व कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व ज्या ट्रेड युनियन आहेत, ज्या सर्व संघटना आहेत आणि जेवढे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, उद्योजक आहेत, या सर्वांशी आम्ही चर्चा करतोय. सर्वांची चर्चा करून त्यांच्यामध्ये याच्या अवेअरनेस साठी आम्ही काम करतोय. सोबतच हे कायदे सर्वांना समजले पाहिजे यासाठी आता आम्ही आमच्या कामगार विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण घेतो, कारण जोपर्यंत हे कायदे सर्वांना समजणार नाही

0: तोपर्यंत याच्याबद्दल समज गैरसमज खूप राहणार. त्यामुळे आम्ही आमच्या कामगार विभागातल्याच अधिकाऱ्यांना आता ट्रेन करतो. हे लोक सर्व रोज लोकांमध्ये असतात, ते उद्योगांशी संपर्कात असतात, ते कामगारांच्या संपर्कात असतात, आणि या माध्यमातून यांचं प्रबोधन आम्ही करून सर्व लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवतो.
1: श्रोते हो, दिलखुलासच्या आजच्या दुसऱ्या भागात आपण प्रस्तावित नियमावलीमुळे कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या क्षेत्रात अपेक्षित बदल, औद्योगिक संबंध अधिक सुसंवादी करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आणि किमान वेतन निर्धारण अधिक परिणामकारक करण्यासाठीची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्याकरता उद्योग विश्वासालाही स्थैर्य आणि विश्वास देणारी भूमिका राज्य शासन घेत आहे हे या चर्चेतून अधिरेखित झाले. माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर सर, या उपयुक्त माहितीसाठी आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात आपण बांधकाम कामगारांचं कल्याण, गिग वर्कर्सचं संरक्षण, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे सामाजिक सुरक्षा कवच आणि उद्योगस्नेही वातावरणासोबत कामगार हिताचा समतोल या विषयावर चर्चा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 आणि तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सपन ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एका मागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल,
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.
3: दोनशे 229 नो मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
6: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
7: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास
8: जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष 2000

0: 27-28 वर्ग 6वी साठी cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळाला भेट देऊन निःशुल्क अर्ज करा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2026 तसेच निवड चाचणी 28 नोव्हेंबर 2026 रोजी होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-1896-2241 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय, वसमत, जिल्हा हिंगोली.
1: श्रोते हो, भावनांना शब्द देणारं आणि शब्दांना संगीताचा साथ चढवणारं भावगीत आता ऐकूयात भावधारा या कार्यक्रमातून.

0: आरती अंकलीकर यांनी गायलेलं भावगीत आत्ता श्रोते हो आपण ऐकलं. हे भावगीत लिहिलं होतं प्रवीण दवणे यांनी. आत्ता प्रवीण दवणे यांचीच रचना असलेलं आणखीन एक भावगीत ऐकूयात. तत्पूर्वी ऐका
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ. 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94 03 26 83 07 या नंबरवर.

अमृता सुभाष यांनी गायलेल्या या भावगीताबरोबरच श्रोते हो आजच्या भावधारा या कार्यक्रमात इथेच विसावा घेऊयात. आज यात प्रवीण दवणे यांनी लिहिलेली आणि श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली काही भावगीतं आपण ऐकलीत. 8 वाजतायत लगेचच समाचार प्रभात आणि त्यानंतर म्हणजे 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जातील ते आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. आता सविस्तर बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026ही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळं सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि अन्य कायदे सुधारणा विधेयकही लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. आज सकाळी 11 वाजता सभागृहांचं कामकाज सुरू होणार आहे. ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्ष

ते खाली 8 ऑगस्ट पर्यंत ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढील 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच कॉपीराईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशाचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि संस्कृतीच्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं या भारताच्या कटिबद्धतेचं प्रतिबिंब या बैठकीत उमटतं असं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. दरम्यान ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. या बैठकीत बालपणातील संगोपन आणि शिक्षण बळकट करणं, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देणं आदी विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी होणार आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट यूजी काउन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवावी लागेल असं या समितीनं कळवलं आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयानं उमेदवारांना एमसीसी पोर्टलवरील नोंदणी, पसंतीक्रम नोंदवणं आणि जागा वाटप या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करणारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जारी केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जारी करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत पतधोरण आढाव्यातील व्याजदरासह अन्य निर्णय जाहीर करतील. बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली होती. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची कठोर धोरणात्मक भूमिका या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य रेपो दर 5.25% कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. 6 सदस्यांची पतधोरण समिती आपली तटस्थ भूमिकाही कायम ठेवेल असाही अंदाज आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून अशा पोकळ उपक्रमातून वास्तव लपवता येणार नाही असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. यावर्षी जूनपासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान 90 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. मानवी हक्कांबद्दल पाकिस्तान करत असलेल्या ढोंगी उपदेशाचं सत्य जगानं ओळखलं पाहिजे असंही ते म्हणाले. दरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आउटरीच सत्राला उपस्थित राहण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे निमंत्रण दिलं आहे असंही यावेळी जयस्वाल यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ संध्याकाळी 5 वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील. या उद्यानातील प्रवेश विनामूल्य असेल. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना आणि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाईल. तसंच राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी करता येईल असं राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात म्हटलं आहे. इथेनॉल हे कृषी क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी इथेनॉलचं धोरण शेतकरी केंद्रित असणं आणि पिकाचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं.
त्यांनी शेतकरी नेत्यांच्या सर्व सूचना ऐकू घेतल्या आणि इथेनॉल बाबतच्या त्यांच्या मतांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी ग्वाही

0: दिली. इथेनॉलमुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल. शेतकरी संघटना धोरण निर्मितीतील भागीदार आहेत असं प्रतिपादनही चौहान यांनी केलं. या बैठकीदरम्यान शेतकरी नेत्यांनी इथेनॉलला पाठिंबा दर्शवला. इथेनॉलमुळे शेतातील उत्पादनं केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता ती पेट्रोल पंप आणि ऊर्जा बाजारपेठेपर्यंत पोहोचतील. मका किंवा ऊस कोणत्याही पिकाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही शेतकऱ्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक तसंच आरोग्यविषयक गरजांसाठी प्रवास करणं शक्य होईल असं सरकारनं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सरकारनं महिला कल्याण विभागासाठी अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे महिला आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्वाच्या योजना अधिक बळकट होतील असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे. येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात काल भारतीय ध्वज असलेल्या MSV फैज नूरे ओलिया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. सौदी अरेबियातून तेल घेऊन निघालेलं हे जहाज या हल्ल्यामुळे समुद्रात बुडालं. मात्र या जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिकांसह 14 जणांना वाचवण्यात आलं आहे. रियादमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक असून व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत आणि या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विना अडथळा वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे असंही परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. दक्षिण कोरियात आजपासून कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारात 33 क्रीडापटू आपलं कसब आजमावणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 229 अंश अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. मराठमोळ्या शब्दांना मराठमोळ्या संगीताचं कुंदन ऐकूयात मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमातून.

सुधीर मोघे यांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी शापित या चित्रपटासाठी. गात होते आशा भोसले.

श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर मोघे यांनी लिहिलेलं गीत आपण ऐकत होतात लक्ष्मीची पावलं या चित्रपटातून. सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा युगल स्वर या गाण्यासाठी होता.

जगदीश खेबुडकर यांच्या रचनेला संगीत होतं अनिल अरुण यांचं. अरे संसार संसार या चित्रपटासाठी गात होत्या अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर. याबरोबरच श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात आता इथेच विसावा घेऊयात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 9 वाजतायत. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येणाऱ्या प्रादेशिक उर्दू बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कोर्स, डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, एनएस ईजेएस आणि मॅथमॅटिक्स तसेच इतर सायन्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा, विद्यार्थी मंथन परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
1: मालन निवासच्या वर शिवरामनगर परभणी येथील शैक्षणिक संस्था.
0: आजच आपला प्रवेश निश्चित करा भोसलेज मेड आय आय टी अँड एच बी आर एस सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90 96 46 85 18
0: तसेच 90 49 99 23 65. सर, आपल्या शैक्षणिक संस्थेविषयी जाणून घेत असताना मला आपणास विचारावंसं वाटतं की शिक्षकांची तुमच्याकडे एक टीम आहे, म्हणजे आता ही सगळी शैक्षणिक संस्था जर तुम्हाला चालवायची असेल तर तुम्ही एकटे ती खरंच नाही करू शकणार, त्यासाठी तुम्हाला काही हँड्स हवेच आहेत जे की अगदी तोडीस तोड असतील तुमच्या आणि तितकंच व्यवस्थित गायडन्स मार्गदर्शन ते विद्यार्थ्यांना तुमच्याप्रमाणेच करू शकतील. त्यासाठी तुम्ही राष्ट्रीय अनुभव असलेली एक टीम तयार केलेली आहे आणि आपल्या केंद्रामध्ये विभाग प्रमुख आणि जे शिक्षक आहेत तर त्यांच्याविषयी मग तुम्ही काय सांगा.
2: सर्वप्रथम आपल्या इकडे टीचर्सची टीम जी आहे, जसं म्हटलं की जो पार्ट मागच्या 2-3 वर्षात प्ले केला त्यासारखीच टीम घेणं गरजेचं होतं. आणि मग ते जेव्हा आय सी टी मुंबईला जेव्हा मी सांगितलं आमच्या सर्कलमध्ये की असं असं आहे की आपल्याला अपग्रेड करायचं आणि अजून मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी करायच्यात, मग त्या सर्कलमध्ये जेव्हा नाव जातं आय सी टी मुंबई नेहमीच आमच्या कार्यासाठी मदतीसाठी येते, तर त्यातून मग आपल्याला एकापेक्षा एक सरस अशी फॅकल्टी भेटली आहे. काही परभणीची सुद्धा आहे, काही बाहेरची आहे. तर जी बाहेरच्या फॅकल्टीपैकी फिजिक्ससाठी आपल्याकडे जयदीप शिंगाड्या सर आहेत, जे आधी ॲलन कोटाला होते, नंतर आकाश बायजूस अहमदाबादला होते, 6-6 वर्ष त्यांनी तिथे केल्याच्या नंतर ते आता इथे आहेत. गणितासाठी आपल्याकडे देवेंद्र राठोड सर आहेत, जे आधी बन्सल इन्स्टिट्यूट आणि संभाजीनगरच्या मोशन इन्स्टिट्यूटला होते, ते आपल्याकडे गणितासाठी खूप जास्त प्रयत्न करतात, अजूनही मेहनत घेतात, रात्री 10:30 पर्यंत 11:30 पर्यंत घेतात. केमिस्ट्रीसाठी आपल्याकडे आकाश दिल्लीचे सौरव कुमार सर आहेत आणि यांना मदतीला माझा सध्या बायोलॉजीसाठी सुद्धा आहे इथले, त्यातल्या त्यात नितेश लोहट सर हे केमिस्ट्रीला सुद्धा मदतीला आहेत, त्यांचंही MSc झालेलं आहे. पुन्हा विलास चोखट सर हे बायोलॉजीला माझ्यासोबत असिस्ट करायला आहेत. प्राजक्ता देशपांडे मॅडम हे गणितासाठी आहेत आणि संतोष कुलकर्णी सर हे इंग्रजीसाठी आहेत. प्राजक्ता उत्तरवार मॅडम सुद्धा काही सायन्सच्या पार्टसाठी आणि कंटेंटसाठी आपल्याकडे सोबत आहेत. तर ही अशी ओव्हरऑल शिक्षकांची टीम आणि सपोर्टिंगमध्ये डॉक्टर रुपेश देशमुख सर जे की आपल्या शिवाजी महाविद्यालयाचे शिक्षक आहेत, तेही जेव्हा जमेल तेव्हा मार्गदर्शन करतात. सोबत नॉन टीचिंग स्टाफही तेवढाच महत्त्वाचा आहे, त्यामध्ये मध्ये आमचे शिंदे मामा असो किंवा सय्यद असो हे पण तेवढंच पार्ट प्ले करतात या पूर्ण संस्थेला चालवण्यासाठी.
0: खरंच मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्व असते, त्यामुळे प्रत्येक संस्थेतील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे जो की संस्थेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अखंड कार्यरत असतो. सर, आता आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत भागांमधून आपण जाणून घेत आलोय की कशा प्रकारे भोसलेज मेड IIT आणि HBRS सेंटर हे कार्यरत आहे, पण आता आपल्याला हे श्रोतांपर्यंत पोहोचवायचंय की या पुढील काळात आपलं भोसलेज मेड IIT आणि HBRS सेंटर नेमकं कशी वाटचाल करणार आहे, कोणता दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार आहे.
2: मला असं वाटतं की प्रत्येक ह्या परीक्षा ज्या आहेत ना, 6वीपासून असो किंवा 5वीपासून असो, आपल्या विद्यार्थ्यांना जेव्हा आपल्याला 11-12 ज्या परीक्षांना सामोरं करायचंय तर त्या परीक्षेची तयारी त्यांची चांगली होत आहे का हे टेस्ट करण्यासाठी थोडक्यात ज्यांना JEE असो किंवा नीटला जायचं आहे त्यांच्यासाठी JEE आणि नीटची तयारीचा जो काही पार्ट त्यांच्या 6वीच्या रिलेटेड थोडाफार असेल किंवा 7वीच्या रिलेटेड असेल जर तो आपण शिकायचा प्रयत्न आता करतोय तर तो व्यवस्थित झाला आहे का नाही यासाठीच्या ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत. मग त्या कोणत्याही असो, त्यातही आपण एक ज्या सगळ्यात बेस्ट आहेत अशा 7 परीक्षा सिलेक्ट केल्या आहेत प्लस आर्यभट्ट नावाची गणिताची परीक्षा. आपण थोडक्यात या परीक्षांना संबोधताना मी असं म्हणतो विद्यार्थ्यांना की तुमची 6वीची JEE परीक्षा किंवा 6वीची नीट परीक्षा म्हणजे कदाचित होमी बाबा आहे, या उद्देशानं तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करा. 6वीची तुमची JEE किंवा नीट परीक्षा म्हणजे तुमची यावर्षी IMO आणि NSO आहे, या उद्दिष्टानं तुम्ही अभ्यास करा असं प्रत्येक क्लासला सांगत असतो. कारण की आपण यावर्षी मुलांना आपण जे शिकवतोय ते त्यांच्या जेई आणि नीटला खरंच कित्येक युजफुल आहे हे याच्यावरूनच कळलं की सध्याच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आपली मुलं कुठे आहेत. आणि जेव्हा ही मुलं तिथं टॉप करताना दिसतात, जे की आता महाराष्ट्रामध्ये टॉप आहे, साहजिक हीच मुलं त्या वर्षीच्या जेईच्या नीटच्या रिझल्टमध्ये टॉपमध्ये असण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. जसं की यावर्षी हुंबावाचं जे प्राईज डिस्ट्रीब्यूट झालं त्यात जवळपास 20 मुलं ही आपल्या सेंटरमधली होती, जो की 240 मधला एक खूप

0: मोठा चंक आहे. म्हणजे परभणीचा जो पॉप्युलेशनचा पर्सेंट आहे त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहेत. मग आपण असं म्हणू की जर तुम्ही इथं टॉपमध्ये असाल तर महाराष्ट्रातही त्यावर्षी जेव्हा जे कॉम्पिटिशन तुम्हाला असेल त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही स्टॉपमध्ये राहू शकाल. यामुळे हे पाठ आपण दरवर्षी इम्प्लिमेंट करतो. येणाऱ्या काळात जसं की मी सांगितलं की एक तर ह्या थेरीची परीक्षाला थोडं आपल्याला जास्त रेग्युलराइज करायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची क्रिटिकल थिंकिंग जी अशी लोप पावत चालली की सगळं यायचं एबीसीडी करायचं आणि जायचं, तर ते न होता थेरीच्या परीक्षा दर महिन्याला इम्प्लिमेंट करून त्यांचा तो पार्ट इम्प्रूव्हमेंट करावा. आणि पालकांचा संवाद जो कमीत कमी झालेला आहे तर तो पालकांचा संवाद दर महिन्याला झाल्याच्या नंतर तो वाढावा. कारण की जेव्हा पालकांचा संवाद होईल तेव्हाच कळेल की विद्यार्थी घरी काय करतायत आणि कुठे कमी पडतायत. आणि जेव्हा ते आम्हाला दर महिन्याला भेटायला येतील आमचेही ऑब्लिगेशन काम करण्यासाठी त्यांच्या कंप्लेंट्सवर असेल वर्क करण्याचं वाढेल जे की वाढायला हवं. आणि शिवाय विद्यार्थ्यांनाही वाटेल की जेव्हा दर महिन्याला आपले पप्पा किंवा मम्मी भेटणार आहेत तर आपल्याला काही गोष्टी सिरियसली कराव्या लागतील. तर यासाठी ह्या मीटिंगचा पार्ट आपण व्यवस्थित रन करूया. आणि मला असं वाटतं सध्या तरी ज्या ज्या परीक्षा आपल्याला इन्क्लूड करायच्या त्या आपण इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. नेक्स्ट पार्ट फक्त या परीक्षेमध्ये रिझल्ट देणे आहे. त्यासाठी त्या टीचिंगमध्ये त्यांना लागणाऱ्या नोट्स असो त्यांना लागणारा टाईम असो हे सर्व द्यायण्यासाठी भोसलेज मेडायटी आणि आमची सर्व टीम रेडी आहे. तर ते पुढच्या येणाऱ्या काळाच्या रिझल्टमधूनच मे बी क्लिअर होणार आहे की कसा कसा रिझल्ट येईल.
1: खूप छान सर. एकंदरीतच आजपर्यंतचा अध्यापन क्षेत्रातील तुमचा हा जो प्रवास आहे तो आणि यानंतरही काय तुम्हाला नेमकं करायचं आहे याबाबत क्लिअर फुल अँड फायनल केलेल्या सगळ्या गोष्टी खरोखर निश्चितच अशाच व्यवस्थित इम्प्लिमेंट होतील. आणि आपल्या परभणी शहरामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तर विद्यार्थ्यांचा वाढेलच, पण पुढच्या काही काळात IIT इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांची अधिक वर्मी लागेल. विद्यार्थी तिथपर्यंत अधिक जास्त प्रमाणात पोहोचतील. आजही पोहोचतात पण प्रमाण कुठेतरी कमी आहे, किंवा तयारीसाठी मुलांना परभणीत न राहता बाहेर जावं लागतं, पालकांपासून दूर राहावं लागतं. कुठेतरी एक सुरक्षित भावनिक झोन सुद्धा महत्वाचा असतो विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी. तो सेक्युअर्ड होईल असं म्हणायला काही हरकत नाही आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून. आणि आपल्या संवादात तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की विद्यार्थ्यांच्या हातात प्रयोगाचं उपकरण आलं की विज्ञान त्यांच्यासाठी जिवंत होतं. मोठे स्वप्न पाहण्यासाठी मोठ्या शहराचा पत्ता आवश्यक नसतो, गरज असते ती मुलांनी आहे त्या परिस्थितीत मेहनत करण्याची, आणि ती मेहनत विद्यार्थ्यांनी करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची. तर नक्कीच या साऱ्या गोष्टी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि याही पुढे पोहोचतील अशी अपेक्षा आम्ही करतो. आपल्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाच्या माध्यमातून, या कस्टमाइज कार्यक्रमाच्या माध्यमातून, एकंदरीतच तुमच्या मेड IIT फाउंडेशन आणि HBRS या शैक्षणिक संस्थेविषयी अतिशय सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आपण स्टुडिओमध्ये आलात आणि श्रोतांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत ही महत्वपूर्ण माहिती पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद आकाशवाणी परभणीची सुद्धा आणि मॅडम तुमची सुद्धा, कारण की हा प्लॅटफॉर्म जेवढा महत्वाचा लोकांसाठी आहे तेवढा आमच्यासाठी सुद्धा आहे. कारण की योग्य ठिकाणी आपलं म्हणणं मांडायला भेटणं हेही गरजेचं आहे आणि याचा उपयोग अल्टिमेटली आपल्या परभणीकरांना झाला तर त्याचा आनंद आपल्या सर्वांनाच होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचेही आणि परभणी आकाशवाणी केंद्राचे सुद्धाही खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद सर. राष्ट्रीय यशाचा पाया भक्कम करणारी शैक्षणिक संस्था
2: भोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर, परभणी.
1: श्रोते हो, आताच आपण विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या शैक्षणिक मालिकेचा भाग 9 ऐकला.
2: संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी.
1: वातानुकूलित हॉल, डेस्क, सिटिंग, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, तसेच प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारी संस्था भोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर, परभणी.
2: शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी, अनुभवी शिक्षक वृंद, नियमित चाचण्या, अभ्यास नोट्स, MCQ सराव आणि वैयक्तिक प्रगतीचं मूल्यमापन, विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारी, तसेच 5वी ते 10वी CBSE आणि महाराष्ट्र राज्य मंडळ अभ्यासक्रम, JEE नीट फाउंडेशन कोर्स,
1: डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, NS EJS आणि मॅथमॅटिक्स, तसेच इतर सायन्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा, विद्यार्थी मंथन परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन, अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
2: मालन निवासच्या वर शिवरामनगर, परभणी येथील शैक्षणिक संस्था
1: आजच आपला प्रवेश निश्चित.

0: करा भोसलेज मेड आय आय टी अँड एच बी आर एस सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90 96 45 85 18,
0: तसेच 90 49 99 23 65.
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या मालिकेअंतर्गत भोसलेज मेड आय आय टी अँड एच बी आर एस सेंटरचे संचालक प्रताप भोसले यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग 9 प्रसारित करण्यात आला.
2: दहा लाखांची लॉटरी मला.
3: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत रुपेरी तडका लखलख चंदेरी या कार्यक्रमातून.

0: फसवी
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत रुपेरी तडका लखलख चंदेरी या कार्यक्रमातून.

तानाजी या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं अजय अतुल यांचं, तर हे गीत गात होते सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल.

0: सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या युगुल स्वरातलं कभी खुशी कभी गम या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकत होतात. हे गीत लिहिलं होतं अनिल पांडेय्या यांनी. आणि याबरोबरच आजचा रुपेरी तडका लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: पीएम जय अब गरीबों के जय बन गई है.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत।

0: त्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2,00,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा श्रीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर. एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य. परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
2: 229 अंश अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत होतात. आता 9:35 होत आहेत. दैनंदिन उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आता सहक्षेपित करत आहोत.
3: ये आकाशवाणी है, आप सुन रहे हैं उर्दू सर्विस की नशरियात. पेश खिदमत है प्रोग्राम सुबह का ही. आज के प्रोग्राम में सुनिए बलजीत सिंह और गुरमीत सिंह का गाया हुआ ये शब्द.

Sani dani dama dama gama dani sa sa sa pura na.

0: 201.9 kHz अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत.
1: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है.
2: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
0: श्रोते हो, आता वेळ झाली आहे मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूयात हे भावगीत.

वैशाली सावंत यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अवधूत गुप्ते यांनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बालगीत

हे बंध रेशमाचे या नाटकातील डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं नाट्यपद श्रोते हो आपण ऐकत होतात. शांता शळके यांनी लिहिलेल्या या नाट्यपदाला संगीत होतं संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. आणि याबरोबरच श्रोते हो आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर. श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावर तुमची अशीच राहू द्यात आपुलकी तसंच प्रीत. आणि आता ऐका कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. आज यात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आपण घेऊयात.

अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील गाण्यांना संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

अलका याज्ञिक, कुमार सानू, शंकर महादेवन, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे ढिंचक गाणं श्रोतेहो आपण ऐकत होतात. आणि या गाण्याबरोबरच आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. या चित्रपटातील गाण्यांना संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. दोनशे 229 अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. श्रोतेहो टवटवीत गाण्यांनी भरलेला सुगंधी गुलदस्ता तुमच्यासाठी आणला आहे. चला त्याचा परिमळ मनाच्या गाभाऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. तेव्हा सूर ऐकू, आनंद घेऊ, संगीताच्या सरीत आज नाहूयात.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी पल्लवी कवठेकर आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करते आहे.

श्रोते हो, चला आपली उर्वरित सफर आज आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ती सफर आपण करणार आहोत गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम. गुलमर्ग आणि सोनमर्गची ती मखमली हिरवी माती, गुलमर्ग आणि सोनमर्गची ती मखमली हिरवी माती बर्फांच्या पांढऱ्या चादरीशी जणू तिची घट्ट नाती. सफरचंदाच्या बागा अन केशराचा तो सुवास, प्रत्येक कळीमध्ये दडलाय सौंदर्याचा सुवास, सौंदर्याचा सुवास. श्रोते हो, आता शिकारामध्ये बसून झालंय, हाऊसबोट बघून झाली, ट्युलिप गार्डन बघून झालं, आता पर्यटक त्यांचा मोर्चा वळवतो तो गुलमर्गकडे. इथली प्रत्येक दरी उन्हाळ्यात रंगीबेरंगी फुलांनी आणि हिरवळीने नटलेली असते, तर हिवाळ्यात इथील प्रत्येक पर्वत पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या चादरीनं वेढलेले असतात. कितीतरी नानाविध फुलं आपली स्वागत करत डोलत असतात. देवदार आणि पाईनची घनदाट जंगलं या ठिकाणच्या सौंदर्यात भरच घालत असतात. गुलमर्ग चहूबाजूंनी पीर पंजाल पर्वतरांगांच्या बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वी की नाही अर्जंट रंगीत फोटो काढून मिळत असे बरं का, पण आता बदलत्या जमान्याबरोबर आणि अद्ययावत 5G मोबाईलच्या काळात आता इथे रील्स बनवून देतात. आपल्या छान छान 2-3 पोजमध्ये एखादं चित्रपट गीत टाकून इतकं काही भारी एडिटिंग करतात ना की शपथ सांगते श्रोते हो, एखाद्या हिरो हिरोईन झाल्यासारखा फील येतो. गुलमर्गचं मुख्य आकर्षण म्हणजे इथली जगप्रसिद्ध आणि आशियातील सर्वात लांब आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात उंच केबल कार, ज्याला गंडोला राईड्स असं म्हणतात. यातून संपूर्ण गुलमर्गचं विहिंगम दृश्य दिसतं. तसंच इथे हिरवळीनं वेढलेला एक अतिशय सुंदर आणि उंच गोल्फ कोर्स आहे. स्ट्रॉबेरी व्हॅली आणि अफरवात शिखर ही ठिकाणं ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहेत. गुलमर्ग हे भारतातील स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचं मुख्य केंद्र मानलं जातं. हिवाळ्यात देश विदेशातील खेळाडू इथे येतात. थोडक्यात, गुलमर्ग उन्हाळ्यात जितकं शांत आणि हिरवगार दिसतं तितकंच हिवाळ्यात पांढरं शुभ्र आणि रोमांचक बनतं. म्हणून याला धरतीवरील स्वर्ग म्हटलं जातं. आणि बरं का श्रोते हो, हे तेच ठिकाण आहे जिथे राजेश खन्ना आणि मुमताज यांचं हे सदाबहार गाणं चित्रित झालं होतं.

श्रोते हो, सोनमर्ग हे काश्मीरमधील अति उंचावर असलेलं ठिकाण, याला सोन्याचं मैदान असंही म्हणतात. या खोऱ्यातून वाहणारी सिंधू नदी सोनमर्गच्या अति उच्च शिखरावर जाईपर्यंत आपली सोबत करत असते. इथल्या नयनरम्य वातावरणामुळं आणि जवळपास वर्षभर बर्फ असल्यामुळे अनेक बॉलिवूड चित्रपटांचं शूटिंगसुद्धा इथं झालं आहे. थोडक्यात सांगायचं तर सोनमर्ग हे पृथ्वीवरील स्वर्गाचा एक सुंदरसा भाग आहे, जिथं पर्वतांचं वैभव आणि नद्यांचं संगीत एकत्र अनुभवायला मिळतं. आणि बरं का श्रोते हो, सोनमर्गला जाताना बालटाल नावाचं एक ठिकाण लागतं. तिथूनही अमरनाथ यात्रेसाठी लोक रवाना होतात. लिद्दर नदीच्या काठावर वसलेलं देवदार घनदाट जंगलांनी वेढलेलं आणि एक मोहिनी घालणारं ठिकाण म्हणजे पहलगाम. अरू व्हॅली, बेतब व्हॅली आणि त्या पुढचं बैसरण म्हणजे मिनी स्वित्झर्लँड म्हणून जगप्रसिद्ध आहे. बेताब व्हॅलीकडे जाताना रस्ताना फारच खडकाळ, चिखलाने चिकचिक होऊन घसरण झालेला अतिशय अरुंद आहे. एका बाजूला खोल नदी वाहते आणि अशा अवघड तितक्याच भीतीदायक नागमोडी वळणावरून घोडेसवारी करत मार्ग काढावा लागतो. पण हे घोडे इतके हुशार असतात की अगदी सराहीतपणे रस्ता काढत आपल्याला सुखरूप पोहोचवतात. समोरून दुसरा घोडा येतोय हे त्यांना उपजतच कळत असतं आणि आपोआप ते त्याला जागा देतात किंवा रस्ता देत असतात. घोड्यावर बसून घाबरगुंडी जरी उडाली असली तरी आजूबाजूचं नितळ, स्वच्छ, सुंदर निसर्ग सौंदर्य न्याहाळताना खरंच स्वर्गाची अनुभूती येते. आणि श्रोते हो, या पहलगामलाच जाताना चंदनवाडी हे ठिकाण लागतं, जिथं अमरनाथ यात्रेची पहिली पायरी आहे. अक्षरशः पहिल्या पायरीचा परिस स्पर्श सुद्धा आपल्याला करता येतो. श्रोते हो, माता वैष्णोदेवी आणि श्री अमरनाथ या दोन्ही यात्रा श्रद्धा, निसर्ग आणि आत्मिक शांततेचा अद्वितीय अनुभव देतात. हिमालयाच्या कुशीतून चालत जाणारी ही यात्रा केवळ शरीराची नव्हे तर मन आणि आत्म्याची यात्रा ठरते आणि ही यात्रा काश्मीरमधूनच सुरुवात होते. श्रोते हो, आता यानंतरचं गाणं ऐका, बघा आणि यात गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामचं सौंदर्य किती छान दाखवलंय तेही बघा.

श्रोते हो, काश्मीरचं सौंदर्य हे तिथल्या निसर्गात तर आहेच, त्याचबरोबर तिथल्या लोकांमध्ये आणि संस्कृतीतही आहे. काश्मीरी लोकांचं आदरातिथ्य अत्यंत उबदार आहे. तिथल्या प्रत्येकात माणुसकी, आपुलकी आणि विश्वास आहे. मग ते श्रीनगरमधील लाल चौकातील दुकानदार असो, आपल्याला ही सगळी ठिकाणं फिरवून आणणारे गाडी चालक असो, अवघड रस्त्यातून घोडे सवारी करून आणणारे घोड्यांचे मालक असो किंवा हॉटेलवाले असो, सगळेजण मायेनं विचारपूस आदरातिथ्य करतात. काश्मीरमधील कहावा हे पेय आणि वाजवान ही जेवणाची डिश, जी शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपात मिळते, त्याची चव कायम जिभेवर रेंगाळत असते. इथल्या सफरचंदाच्या बागा आणि त्याचे नानाविध प्रकार, अक्रोडची झाडं, ती तर श्रोते हो रस्त्यांच्या दुतर्फा असतात. जसे आपल्या इथं बाबुळीचे झाडं असतात ना, तसे तिथे अक्रोडची झाडं दुतर्फा असतात आणि त्यापासून तयार करण्यात आलेले नानाविध पदार्थ. केशर, अस्सल 100% शुद्ध खात्रीशीर केशर ही इथूनच घ्यावं, कारण केशराची शेती इथे बहुसंख्य प्रमाणात केली जाते. तसंच शिलाजीत हे औषधी गुणधर्म असणारं एक च्यवनप्राश. येथील दूधपत्री नदी, झेलम नदी, सिंधू नदी, चिनाब नदी, रावी, किशनगंगा, तवी ही जम्मू शहरातून वाहते. लिद्दर नदी आणि सिंध नदी, सिंधू आणि सिंध ह्या वेगवेगळ्या नद्या आहेत बरं का. आणि श्रोते हो, काश्मीरात बॅट तयार करणाऱ्या खूप फॅक्टऱ्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या मोठ्या बॅट फॅक्टऱ्या तिथे आहेत. भारतीय खेळाडूंसाठी तिथूनच बॅट तयार केल्या जातात असं बॅट फॅक्टरीवाले सांगतात. फक्त आणि फक्त काश्मीरात मंगूस बॅट हा प्रकार तयार केला जातो. श्रोते हो, किती किती आणि काय काय सांगू या नंदनवनाविषयी, शब्दही अपुरे पडतात आणि वेळ तर पडतोच पडतो. काश्मीर हा ऐकायचा, चित्रपटातून बघायचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे. तो अनुभव, ते सौंदर्य एकदा जाऊन समाधान देतच नाही, परत परत जावंसं वाटतं. कारण प्रत्येक ऋतूत वेगवेगळा साक्षात्कार निसर्ग देत असतो.

श्रोते हो, या नंदनवनाची, धरतीच्या स्वर्गाची, निसर्गाच्या आविष्काराची सहल करताना आपला सारा प्रवास सुकर, सुखकर, आनंददायी हो यासाठी जे अहोरात्र डोळ्यात तेल घालून उभे असतात ते आपले भारतीय सैनिक. ऊन, थंडी, वारा, बर्फ या सगळ्यांचा मारा सहन करत हातात कायम शस्त्र धरून महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पावलो पावली क्षणाक्षणाला जिथे जिथे ते उभे असतात, डोंगर दऱ्यात कपाऱ्यात, तिथे तिथे त्यांना पाहिलं की आपोआप कृतज्ञतेचे भाव येतात. ते आहेत म्हणून आपण आहोत, आपला प्रवास सुखकर होतोय ही जाणीव होते. खरंच श्रोते हो, या सगळ्यांना मनाच्या तळापासून सलाम. समस्त भारतीय सशस्त्र दल, विशेष कमांडो फोर्स, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, जम्मू आणि काश्मीर पोलीस, हे सगळेजण अत्यंत प्रतिकूल हवामानात आणि बर्फाच्छादित भागात अहोरात्र पहारा देऊन देशाचं आणि पर्यटकांचं रक्षण करतात. त्या सगळ्यांना मानाचा मुजरा.

श्रोते हो, असं हे नयनरम्य कधीही मनातून न जाणारं हृदयाच्या कप्प्यात साठलेलं काश्मीर. उत्तुंग शिखरे हिमाचे आसन, त्यावर शुभ्र ढगांचे वसन, जणू इंद्रदेवाचे सिंहासन. स्वर्ग कुठे मग दूर राहिला, आज मी स्वर्ग पाहिला. हे वृक्ष उंच डौलदार, सुचिपर्णी चिनार अन देवदार, जणू बाण मोहिनी टोकदार. स्वर्ग कुठे मग दूर राहिला, आज मी स्वर्ग पाहिला. हे बगीचे हिरव्या मखमालीचे, मोहक फुलांच्या रंगावलीचे, जणू देवलोकीचे रेशमी गालीचे. स्वर्ग कुठे मग दूर राहिला, आज मी स्वर्ग पाहिला. विस्तीर्ण जलाशय या भूवर, कमलदलाची पसरण त्यावर, जणू अप्सरांचे गंधित सरोवर. स्वर्ग कुठे मग दूर राहिला, आज मी काश्मीर पाहिला, आज मी काश्मीर पाहिला. असं हे आपलं नंदनवन, अशी आपली भारताची शान काश्मीर. काश्मीरविषयी आपण गेल्या दोन भागात ऐकतोय आणि गाणी ऐकतोय. श्रोते हो, आता आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात. कालच्या कार्यक्रमाच्या आणि आजच्या कार्यक्रमाच्या आठवणी मनात साठवत येणाऱ्या कार्यक्रमाची उत्सुकता जपत मला आता निरोप द्या. नमस्कार.

0: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
1: अगं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
3: जवाहर नवोदय विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 वर्ग 6वी साठी cbse.itms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळाला भेट देऊन निःशुल्क अर्ज करा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2026 तसेच निवड चाचणी 28 नोव्हेंबर 2026 रोजी होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-1896-2241 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली. ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर.
4: श्रोते हो, आता वेळ झाली आहे हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाची. यात सहभाग आहे वैशाली वांकीकर यांचा, तर सादर करते आहेत सदानंद कांबडी.
5: श्रोते हो नमस्कार. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं दिलखुलासपणे स्वागत करते.

0: श्रोते हो, या कार्यक्रमात आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये 024-52-220-890 024-52-220-599 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करायचा आहे आणि छानसं हिंदी गाणं आपल्याला फरमाईश करायचं आहे आणि या कार्यक्रमात आपल्याला छानसा संवाद देखील साधायचा आहे. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05. तेव्हा श्रोते हो, आता वळूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाकडे. ही सुंदरशी गाणी आपल्यापर्यंत पोहोचविली आहेत भास्कर थोरात यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्त्या आहेत सदानंद कांबळी. ऐकूयात हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम.
1: नमस्कार ताई.
2: नमस्कार, कोण बोलतय?
1: मी मुक्काम पसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून आपला नेहमी स्वतः उस्मान शेख फौजी बोलतो. ताई कसे आहात आपण?
2: एकदम मजेत. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे दादा.
1: आणि हॅलो आकाशवाणी साठी हा माझा 2 महिन्यानंतर कॉल आहे ताई.
2: बर, म्हणजे तुम्ही तुमचेच जर नियम पाळले तर मग आम्हालाही सारखं सारखं म्हणायचं काम नाही की 2 महिन्यानंतर फोन करा, नाही का?
1: जसं फौज मध्ये शिकवले जाते टाइम पे आना, टाइम पे जाना और टाइम का ख्याल रखना आहे असं मी एका आमचं फौजचं ब्रीद वाक्य आहे ताई. त्या वाक्यप्रमाणे मी चालणारा मनुष्य आहे.
2: वा छान. प्रत्येक श्रोत्यांनी जबाबदारीने 2 महिन्याच्या अंतराने जर आपल्याला या दोन्ही कार्यक्रमामध्ये फोन केले इतर नवनवीन असे श्रोते आपले या कार्यक्रमाशी जोडल्या जातील, नाही का?
1: फ्रेंडशिप सादर केला ताई. त्या निमित्ताने मी आकाशवाणी परभणीच्या सर्व स्टाफला आणि सर्व रसिक श्रोत्यांना माझ्यातर्फे आणि फौजी परिवारातर्फे फ्रेंडशिपच्या खूप खूप शुभेच्छा देतो ताई.
2: आणि तुम्हाला काय वाटतं बरं की रेडिओ हा आपला मित्रासारखा आहे, काय तुमचं यावर मत सांगाल तुम्ही?
1: रेडिओ एक असं माध्यम आहे ताई की आपल्याला मनोरंजन पण होते आणि शो मध्ये काय घडलंय कुठं काय चाललंय सगळं आपल्याला बातमीद्वारे कळते.
2: खरे.
1: आणि मनोरंजन तर खूपच आहे ताई. आणि आकाशवाणी परभणी केंद्र एवढे नवीन नवीन कार्यक्रम सादर करत आहेत याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई.
2: रेडिओच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान, मनोरंजन आणि छान गीतांचा नजराणा देखील आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो आणि त्यामुळेच हे 2 कार्यक्रम खास आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी हे सुरू करण्यात आलेले आहेत.
1: जेव्हा आपले हे दोन्ही कार्यक्रम अर्धा तासाचे होते आता 1 तास झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन ताई आपल्या सर्वांचे.
2: अगदी अगदी. तुम्हालाही या कार्यक्रमामध्ये मन मोकळं बोलता यावं, तुमच्या आवडीचं गाणं देखील ऐकता यावं यासाठी हे 1 तासाचे कार्यक्रम करण्यात आलेले आहेत.
1: हो ताई.
2: बरं, आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत आपल्याला ऐकायचं आहे?
1: आता

0: आजच्या कार्यक्रमामध्ये मला हन्ना या चित्रपटातील देश मेला रंगीला रंगीला हे गीत ऐकायचं आहे. कारण 17 वर्ष देश सेवा करून रिटायर झाल्यावर पुराणी यादे पुराणी यादे येत आहे, यासाठी मी आकाशवाणी परभणी हे गीत ऐकण्याचा इच्छुक आहे.
1: खूपच मस्त.
0: या गीतासाठी आपण पण सामील होऊन पूर्ण फौजी पथकाचा आनंद घेत आहे.
1: चला तर मग आजच्या कार्यक्रमात आपण फोन केला, छानसं गाणं सांगितलं आणि छान संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग ऐका सगळ्या तुमच्या परिवारासोबत हे छानसं गीत.
0: फोन घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद.

0: हॅलो आकाशवाणी.
1: हा हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम सुरू आहे. कोण बोलताय आपण?
0: मी गोपाळ नाथकर,
1: कुठून बोलताय बरं आपण?
0: साडेगाव तालुका, जिल्हा परभणी.
1: काय करता बरं दादा आपण?
0: शेती.
1: बर, आता शेतीमध्ये सध्या कोणकोणत्या पिकाची लागवड तुम्ही केलेली आहे?
0: हळद आणि कापूस.
1: बर, आणि पाण्याचं नियोजन मग, पाऊस वगैरे कसा पडला?
0: पाणी नंबर एक आहे सध्या, पाऊस चांगला पडायला आहे.
1: बरं बरं. हळदीची लागवड मग बेड पद्धतीने केलेली आहे? कशी केलेली आहे तुम्ही?
0: हा, बेड पद्धतीनं.
1: ठिबक पण असेल ना?
0: हा, ठिबक ठिबक.
1: बर, तुम्हाला काय वाटतं बरं दादा की सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे, काही काही ठिकाणी अजूनही पाऊस म्हणावं तसं पडलेला नाही,
0: हो ना, हो ना.
1: तर ह्या दिवसांमध्ये मग वृक्षारोपण वगैरे तुम्ही केलं असेल ना तुमच्या
0: वृक्षारोपण
1: गावामध्ये?
0: शेतामध्ये केलेले, 2-4 झाड लावलेत आंब्याचे याचे.
1: बर,
0: पण संदेश एवढा देऊ शकतो की
1: हा
0: झाड तोडायचं कमी करायला पाहिजे.
1: बरोबर,
0: झाड लावणे नाही झाले तरी हरकत नाही, पण झाड तोडणं जर कमी केलं तर आपोआपच जंगल होऊन जाईल आणि झाड लावायचं सुद्धा काम पडणार नाही आपल्याला.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: हा, झाड तोडणं कमी केलं की सगळं बरोबर होऊन जाईल.
1: म्हणजे झाड तोडायचे पण नाही आहेत आणि त्याच प्रमाणात
0: हा
1: जर आपण वृक्षारोपण जर आपण केलं आहे, त्या
0: हो
1: झाडांचं संगोपन चांगल्या प्रकारे आपण केलं, तर पुढे
0: हो
1: चालून
0: ना.
1: असं जे पाऊस अनियमित वेळेत आहे नाही का,
0: हा, हो ना, हो ना.
1: आणि शेतकरी बांधवांचं कसं आहे की म्हणजे पाऊस पडला तरच आपल्याला येणारं धनधान्य हे चांगल्या प्रकारे येईल.
0: हो ना, बरोबर आहे.
1: आज कार्यक्रमात गीत कुठलं ऐकायचं आहे तुम्हाला?
0: भाभी चित्रपटातलं
1: बर, कोणतं?
0: चांदी की सायकल सोने की सीट.
1: अच्छा, चला तर मग आज तुम्ही कार्यक्रमात छानसा संवाद साधला, छान गीताची आवड देखील सांगितलेली आहे. आता ऐका तुमच्या सगळ्या मित्रपरिवारासोबत हे छानसं गीत. फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: हॅलो,
1: हॅलो, आकाशवाणी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. कुठून बोलताय बरं दादा? आपण
0: मी देवानंद वाघ, मी जालना जिल्ह्यातून बोलतो मॅडम.
1: काय करता बरं? आपण
0: मी शेती करतो मॅडम.
1: बरं, कसा पाऊस झालेला आहे तिकडे?
0: आमच्या भागामध्ये चांगला पाऊस पडायला मॅडम.
1: हो का? कोणकोणती
0: हो,
1: पिकं आपण घेता बरं?
0: आमच्या इकडे जास्त सोयाबीन सारखी तेच घेतो.
1: अच्छा, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे कोणकोणते कार्यक्रम आपण ऐकता?
0: सगळेच ऐकत मॅडम.
1: तुम्हाला खूप कार्यक्रम आवडतो, असा कार्यक्रम तुमच्या आवडीचा कार्यक्रम कोणता आहे?
0: तसं तर नाव घेऊ नाही शकत मी, परंतु 10 वाजल्यापासून तर सकाळच्या 10-11 वाजे लोक परभणी आकाशवाणी ऐकत राहतो.
1: अच्छा, आणि आपल्या
0: हो
1: आकाशवाणी परभणी केंद्रावरून जो शेतीविषयक कार्यक्रम प्रसारित होतो, त्या
0: हो
1: कार्यक्रमाचा फायदा तुम्हाला होतो का बरं दादा?
0: लई मोठा फायदा होतो मॅडम आम्हाला.
1: काय अजून त्या कार्यक्रमामध्ये आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला हवी याविषयी काय सांगू शकाल?
0: आमचे शेती विषय माहिती पण खूप छान राहते आणि परभणी केंद्राचे कार्यक्रम खूपच छान राहते.
1: आजच्या
0: बरं बरं.
1: कार्यक्रमात कोणतं गाणं आपल्याला ऐकायचं आहे?
0: फुलवर काटे या चित्रपटामधलं टाकून दिलं तरी चालेल,
1: कोणतं त्यामधलं?
0: कोणतंही चालेल.
1: बरं, चला तर मग
0: हा
1: आज कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: ठीक आहे.

0: हाँ हेलो आकाशवाणी।
1: हाँ हेलो आकाशवाणी। हाँ कार्यक्रम
0: हाँ
1: आहे।
0: मैडम नमस्कार। मैडम
1: नमस्कार, कोण बोलताय बरं आपण?
0: मी शाकिब शेख हाफिज, साडेगाव, तालुका, जिल्हा परभणी।
1: बरं बरं, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे दादा।
0: हाँ बोला मॅडम। पाऊस तर भरपूर झालेला, हळदीला, सोयाबीन।
1: अच्छा।
0: आता काही समजा 10-15 दिवस तर काही आवश्यकता नाही पाण्याची, समजा आता
1: काय आपण शेती करता का?
0: नाही मॅडम।
1: हाँ
0: आम्ही तर शेती करत नाहीत, तरी पण आमच्या मित्राचा मोबाईल आहे,
1: हाँ
0: आम्ही मिस्त्री काम करतो।
1: अच्छा, बरोबर।
0: हां तर आमचे मित्र आहेत माणिकराव दुबे आणि शाकिब शेख गोलू अजहर पठाण, हे आमचे मित्र आहेत मॅडम।
1: बरं।
0: आम्हाला एक गाणं ऐकायचं होतं।
1: हाँ, गाणं तर आपल्याला ऐकायचं आहे। आपल्या
0: हां
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे कोणकोणते कार्यक्रम तुम्ही ऐकता?
0: मॅडम, सोलरी सगळेच कार्यक्रम ऐकतो।
1: बरं, आणि कार्यक्रम कसे वाटतात बरं आपल्याला?
0: एकदम नंबर एक लय छान वाटतात आम्हाला, परभणीचे जितके भी कार्यक्रम आहेत
1: हाँ,
0: आकाशवाणीचे ना, एकदम नंबर एक लय छान वाटतात आम्हाला।
1: सगळ्यात तुमच्या आवडीचा कार्यक्रम कोणता आहे बरं?
0: समजा आवडतीचा कार्यक्रम आमचा त्याचे स्वर लहरी आहे ना ते।
1: हाँ, मराठी
0: हां
1: गीतांचा।
0: हां मराठी गीतांचा आम्हाला लय आवडतो।
1: आणि या कार्यक्रमात तुम्हाला छानसा संवाद साधता यावा यासाठी हा कार्यक्रम 1 तासाचा करण्यात आलेला आहे, नाही का?
0: कमी वेळ होता ना ते, तर बोलायला जितका आम्हाला वेळ
1: हाँ
0: भेटून गेला होता।
1: हाँ मग त्याच्यामुळे आता तुम्ही तुमच्या सगळं मनातलं आकाशवाणीबद्दलचं तुम्ही सांगू शकता। आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचं आहे आपल्याला?
0: मॅडम सावन का महिना पवन करे शोर, आमचे हे श्रोते सगळे जे मित्रमंडळ आहे सगळे ऐकणार, तेच गाणं म्हणाले त्याच्यामुळे आम्ही ती फरमाइश केलेली आहे।
1: वा, छान। काही दिवसांवरच श्रावण महिन्याला देखील सुरुवात होणार आहे।
0: हो,
1: हा, ठीक आहे।
0: त्याच्याबद्दल त्याच्या आधारित आम्ही ते गाणं, त्यामुळे तुम्हाला आम्ही ते फरमाइश केली त्या गाण्याची।
1: अच्छा, काही हरकत नाही। श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, त्यानिमित्तानं हे छानसं गाणं तुम्ही सांगितलेलं आहे। आज
0: हो
1: कार्यक्रमात फोन केला, छानसा संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ऐका
0: धन्यवाद धन्यवाद
1: तुमच्या
0: मॅडम।
1: आवडीचे छानसं गीत।

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, कोण बोलते?
0: मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय मॅडम.
1: कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे दादा.
0: धन्यवाद.
1: बऱ्याच दुरून फोन तुम्ही केलेला आहे. हां,
0: हॅलो
1: काय म्हणता बरं, म्हणजे आज कार्यक्रम आहे, तुम्हाला कसं कळालं बरं?
0: फॉर, माझी एकता ग्रुप आहे,
1: हां हां
0: त्या
1: बरं,
0: ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला माहिती समजली.
1: वा छान. आणि सगळ्या केंद्रांसाठी तुम्ही जे काही फोनिंग कार्यक्रम आहेत त्या सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही फोन करता
0: हो, करतो करतो.
1: हो का? काय करता बरं दादा आपण?
0: माझं वर्कशॉप आहे बिल्डिंगचं, वेल्डिंग काम करतो, घरचे दरवाजे, ग्रील, खिडक्या, जाळ्या बनवतो.
1: बरं बरं, छान. तुम्ही जे काम करता त्या कामात कोणती आपण काळजी घ्यायला पाहिजे काय सांगाल?
0: काय वेल्डिंग करताना आम्ही गॉगल, एक बिस्किटचं प्रकारचं गॉगल घालतो, त्यामुळे डोळ्याला त्रास होत नाही आणि तोंडाला मास्क असतो, त्यामुळे धुराचा त्रास होत नाही. काम पण चांगलं चाललं आहे याचा.
1: छान चालले. बरं, साताऱ्याला पाऊस कसा झालाय बरं?
0: पाऊस चालूच आहे, रिमझिम रिमझिम हलकाचा पाऊस चालाय, पण दररोज चालाय. असं मुसळधार पाऊस नाही, त्यामुळे काय झालंय, पिकांनाही धोका बिका अजून काय आमच्याकडे झालेला नाही.
1: हां, ज्या वेळेत आपल्या पिकाला पाण्याची गरज आहे त्या वेळेमध्ये पाऊस सध्या पडतोय, नाही का?
0: हा, पडते पडते
1: म्हणजे एकदम यावर्षी थोडासा पाऊस कमीच आहे, पावसात खंड देखील खूप आहेत.
0: हो ना.
1: मग या खंड काळामधलं व्यवस्थापन तुमच्या गावामध्ये कसे करतात बरं शेतकरी बंधू?
0: पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे, पाणी जपून वापरलं पाहिजे, तर पाणी साठवून ठेवून साठावरच पाहिजे ना पाणी.
1: अगदी बरोबर आहे. ज्या ज्या माध्यमातून आपल्याला पाण्याची साठवण करता येईल, आपल्या जमिनीत कशा पद्धतीने पाणी मुरलं पाहिजे यासाठीच्या उपाययोजना प्रत्येकाने करायला पाहिजे, नाही का?
0: हो ना,
1: म्हणजे तरच आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हे पाणी सगळं पुरेल.
0: होय.
1: आज कार्यक्रमात कोणतं गाणं तुम्हाला ऐकायचंय?
0: चित्रपट नाव आहे शोर,
1: गाणं कोणतं?
0: मनोज कुमार, पाणी रे पाणी, चेहरा रंग कैसा.

0: हा सर्वप्रथम तुम्ही घ्या गाण्याचा आनंद. आमचे मित्र आहेत आर्यन पाटीलजी, विठ्ठल पवारजी, पीएसआय रायशेळकेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेडकेजी, श्रीकांत मंडारेजी, विजय पाटील तारुकरजी, धनंजय पटेलजी, रमेश जाधवजी, मुरई काळेजी, रामभाव सर्वदेजी आणि संजय शिंदेजी, आमच्या सर्व सुरक्षित मित्र आहेत. सर्वांच्या पसंत लावा तेवढं गाणं.
1: चला तर मग आज कार्यक्रमात फोन केला, छानशा गाण्याची फरमाइश तुम्ही सांगितली, फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो,
0: संजय सुतार
1: कुठून बोलताय?
0: सध्या मी औरंगाबादमधून बोलतो.
1: बर, काय करता बरं दादा आपण?
0: मी एका कंपनीमध्ये आहे कॅज्युअल म्हणून.
1: अच्छा, काय काम करता तिथे तुम्ही?
0: हे 8 वाजतात ना,
1: हां
0: सीसी तयार होतात.
1: बरं बरं, अच्छा
0: मित्राच्या फोनवर तिथे प्रोग्राम ऐकतो तुम्ही.
1: बरं, कोणकोणते कार्यक्रम ऐकता बरं आपण?
0: भक्तगीत
1: बरं बरं बरं, म्हणजे गीतांवर आधारित असणारे कार्यक्रम तुम्हाला आवडतात? हो का? बरं बरं, काम करत करत तुम्ही आमच्या रेडिओचे कार्यक्रम कसे ऐकता बरं? कोणत्या वेळेमध्ये ऐकता?
0: जास्त करून 11 च्या टायमिंग मध्ये, 11-5 मध्ये प्रोग्राम असतो.
1: हां हां अच्छा, तर आज कार्यक्रमात गीत तुम्हाला कुठलं ऐकायचं आहे?
0: जाने कहा गए वो दिन मेरा नाम जोकर मध्ये.
1: बरं ठीक आहे, चला तर
0: ओके.
1: मग आज कार्यक्रमात फोन केला, छानसं गाणं सांगितलं, छान संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

तेव्हा श्रोतेहो, आपल्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी 02-2452-820-890 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्याला दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करायचा आहे आणि छानसा संवाद साधून हिंदी गीताची फरमाईश आपल्याला करायची आहे. तेव्हा भरभरून या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत आहे आणि अनेक श्रोते या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देखील इच्छुक आहेत. पण प्रत्येक श्रोत्यांनी 2 महिन्याच्या अंतराने जर फोन केले तर प्रत्येक श्रोत्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल. तेव्हा श्रोते हो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत होत्या वैशाली वांगीकर. ही सुंदरशी गाणी आपल्यापर्यंत पोहोचविली होती भास्कर थोरात यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. आता मात्र मी आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोत्यांशी संवाद साधला होता वैशाली वांगेकर यांनी, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे. 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत होतात. आता 12 वाजतायत. लगेचच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि बरं का श्रोतेहो, आमच्या एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकाल.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सविता जेरेचा सप्रेम नमस्कार. मैत्रिणींनो, आजचा संपूर्ण कार्यक्रम नटला आहे, सजला आहे एक सुंदर कथा, काही सुंदर अशा कविता आणि ललितबंधानी, आणि या सगळ्यांबरोबरच अवीट गोडीची अशी गाणी देखील. कार्यक्रमाची सुरुवात करूया स्नेहल बाकरे यांच्या कस्तुरी या कथेनी.
1: नमस्कार, मी स्नेहल बाकरे. कथेचं नाव आहे कस्तुरी. कस्तुरी, कम इन माय कॅबिन राईट नाव. येस सर. मी आय. ती आपलं वाक्य संपवणार इतक्यातच तिचा बॉस शंतनू, यू नो दॅट यू डोंट नीड परमिशन टू एंटर इन माय कॅबिन. येस सर. कस्तुरी जरा बिचकतच समोरच्या खुर्चीत बसते. कस्तुरी, हे काय आहे सगळं? हा काय मेल पाठवलायस? आणि तुला काय वाटतं, मी हे सगळं ऍक्सेप्ट करेल? आय नो, मी आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं. अगं कस्तुरी, यू आर अन ॲसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची CEO बनणार आहेस, आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेयस? हवं तर एक काम कर, आठवड्याभरासाठी सुट्टी घे, कुठेतरी मस्त फिरून ये, तुझं माइंड तेवढंच रिलॅक्स होईल. हवं तर मी तिकीट्स बुक करतो. प्लीज काम डाऊन शंतनू, त्याची खरंच काही गरज नाही. तू उगाच ओव्हर रिॲक्ट होतोयस. आणि तसं बघायला गेलं तर या कंपनीत अजूनही इतर सक्षम लोक आहेत. आय थिंक नचिकेत ऑल्सो डिझर्व दिस पोस्ट. ओ, नाव आय गेट इट. तर नचिकेतनं तुला रिझाईन करायला प्रेशराईज केलं आहे तर? तसं अजिबात नाहीये. तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. कस्तुरी, मी तुला आणि नचिकेतला चांगलंच ओळखतो. आय एम सॉरी टू से दिस, बट तू जेव्हापासून त्याची बॉस बनली आहेस ना, तेव्हापासून तुझ्या नवऱ्याचा पुरुषी अहंकार दुखावलाय. आता तू रागाच्या भरात उगाच काहीही बोलतोयस शंतनू? अगं मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू किती जिद्दी आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे. बट स्टील आय रिक्वेस्ट यू, प्लीज यावेळी तरी स्वतःचा विचार कर. नेहमीप्रमाणे दुसऱ्यासाठी स्वतःचं सुख, स्वतःचं यश सॅक्रिफाईस करू नकोस. तुला वाटतंय ना तसं खरंच काही नाही. अरे रिहानानं मेडिकलची एंट्रन्स एक्झाम क्लिअर केलीये. काही महिन्यातच ग्रॅज्युएशनसाठी तिला USला जावं लागेल, आणि शिक्षण पूर्ण झालं तर ती कदाचित तिथेच कायमची सेटल होईल ना. मग आता मला तिला वेळ द्यायचा आहे, आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. रिहानाचं कारण पुढे करून ती कसंबसं शंतनूला तिचा राजीनामा स्वीकारायला भाग पाडते. आठवड्याभरात ती काम करत असणारे उर्वरित सगळे प्रोजेक्ट्स नचिकेतला हँडओव्हर करून ती कंपनीचा निरोप घेते. रिहाना अमेरिकेत जाईपर्यंतच तिची थोडीफार साथ आपल्याला मिळेल, पण त्यानंतर मात्र आपण पूर्णतः एकटे पडू, हे तिला चांगलंच माहिती असतं. याकरता ती आता करिअर काउन्सलर म्हणून काम करायचं ठरवते. कस्तुरी सोडून गेल्यानंतर तिला मिळणारी CEO ची पोझिशन

शिक्षण आता नचिकेतला मिळते. त्याला आता स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाल्याने या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी तो दिवसरात्र मेहनत करू लागला. जसजसा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू लागला तसतशा नचिकेतच्या परदेशी फेऱ्या वाढू लागल्या. कधी कधी तर 2-3 महिन्यांनीच तो घरी परतायचा. कस्तुरीला देखील आता निरनिराळ्या कॉलेजमधून कंपन्यांमधून मार्गदर्शनासाठी बोलावलं जाऊ लागलं. तिच्या इतक्या वर्षांचा अनुभवांचा हजारो तरुणांना फायदा होऊ लागला. एक दिवस तिला तिने ज्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं ना तिथे बोलावण्यात आलं. ती अगदी उत्साहाने तिथे पोहोचली. आज ती तासभर आधीच तिथे आली. कॉलेजच्या आवारात पाऊल टाकताच तिथल्या अनेक आठवणी तिच्या मनात झरझर पाझरू लागल्या. तिथल्या मैत्रिणींच्या घोळक्यात ती स्वतःला शोधू लागली. कॉरिडॉरमधून फिरता फिरता तिने सहजच खिडकीतून एका वर्गात डोकावलं. कोणीतरी ओळखीचा चेहरा तिच्या नजरेस पडल्याचा भास झाला. खात्री करण्यासाठी ती त्या वर्गात शिरली तेव्हा एक व्यक्ती पाठमोरी उभी राहून काहीतरी बोलत असते. व्हॉट इज इन द नेम दॅट विच वी कॉल अ रोज बाय एनी अदर. अरे थांबा थांबा जरा, यात नेम नंतर पॉज पाहिजे, नंतर टोनही चेंज व्हायला हवा ना. तुम्ही नुसतं शब्द उच्चारल्यासारखं डायलॉग बोलू नकात. फीलिंग्स हवे आहेत. आपण दी ग्रेट शेक्सपियरचं रोमिओ जुलियट बसवतोय. त्यांच्या प्रेमाची ताकद या शब्दांमधून व्यक्त व्हायला हवी, तरच आपण पुढल्या फेरीत जाऊ शकू. तो आवाज तिला ओळखीचा वाटला म्हणून ती आणखी जवळ गेली. इतक्यात मागे वळलेल्या अगस्त्याला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या नजरेच्या एका कटाक्षानं तिनं बंद करून ठेवलेल्या मनाच्या कप्प्यावर जुन्या आठवणींनी हलकीशी दस्तक दिली. काळजात अनेक तरंग उठले. ओठावर हसू आणि डोळ्यात अनाहत भावनांची ओलसर छटा पसरली. काही क्षण अगस्त्याचीही तीच अवस्था होती. पण दुसऱ्या क्षणी चटकन तो स्वतःला सावरत कस्तुरीसोबत वर्गाबाहेर आला. ते दोघं कॅन्टीनमध्ये गेले. अगस्त्याने कस्तुरीला जशी आवडते ना तशी स्ट्रॉंग कॉफी आणली. त्यांना एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं पण कस्तुरीला तिच्या सेशनसाठी उशीर होत असल्यानं तिनं नाईलाजानं त्याचा निरोप घेतला. सेशन संपताच कस्तुरी घरी आली. तिनं लगबगीनं कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. कॉलेजच्या सगळ्या सर्टिफिकेटमधून एक फोटो काढून तो ती उराशी धरून मनसोक्त रडू लागली. तो फोटो म्हणजे तिच्याकडे असणारी अगस्त्याची शेवटची आठवण. कॉलेजमध्ये असताना त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. पण तिच्या वडिलांना मात्र अगस्त्य अजिबात पसंत नव्हता. अगस्त्य त्रिपाठी, एका परराज्यातला मुलगा, तो आपल्या मुलीला कसं काय सुखी ठेवणार अशी त्यांना शंका वाटायची. पण हा, त्यांना हेही पक्क ठाऊक होतं की कस्तुरीचं आपल्यावर नितांत प्रेम आहे. ती आपल्या शब्दाबाहेर कधीही जाणार नाही. मग नचिकेत सारखा उच्च शिक्षित कस्तुरीला अनुरूप असणारा मुलगा पाहून त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कस्तुरीने देखील वडिलांना दिलेला शब्द निकषाने पाळला. काळाच्या ओघात ती अगस्त्याला पार विसरून गेली. पण आता आज इतक्या वर्षांनी त्याला पाहून मनाच्या गाभाऱ्यात खोल रुतून बसलेल्या आठवणींनी तिनं पुन्हा एकदा वेढलं. खरं तर तिने ठरवलं होतं की अगस्त्याला पुन्हा कधीही भेटायचं नाही. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा फोन आल्यावर तिचा आत्मसंयम ढळला. किनाऱ्यानं साथ घालताच लाटा जशा उचळत त्याच्यापर्यंत पोहोचतात ना, तशाच काही ओढीनं कस्तुरी त्याला भेटायला निघाली. जवळच्या एका कॉफी शॉपमध्ये ते भेटले. दोघांची एकमेकांना पुन्हा नव्याने ओळख झाली. आणि मग काय, भूतकाळातलं प्रेम, वर्तमान काळातली मैत्री, भविष्यातल्या त्या अस्पष्ट नात्याकडे उगाच एक दिशाहीन आस लावून पाहत होतं. कस्तुरीप्रमाणेच अगस्त्यही आपल्या सुखी संसारात स्थिरावलेला होता. पण तरीही त्यांना एकमेकांबद्दल एक विलक्षण ओढ जाणवत होती. त्यांची भेट म्हणजे आयुष्याच्या एखाद्या शांत वळणावर पुन्हा नव्याने सुरू केलेला प्रवास, जिथे त्यांच्या नात्याला नावही नाही आणि कदाचित अस्तित्वही नाही.

0: पुढच्या काही भेटीत अगस्त्य आपल्या मुलाचा म्हणजे राघवचा फोटो कस्तुरीला दाखवतो आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी तिला तो आपल्या घरी बोलावतो. पहिल्या भेटीतच राघव आणि कस्तुरीची छान गट्टी होते, मग त्याच्या आग्रहखातर ती वरचेवर त्यांच्या घरी येऊ लागते. कस्तुरी आली की अगस्त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची. तो विनाकारण तिच्या अवतीभोवती घुटमळत राहायचा, पण हे पाहून मात्र त्याची बायको म्हणजे मेघना फार अस्वस्थ व्हायची. मेघना तशी कस्तुरीच्या मानानं कमी शिकलेली, बाहेरच्या जगाचं फार काही ज्ञान नसणारी, साधं सुधं राहणीमान असणारी एक सामान्य गृहिणी. पण कस्तुरी मात्र उच्चशिक्षित, स्मार्ट, टापटीप राहणारी आणि अगस्त्याची एकेकाळची प्रेयसी सुद्धा. त्यामुळे कस्तुरी घरी आली ना की मेघनातली असुरक्षिततेची भावना स्पष्ट दिसून यायची. नचिकेतशी लग्न झाल्यानंतर कस्तुरीनं त्याला आपल्या कंपनीत रुजू करून घेतलं होतं. कित्येकदा त्याने केलेल्या चुकांची जबाबदारीही तिने स्वतःवर घेतली होती. ती नेहमीच त्याची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यायची, पण तो मात्र तिला आपली स्पर्धक मानून स्वतःच्या मनातल्या असूयाच्या डागण्या देत राहायचा. या स्पर्धेतून स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी आणि खरं तर त्याच्या सुखासाठीच तिनं स्वतःच्या यशावर, करिअरवर पाणी सोडलं होतं. ज्या आपुलकीची, सन्मानपूर्वक वागणुकीची ती नचिकेतकडून अपेक्षा करायची ना, ती आता तिला अगस्त्यकडून मिळू लागली. पण त्याचवेळी मेघनाच्या नजरेतील थिजलेली निशब्दता तिला आता टोचू लागली. नकळतपणे एक अपराधीपणाची भावना तिच्या मनात मूळ धरू लागली. मग तिनं हळूहळू अगस्त्याच्या घरी येणं जाणं कमी केलं. फोनवरही ती त्याच्याशी मोजकच बोलू लागली. अगस्त्यापासून पुन्हा एकदा दूर जाण्यासाठी तिने काही महिन्यांसाठी रिहानाकडे जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात नचिकेत बिझी असल्याने शंतनू तिला एअरपोर्टवर सी ऑफ करायला आला. कित्येक वर्षांनी आज ती शंतनूसोबत नचिकेत व अगस्त्यबद्दल भरभरून बोलली. वडील गेल्यानंतर शंतनूने तिला मोठ्या भावासारखा आधार दिला होता, त्यामुळे काही बाबतीत जरी ती शंतनूच्या मतांशी सहमत नसली ना, तरीही तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि मन मोकळं करण्यासाठी तिच्याकडे आता शंतनू ही एकमेव व्यक्ती उरली होती. शंतनूनं तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. तिच्या मनातल्या वेदनांच्या निखाऱ्याची धग त्याला स्पष्ट जाणवत होती आणि पुढे सरणारा काळच त्यावर फुंकर घालू शकतो हेही त्याला पक्क ठाऊक होतं. शेवटी तिचा निरोप घेताना तो तिला एवढंच म्हणाला, आफ्टर ऑल नेम मॅटर्स. दुसऱ्यांच्या आयुष्यात सुगंध भरताना स्वतःचं अस्तित्व विसरणारी कस्तुरीच ना तू.
1: स्नेहल बाकरे यांची कस्तुरी ही कथा आत्ता आपण ऐकलीत.

0: तेरी जय हो हे सौमित सेन यांनी गायलेलं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, काळजाचा ठाव घेणाऱ्या, खूप खोल आणि मनापासून विचार करायला लावणाऱ्या शब्दरचना असलेल्या कविता ज्या असतात अतिशय सहज सोप्या तरीही आपल्याला अतिशय समृद्ध करतात, अशा कविता आत्ता आपण ऐकणार आहोत एक अतिशय जाणकार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या.
1: नमस्कार. नुकतीच वारी होऊन गेली असली तरी वारी प्रत्येकाच्या मनात असतेच असते, त्या अनुषंगाने या दोन कविता. ज्ञानेश्वर तुकोबांच्या पालख्यांबरोबर टाळ मृदंगाच्या गजरात लाखो भाविक पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीच्या ओढीने चालत असतात. उन्हा पावसात मुक्काम दर मुक्काम चालणारे वारकरी भजन अभंगात दंग असतात. अशात शेतात राबणाऱ्या आयाबायांना पंढरीला जायचं तर असतं, पण संसाराचे कामाधामाचे व्याप ते कसे सुटणार. मग विठोबात शेतात येऊन आपल्या पातीत उभा राहतो, कामाला हातभार लावतो. शिवाय तो एकटा येत नाही तर रखुमाईलाही सोबत आणतो, असा भक्तीचा सुरेख मेळ असणारी ही कविता आहे. विठोबा. काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीचं उभा. खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात, खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात, हाती

खुर प्याची मुठ धरी संगतीन पात, हाती खुर प्याची मुठ धरी संगतीने पात, गोडी वाटते कामाला वाढे घामाची ग शोभा, गोडी वाटते कामाला वाढे घामाची ग शोभा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, चिखल लात लागणीला लावी वाकू नग रोप, चिखल लात लागणीला लावी वाकू नग रोप, स्पर्श सावळ्या पायांचा नट त्यात सऱ्या वाफ, पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा, पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा, दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा, भरसुगीच्या दिसात पिंड्या बांधते रखुमा, भरसुगीच्या दिसात पिंड्या बांधते रखुमा, भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा, भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीच उभा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीच उभा। लाडक्या विठुरायाकडे जावं, नामदेव पायरीवर डोकं टेकवावं, मनातले सल मोकळे करावेत आणि पुन्हा रोजच्या धबडग्यात मिसळून जावं, ही गाराणी कधी स्वतःच्या सुखदुःखाची तर कधी ठसठस त्या सामाजिक जाणीवांची। वर्तमानाची धास्ती, भविष्याची भीती अशी घुसमट सांगणारा हा सामान्य माणूस कवितेतून काय सांगतोय। पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांइतकंच भारी असतं बघ विठोबा। पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांइतकंच भारी असतं बघ विठोबा, भर गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या असं भडाभडा मनातलं बोलता येणं, तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडतात तुझ्या अंगावर, तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडतात तुझ्या अंगावर, तू कमरेवरचे हात काढावेत म्हणून। इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत, इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत, आणि तसंही उत्तरं नसल्यानं प्रश्नांच्या डोक्यात कुणी दगड घातलेली पाहिलीस का तू युगांपासून, बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून, बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून पळू पळू काम गाठत कालवतात पोरी मातीच्या ढिगाऱ्यात पाणी, आणि विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावानी, विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावानी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट शहारते का रे जरा तरी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट शहारते का रे जरा तरी, रस्त्याकडच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला, रस्त्याकडेच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला, बिळातला अंधार असह्य झालेले उंदीरच समईतल्या वाती पळवतात ना विठोबा, बिळातला अंधार असह्य झालेले उंदीरच समईतल्या वाती पळवतात ना विठोबा, थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर, थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर, तेव्हा दोन्ही कोपऱ्यात मुसमुसत उपाशी निजलेल्या जीवांना कसं समजावणार आहेस तू, खरडत खरडत देवळाकडे ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकीसुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस, खरडत खरडत देवळाकडे ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकीसुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस तू, तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, दातांचं पाणी गिळताना पुण्याची आशा आणि दीर्घायुष्य दाखवलंस, उपाशी आतड्यातनं पाझरत आलास, उपाशी आतड्यातनं पाझरत आलास, जिथं भाग्याची रेषा उमटते तिथं बुक्का अष्टगंध होऊन उमटलास विठोबा, काठोकाठ पूर उसळत नदी गावात घुसली, विठोबा काठोकाठ पूर उसळत नदी गावात घुसली, घरदारं गुरढोरं पोरांसहित शाळा वाहून गेली तेव्हा तू नुसताच मास्तर का झालास, घरदारं गुरढोरं पोरांसहित शाळा वाहून गेली तेव्हा तू नुसताच मास्तर का झालास, भूकंपात गाडलेल्या माळवदात पडवीतल्या खिळ्याला फोटो होऊन लोंबकाळताना, भूकंपात गाडलेल्या माळवदात पडवीतल्या खिळ्याला फोटो होऊन लोंबकाळताना

ढिगाऱ्याखालची माणसं दिसली नाहीत का तुला? बरं हे बघ, कोणत्याही टॉवर्स आणि सॅटेलाइटपेक्षा तुझ्या कळसांनी उभारलेलं भक्तीचं नेटवर्क लई भारी. बरं हे बघ, कोणत्याही टॉवर्स आणि सॅटेलाइटपेक्षा तुझ्या कळसांनी उभारलेलं भक्तीचं नेटवर्क लई भारी. आषाढी कार्तिकीला पालखीचे झेंडे फडफडतात, माती आणि आभाळ जोडतात, तेव्हा वारकऱ्यांच्या बुबुळावर तकाकणारं समस्त विश्वच तू झालास. आषाढी कार्तिकीला पालखीचे झेंडे फडफडतात, माती आणि आभाळ जोडतात, तेव्हा वारकऱ्यांच्या बुबुळांवर तकाकणारं समस्त विश्वच तू झालास. विठोबा किती आणि काय काय सांगू, विठोबा किती आणि काय काय सांगू, या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या इतकं तरी आठवलं बाबा पटापट. या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या इतकं तरी आठवलं बाबा पटापट, इतकं तरी आठवलं बाबा पटापट. सगळीकडे सारखा पडेल तो पाऊस कसला, कुठं पूर परिस्थिती तर कुठं दुष्काळ अशी दमछाक होतच असते. पावसाच्या हुलकावण्यांनी

ज्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या इतकं तरी आठवलं बाबा पटापट, इतकं तरी आठवलं बाबा पटापट. सगळीकडे सारखा पडेल तो पाऊस कसला, कुठं पूर परिस्थिती तर कुठं दुष्काळ अशी दमछाक होतच असते. पावसाच्या हुलकावण्यांनी होरपळलेल्या गावशिवारात एकमेकांना आश्वासक धीर देत, सांभाळून घेत जगण्याशी चार हात करावे लागतात हे धीराचे बोल कवितेमधून असे असतात. दुष्काळाआड लपलेले छुपे दुष्काळ जबडे वासायच्या आत तांब्या तवलीसह भरून ठेव गाडगी मडकी. दुष्काळाआड लपलेले छुपे दुष्काळ जबडे वासायच्या आत तांब्या तवलीसह भरून ठेव गाडगी मडकी. होऊ देऊ नकोस तहान मोड मुक्या जित्राबांची, होऊ देऊ नकोस तहान मोड मुक्या जित्राबांची, कुणीतरी अढळ विश्वासही ठेवतं आपल्यावर. येत्या पावसाळ्यात स्वतःच स्वतःला दिलेल्या शपथा सुटतील तोवर धीर सोडू नकोस. येत्या पावसाळ्यात स्वतःच स्वतःला दिलेल्या शपथा सुटतील तोवर धीर सोडू नकोस. बुबुळांभोवती पसरलेल्या रेताळात ना पाणथळ ना ओलीत, बुबुळांभोवती पसरलेल्या रेताळात ना पाणथळ ना ओलीत, एवढ्या तेवढ्यानं उडवून जाणारा जीव एका पानाच्या सावलीआड दडव, एवढ्या तेवढ्यानं उडवून जाणारा जीव एका पानाच्या सावलीआड दडव. तळ्यात नसेल मळ्यात नसेल इतकं पाणी डोळ्यात असेल म्हणत, तळ्यात नसेल मळ्यात नसेल इतकं पाणी डोळ्यात असेल म्हणत ओलेकर श्वासामागून श्वास. तहानच भागत नाही म्हणणारी तहान अर्ध्या डेऱ्यातल्या पाझरात साठव, तहानच भागत नाही म्हणणारी तहान अर्ध्या डेऱ्यातल्या पाझरात साठव. शिरवाळाची वाट बघणाऱ्या बिळातले चित्कार ऐक, शिरवाळाची वाट बघणाऱ्या बिळातले चित्कार ऐक म्हणजे दुष्काळ अंगावर येणार नाही. लाही सोसत पोचलोच आहोत इथवर, लाही सोसत पोचलोच आहोत इथवर, लांब नाही आता पावसाळा, लांब नाही आता पावसाळा, आपण भुंडी केलेली धरती चटके आपल्यालाच देणार इतकं शहाणपण आहेस तुझ्या माझ्यात, आपण भुंडी केलेली धरती चटके आपल्यालाच देणार इतकं शहाणपण आहेस तुझ्या माझ्यात. नुसतं बोट फिरवून पुसून निघेल अशी राहिली नाही ही धूळ माती, नुसतं बोट फिरवून पुसून निघेल अशी राहिली नाही ही धूळ माती, तिच्यात मिसळला आहे तुझ्या माझ्या जगण्यातला कार्बन, फिरतच राहील हवेत त्याची मुदत संपेपर्यंत. तू कुणीही असशील पण निराश होऊ नकोस, तू कुणीही असशील पण निराश होऊ नकोस, आधीच शिक्के मारून काळाला बदनाम करू नकोस. त्याचाही नाईलाज असेल बिचाऱ्याचा, त्याचाही नाईलाज असेल बिचाऱ्याचा, नाहीतर तुझी माझी इंद्रधनुषी स्वप्न अशी अपुरी राहिली नसती, नाहीतर तुझी माझी इंद्रधनुषी स्वप्न अशी अपुरी राहिली नसती. निसर्ग जेवढा सुखदायी तेवढाच विनाशक. पावसाळ्यातली एखादी दुर्घटना हादरवून टाकते, डोंगरातलं एखादं गाव डोळ्यांदेखत गुडूप होतं आणि आपण निसर्गापुढे हात टेकतो, कारण निसर्ग माहीर असतो. माहीर निसर्ग अशी ही कविता आहे. एक माणूस भेटला ज्याने बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना, एक माणूस भेटला ज्यानं बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना. घरातल्यांच्या टाटातला दुसरा टा ऐकण्याआधी अख्खं गावच गुडूप होताना, घरातल्यांच्या टाटातला दुसरा टा ऐकण्याआधी अख्खं गावच गुडूप होताना, भेदरलेल्या काळजातून त्याचा आवाज आरपार गेला तेव्हापासून झोपला नाही तो, भेदरलेल्या काळजातून त्याचा आवाज आरपार गेला तेव्हापासून झोपला नाही तो, जागाही नाही नाडी चालूये म्हणून मेलेलाही नाही. भुईच्या बोटभर भेगेचीही भीती वाटते त्याला, भुईच्या बोटभर भेगेचीही भीती वाटते त्याला, कुठंही मुरणारं घोटभर पाणी म्हणजे बदला घेण्याच्या हत्यारांपैकीच एक समजून तो वेडा झाला, कुठंही मुरणारं घोटभर पाणी म्हणजे बदला घेण्याच्या हत्यारांपैकीच एक समजून तो वेडा झाला.
हातवारे करून

एवढंच सांगतोय तो, हातवारे करून एवढंच सांगतोय तो की भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्ग इतका माहीर कुणीच नाही. हातवारे करून एवढंच सांगतोय तो की भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्ग इतका माहीर कुणीच नाही. माणूस म्हणून आपण अनेक गोष्टींचा विचार करतो, शोध घेतो, एकमेकांना सांगतो. हे सांगणं संवेदनशील सकारात्मक असलं की मनाचा ठाव घेतं, हा शोध असाही असतो. भूमीची हिरवी जावळं कितीही खरडून काप, ती भुरभुरतीलच चहूकडे. भूमीची हिरवी जावळं कितीही खरडून काप, ती भुरभुरतीलच चहूकडे. येवल्या फटीतूनही डोकावतील अलवार पोपडे, येवल्या फटींतूनही डोकावतील अलवार पोपडे. वाळलेल्या तनकटावरच्या दवांसहित बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. वाळलेल्या तनकटावरच्या दवांसहित बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. तू बोल, बोलत रहा बहरात तुटणाऱ्या झाडांशी. तू बोल, बोलत रहा बहरात तुटणाऱ्या झाडांशी. ओळख तुझ्या अश्रुतला गळणाऱ्या चिकातला ओला फरक. पराक्कन होऊन मधमाशांच्या पायांना चिकट, पाखरू होऊन इथं तिथं विष्ठा टाक, पानगवताचं बी होऊन पसर वाऱ्याबरोबर. तू उकल, उकलत रहा युग ओलांडून माणसाला बिलगलेला प्राचीन गहिवर. तू उकल, उकलत रहा युग ओलांडून माणसाला बिलगलेला प्राचीन गहिवर. तान्या बाळाच्या रडण्याचे भास नाहीत, तान्या बाळाच्या रडण्याचे भास नाहीत. कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळं जन्माला येतातच, कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळं जन्माला येतातच. रडण्या आपटण्याचेही भास नाहीत, रडण्या आपटण्याचेही भास नाहीत. कोणत्याही वेळी मरतच असतं कुणी ना कुणी कुणाच्या तरी जीवाभावाचं. तू ओळख, ओळखत रहा रस्त्यावरचं रक्त कुत्र्याचं एका माणसाचं. तू ओळख, ओळखत रहा रस्त्यावरचं रक्त कुत्र्याचंय का माणसाचं. तू तुझ्या संस्कृतीच्या भ्रमात राहू नकोस. जन्मदात्यांना लेकरं प्रियच असतात असं ठामपणे म्हणू शकत नाहीस तू. ममतेचे पदर फाटल्याच्या उदंड खुणा जन्मतात रोज. पानवठ्यालगतच्या टिटव्या बघ, पानवठ्यालगतच्या टिटव्या बघ. कर्कश्य ओरडून अंड्याजवळ जाणाऱ्यांची दिशाभूल करतात. पोटाला चिकटलेल्या माकडिनीच्या पिल्लाला धक्का लावून दाखव, पोटाला चिकटलेल्या माकडिनीच्या पिल्लाला धक्का लावून दाखव. मुंग्यांच्या तोंडातले कण हिसकावून थांबव. जखमी मेलेल्या मुंगळ्यांना उचलून पळणारे मुंगळे अडव. स्वतःच्या सुखदुःखाची सूक्ष्मलिपी उलगड. चाकोऱ्यांच्या मोडतोडीत झाडं जपून ठेव मुळांसकट बियांसकट. चाकोऱ्यांच्या मोडतोडीत झाडं जपून ठेव मुळांसकट बियांसकट. बाळं जपून ठेव जाणीवा नेणिवांसकट. हंड्या घागरीतलं तळपाणी जागतिक वनव्यांपर्यंत पोहोचतंय का बघ. हंड्या घागरीतलं पाणी जागतिक वनव्यांपर्यंत पोहोचतंय का बघ. पूर्वजांच्या रांगेतली तुझी रांग शोध, पूर्वजांच्या रांगेतली तुझी रांग शोध. पण स्वतःच्या शोधासाठी हत्यारं शोधू नकोस, पण स्वतःच्या शोधासाठी हत्यारं शोधू नकोस. पिकांमधून झाडापानातून जागोजागी शेतकऱ्याचं भावविश्व गुंतलेलं असतं. निसर्गाने साथ दिली तर कष्टातून फुलणारी हिरवी लिपी अशी असते. ही कविता आहे रानभर मी. डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना. डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना. उभारलेलं बुजगावणं चुना लावून मडक्याला, उभारलेलं बुजगावणं चुना लावून मडक्याला. त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला, त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला. वादळाशी भांडून कमळण पानं फाटल्याची तक्रार करते, वादळाशी भांडून कमळण पानं

0: वाटल्याची तक्रार करते. लेकत जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते. लेकत जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते. कावळीच्या वेलतारांचे बैल कुणी तोडलेले. कावळीच्या वेलतारांचे बैल कुणी तोडलेले. चीक थेंबथेंब गळताना माझेच रक्त ओघळलेले. चीक थेंबथेंब गळताना माझेच रक्त ओघळलेले. हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली. हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली. सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून. उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन. उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन. यापुढील कविता आहे ऐक. ऐक, झोळी बांधता येईल अशा फांद्या तोडू नकोस. झोळी बांधता येईल अशा फांद्या तोडू नकोस. घरटी करता येतील, खोपी टांगता येतील अशी झुडपंही वाढू दे. घरटी करता येतील, खोपी टांगता येतील अशी झुडपंही वाढू दे. डिंकासाठी बाबळी, लिंबोळ्यांसाठी कडुलिंब राहू दे. डिंकासाठी बाबळी, लिंबोळ्यांसाठी कडुलिंब राहू दे. बोट धरून चालता येईल अशी पाऊलवाट बुजवू नको. संध्याकाळच्या सावल्यात सुनसान सडकांवरून ऋतू फिरायला येतील. संध्याकाळच्या सावल्यात सुनसान सडकांवरून ऋतू फिरायला येतील. झाडं झुडं पार बदलून टाकतील. एखादी बाबा गाडी इकडे वळणार नाही कशावरून. एखादी बाबा गाडी इकडे वळणार नाही कशावरून. पाळण्यावर चिमणाळं हलणार नाही कशावरून. पाळण्यावर चिमणाळं हलणार नाही कशावरून. बालगानी ऐकवण्याचा लडिवाळ हट्ट म्हणेल तिकडे काय आहे. डोंगर कुठून येतो, मुंगूस म्हणजे काय, किती पाय गोमिला. याला काय म्हणतात नि त्याचं काय करायचं म्हणत आपल्यासह हरेक वस्तूचं खेळणं होईल. खरं सांगू, याहून सुखद नवलही घडेल. इटुकला पिटुकला कवितेचा तुकडा खरा होईल. हा इटुकला पिटुकला कवितेचा तुकडा खरा होईल तेव्हा कळेल तुला. मातीची पंती लावून सवसांजेला मी काय लिहित असायचे. तेव्हा कळेल तुला. मातीची पंती लावून सवसांजेला मी काय लिहित असायचे.
1: कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या लेखणीतून साकारलेल्या या सुंदर कविता आत्ता आपण ऐकल्यात. कार्यक्रमात आता ऐकूया रेखा गंधेवार यांचं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं. स्वर आहे बेला शेंडे यांचा.

0: बेला शेंडे यांनी गायलेलं रेखा गंधेवार यांचं हे गाणं आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. मैत्रिणींनो, एक हरहुन्नरी लेखिका म्हणजे डॉक्टर पूजा सामंत. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांचा हा ललितबंध, स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी.
1: नमस्कार, माझे नाव आहे डॉक्टर पूजा पराग सामंत. लेखाचे नाव आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. कौतुक, प्रोत्साहन, शाबासकी या गोष्टींना आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व असतं. एखादं काम करताना कौतुक झालं, शाबासकी मिळाली की आपल्याला प्रेरणा मिळून आपण अधिक जोमाने काम करण्यास सज्ज होतो. चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढून आयुष्य आनंदी होण्यास नक्कीच त्याचा उपयोग होतो. आपण अशा समाजात जगतो जिथे यशाचे मोजमाप अनेकदा इतरांच्या प्रतिक्रियांवर ठरते. कुणीतरी आपल्या कामाचे कौतुक केले, सोशल मीडियावर भरपूर लाईक्स मिळाले, पुरस्कार मिळाला, वर्तमानपत्रात नाव छापून आले किंवा सन्मान झाला तर आपण काहीतरी मोठे साध्य केले असे मानले जाते. मात्र या सर्व गदारोळात एक महत्त्वाचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. आपण स्वतः कधी स्वतःचे कौतुक करतो का हो? आपण शाबासकी, कौतुक हे इतरांकडूनच अपेक्षित करतो. पण हेच कौतुक, हीच शाबासकी आपणच आपल्याला स्वतःला दिली तर? बरोबर, स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. कितीतरी वेळा आयुष्यात आपण एखादं अवघड काम करतो तेव्हा वाटतं इतरांनी त्याचं कौतुक करावं, इतरांपर्यंत ते काम पोचावं, त्याची पोचपावती आपल्याला मिळावी.

करावी. पोचपावती मिळाली नाही की दुःख वाट्याला येतं. अपेक्षांचं ओझं झालं की दुःख देखील वाढतं. अगदी दररोजचं उदाहरण घ्यायचं झालं तर घरातील स्त्री दररोज मेहनतीने वेगवेगळे पदार्थ आपल्या कुटुंबासाठी, घरातील लोकांसाठी करत असते. पण अशावेळी घरातील लोक त्या पदार्थांचा आनंदाने फडशा पाडतात, पण तो कसा झाला आहे याबद्दल एक चकार शब्दही काढत नाहीत. जिने हा पदार्थ बनवला आहे तिचे कौतुक केले जात नाही, तिला सांगितलं जात नाही. इथे इतरांनी त्याची पारख करण्यापेक्षा आपल्या स्वतःलाच या कामातील अडचणी, त्यात घेतलेले कष्ट याची जाणीव असते. म्हणूनच ते काम पूर्ण झाल्याचा आनंद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मग अशावेळी इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःला शाबासकी देऊन स्वतःचीच पाठ थोपटली तर, स्वतःलाच बक्षीस दिलं तर, हीच आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. आता स्वतःला शाबासकी देणं म्हणजे तिथे गर्व, अभिमान याचा प्रश्न येतच नाही. हां, आपण जे कष्ट घेतो त्यासाठी स्वतःला शाबासकी देणं म्हणजे आपण जसे आहोत ते स्वीकारणं. यामुळे नक्कीच जगण्याची उमेद वाढते. एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणं ही कल्पनाच मला भारी वाटते. लहानपणी एखादं काम केलं, चित्र काढलं, कविता म्हटली किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवले की आई वडील आनंदाने शाबासकी द्यायचे. त्या एका शब्दातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळायची. जसजसे आपण मोठे होतो तसे या शाबासकीचे प्रमाण देखील कमी होत जाते. अपेक्षा वाढतात, जबाबदाऱ्या वाढतात. हे अजून चांगले करता आले असते हं अशी वाक्य कानावर पडू लागतात आणि ती आयुष्याचा भाग होऊन जातात. अशा परिस्थितीत स्वतःलाच स्वतःची शाबासकी देणं ही केवळ एक सवय नसून मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक गोष्ट ठरते. आपली सुखाची, आनंदाची व्याख्या म्हणजे आपल्याला हवं असलेलं मिळालं पाहिजे. यासाठी आपण कोणत्या गोष्टीतून खुश होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे. आयुष्य जगताना स्वतःमधील लहान मूल जपलं गेलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने इतरांना केलेली मदत, दिवसभरात मनाजोग्या पूर्णत्वास नेलेल्या कामांची यादी, लेखणीतून काहीतरी उत्तम गवसलं की झालेला आनंद, तसेच केलेला एखादा सुंदर पदार्थ जो स्वतःलाच आवडून गेला की स्वतःची पाठ थोपटणं. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात हो, पण या साध्या गोष्टींनीच आपलं आयुष्य बनत असतं. म्हणूनच ही स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी आयुष्यात खूपच महत्त्वपूर्ण ठरते. आपण ना अनेकदा स्वतःचेच कठोर परीक्षक बनतो. दिवसातील एक चूक लक्षात राहते पण केलेली 10 चांगली कामं आपण विसरतो. एखादं अपयश मनात घर करून बसतं पण त्याआधी अनेक वेळा केलेले प्रयत्न, मिळालेले यश आठवत नाही. स्वतःशी बोलताना आपण इतके कठोर का असतो? इतरांच्या एका छोट्याशा यशाचे कौतुक करणारे आपण स्वतःच्या मोठ्या प्रयत्नांकडे मात्र सहज दुर्लक्ष करतो. खरं तर जीवन ही 100 मीटरची शर्यत नाही, ती मॅरेथॉन आहे. येथे प्रत्येक दिवस जिंकणं महत्वाचं नसतं तर प्रत्येक दिवशी पुढे चालत राहणं महत्वाचं असतं. काही दिवस आपण वेगाने धावतो, काही दिवस सावकाश चालतो, तर काही दिवस थांबून श्वास घेतो, पण हा प्रवास सुरू ठेवतो. या प्रवासात प्रत्येक पाऊल कौतुकास पात्र असते. जीवनात पुरस्कार मिळतीलच असे नाही, प्रत्येक कामाची दखल घेतली जाईल असेही नाही. अनेकदा तुमच्या संघर्षाची साक्ष फक्त तुमचे अंतःकरणच देत असते. अशावेळी स्वतःच्या मनातून उमटलेली शाबासकी हीच सर्वात मोठी प्रेरणा ठरते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत कायम राहणारी एकच व्यक्ती असते, बरोबर, तुम्हीही स्वतः. माणसाने स्वतःचा सर्वात जवळचा मित्र व्हायला शिकलं पाहिजे.
जो स्वतःला समजून घेतो, स्वतःच्या चुका स्वीकार

0: करतो, स्वतःला माफ करतो आणि स्वतःच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो, तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने समाधानी राहू शकतो. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण एक छोटासा संवाद स्वतःशी साधू शकतो. आज मी कोणती चांगली गोष्ट केली? आज मी कोणती भीती जिंकली? आज मी कोणासाठी उपयोगी पडलो? आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे आलो का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला स्वतःच्या अनेक शाब्बासकीची ठिकाणं दिसू लागतील. अशावेळी खरेदी आवडत असल्यास स्वतःसाठी मनसोक्त खरेदी करावी. उंच डोंगरावर भटकत राहावं, समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या संगतीने चालत राहावं, पावसांच्या सरींमध्ये भिजावं, एखादं छानसं गाणं गुणगुणावं. प्रत्येकाच्या स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी निरनिराळ्या असतील, पण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान हे प्रेरणादायकच ठरते. स्वतःला वेळ द्या, कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जा, कधीतरी सोलो ट्रिप करा, स्वतःच्या वाढदिवसादिवशी शॉपिंग करा. स्वतःला आनंदी ठेवताना अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका. त्यावेळी स्वतःला हेही समजावता आलं पाहिजे की एरवी स्वतःच्या कुटुंबासाठी जगत असताना एखादा दिवस स्वतःला देणं हे आपलं कर्तव्यच आहे. स्वतःला समजून घेताना निवांत वेळ मिळवता आला पाहिजे. जब वी मिट या चित्रपटातील करीनाचे पात्र मला याचे उत्तम उदाहरण वाटते. मैं अपनी ही फेवरेट हूँ हे करीना वारंवार सांगत असते. स्वतःवर प्रेम करण्याचा विचार इथे महत्त्वपूर्ण ठरतो. आवडत्या गोष्टी करून प्रत्येक क्षण साजरा करणं म्हणजे स्वतःला शाब्बासकी देणं. मंगेश पाडगावकर म्हणतात, साधीशी कढीसुद्धा मनाजोगी जमणं. बघा, साधीशी कढीसुद्धा मनाजोगी जमणं, हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. चला तर मग स्वतः स्वतःचे लाड करूया. दुसऱ्याने आपल्यासाठी काही केले अथवा काही नाही केले तरी देखील बऱ्याच वेळेस आपण स्वतःसाठी पुरेसे असतो. स्वतः स्वतःला दिलेली शाब्बासकी म्हणजे सुगंधी अत्तराच्या कुपीसारखी असते. त्याचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो, उत्साह निर्माण करतो, चैतन्य निर्माण करतो. धन्यवाद.
1: डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितबंधात आपण ऐकलात स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी.

0: कार्यक्रमात हे आत्तापण ऐकलत वैशाली सामंत यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं हे गाणं. या गाण्याला संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी. मैत्रिणींनो, वनिता मंडळचे हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात याबद्दल आम्हाला नक्की कळवत रहा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आय डीवर. आणि याबरोबरच आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला कुंकवाचा करंडा चित्रपटातला आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं प्रभाकर जोगी यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर मुंबईचा जावई चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मधुबाला चावला झवेरी यांच्या स्वरातलं अवघाची संसार या चित्रपटातलं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या युगल स्वरातलं या मालक चित्रपटातलं स अ शुक्ल यांचं गीत, संगीतकार स्नेहल भाटकर.

मन मथे सजने तुझ वरी जड़े, मन मथे सजने तुझ वरी जड़े।

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या स्वरातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं दामकरी काम चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: काय म्हणला? एक हंसपूर्व महाराज।
1: आऊ पर सांगाल का नाही?
0: एक हंसपूर्व

गीताबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं सोनारानं टोचले कान चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत संगीतकार राम कदम आणि कार्यक्रमात शेवटी

पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली. त्यावर प्रश्नोत्तराच्या तासात प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडता येतात, त्यामुळे हा तास सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी विरोधकांना केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून आज राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. कलम 370 रद्द केल्याला आज 7 वर्ष पूर्ण झाल्याची आठवण जम्मू काश्मीरचे भाजप खासदार सत पॉल शर्मा यांनी जागवली. हा दिवस केवळ जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले. तर हरियाणाचे खासदार संजय भाटिया यांनी हायड्रोजन रेल्वे सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. 7 वर्षांपूर्वी कलम 370 आणि 35A मागे घेतल्यापासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशातल्या लोकांच्या जीवनमानात चांगला बदल घडल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे पायाभूत सोयीसुविधा वाढल्या आणि शिक्षण, आरोग्य, क्रीडा, उद्योग या क्षेत्रातल्या संधींमध्ये वाढ झाली असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीत म्हटलं आहे. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं.
केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल.

0: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकल्यात आम्ही जातो अमुच्या गावा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे। यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात

पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमावरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगलविरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं. मात्र न्यायालयाचा हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नीट पेपरफुटीविरोधातल्या कठोर कारवाईसह देशातल्या परीक्षांशी संबंधित वादाविषयी जेनझीबरोबर संवाद साधणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरून 5 ते 6 तासांसाठी हटवण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचं संचालकांनी म्हटलं आहे. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकार आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. ब्रिक्स देशांदरम्यान सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती मिळवणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं होत आहे. येत्या शनिवारपर्यंत 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक चालणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढच्या 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच बौद्धिक मालमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशांचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद भारताकडे असताना सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि त्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं हे बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीने चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीने चिनी तैपईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनी दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार, विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 90% क्षेत्रावर पेरणी. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम.
0: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली असून अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे 6,14,814 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे प्रमाण एकूण पेरणीच्या 90% इतकं आहे. सर्वाधिक 97% पेरणी सोयगाव तालुक्यात झाली आहे. दरम्यान नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पैठण इथल्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी दाखल झालं आहे. धरणाचा पाणीसाठा 93% वर गेला असून सध्या 19,026 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जायकवाडी नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पात्र 1,05,128 शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी ही माहिती दिली. या योजनेत जिल्ह्यातल्या 49,152 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं असून 55,976 शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या 20 प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्रबुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, सेट बँक, जमिनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणी संग्रहालय मिटमिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. या पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि नैसर्गिक सावली मिळावी यासाठी नर्सरीमधून थेट 10 ते 12 फूट उंचीची 150 झाडं लावली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनानं चिकलठाणा परिसरात एका दूध डेअरीवर छापा टाकून 3,12,380 रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. यामध्ये 950 किलो तूप, क्रीम आणि रिफाईंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. शहरातील लक्ष्मी डेअरीच्या 3 विक्री केंद्रांवरही कारवाई करण्यात आली असून दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन संच बंद करण्यात आले तसंच जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसा स्थळांची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समूह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातली पाणीटंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजानं चाललं पाहिजे असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यावेळी म्हणाले. आषाढी एकादशीचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूच्या पंढरपूर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पैठण इथं आषाढी एकादशीनिमित्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला आहे.

जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळीकर यांच्या स्वरातलं DS रुबेन यांनी स्वरबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर वंदना विटणकर यांची आणखी एक रचना स्वर मिलिंद जोग यांचा.

मिलिंद जोग यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया कुसुमानिल या कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: कुसुमानिल, कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहार. आत्माराम रावजी देशपांडे म्हणजे मराठीतील प्रसिद्ध कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यांनी विवाहापूर्व एकमेकांना पाठवलेल्या पत्रांचं हे संकलन. असं कुसुमानिल या पुस्तकाचं स्वरूप आहे. अर्थात 1922 ते 1927 या काळातील म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वीचा हा पत्रव्यवहार आहे. परस्पराविषयीच्या आकर्षणाचा अर्थ शोधत, त्या आकर्षणाची शब्दातून अर्थ अभिव्यक्ती करीत, आपल्या अस्फुट भावना अनुभूत अशी शारीर मानसिक अवस्था सांगण्याचा प्रयत्न करीत लिहिली गेलेली ही पत्र साहजिकच अत्यंत खाजगी वैयक्तिक आहेत. 100 वर्षापूर्वीचा हा प्रेमपत्रांचा संग्रह वाचत असताना आजच्या तरुण पिढीला साहजिकच निराळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. या पत्रव्यवहारातील आरंभी आरंभीचे कुसुमने ए आर यांना दादा म्हणून संबोधणे आणि त्यांच्याकडून ताई म्हणून घेण्याचा आग्रह धरणे हे वाचून आजच्या पिढीची चांगलीच करमणूक झाल्याशिवाय राहणार नाही. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या त्या काळच्या इतिहासात अमरावतीकर दोन देशपांड्यांचे प्रणयार्धन चांगलेच गाजलं होतं. त्यातून एक पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अथवा पी वाय आणि कुमारी विमल कोल्हटकर यांचं आणि दुसरं ए आर म्हणजे कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांचं दुसरं प्रेम प्रकरण वडील माणसांच्या कट्टर विरोधामुळं विशेष गाजलं. त्या काळातील विद्यार्थी वर्गात पुणे नागपूर अमरावती येथील प्रतिष्ठित समाजात आणि बारूममध्ये कितीतरी वर्ष चविष्टपणे बोलण्याचा ते विषयच होऊन बसलं होतं. ही पत्र म्हणजे माझे आणि कुसुमचे अगदी वैयक्तिक जीवनधन आहे असं कवी अलीरांनी त्याबाबतीत म्हटलं आहे. या दोघांच्या परस्पराविषयीच्या भावना हळूहळू दोघांनाही कशा स्पष्ट होत गेल्या. प्रीतीची दाहकता, एकमेकांना भेटण्याची ओढ, त्यांच्या प्रेमसाफल्यात येणाऱ्या अडचणी, विरोधातून निर्माण झालेले ताण आणि नाट्य, अनिलांच्या बाजूची प्रेमरुंजी आणि कुसुमावतींनी त्या नात्यातील शारीरिकतेचा हळूहळू केलेला स्वीकार हा या प्रीतिकथेचा प्रवास या पत्रातून साकार होतो. कुसुमावतींच्या आईवडिलांचा या प्रेमाला विरोध होता. आजच्या काळात जातीनिर्बंध तोडून विवाह करणं हे लोकांच्या अंगवळी पडलेलं आहे, पण त्या काळी कधी न झालेली कधी न ऐकलेली अशी ती गोष्ट होती. त्यामुळे समाजात वादळ उठे. ब्राह्मणातील भिन्न शाखांमध्ये सुद्धा तेव्हा विवाह होत नसत. मग आंतरजातीय विवाह कुठून होणार? ब्राह्मण आणि प्रभू असा आंतरजातीय संबंधांचा हा बहुधा पहिलाच प्रणयपूर्वक झालेला प्रेमविवाह असावा. शिवाय जाती विषमते इतकीच या विवाहात दुसऱ्याही एका विषमतेची धोंड होती, ती म्हणजे आर्थिक विषमतेची. कुसुमचे वडील रावबहादूर जयवंत त्या काळी अमरावती नागपूर या ठिकाणी एक नामवंत प्रतिष्ठित श्रीमंत वकील होते. सरकार दरबारी त्यांना मान होता. कवी अनिल हे देशपांडे घराण्यातील असले तरी ते घराणं तितकं श्रीमंत नव्हतं. ही आर्थिक विषमता कुसुमच्या वडिलांना बेचैन करीत होती. या प्रेमातून आपल्या मुलीनं सुटावं म्हणून ते हर प्रकारे प्रयत्न करतात. तिला परदेशी पाठवतात, पण तो पर्यंत उत्कट प्रेमाची दुर्दम्य ओढ दोघांच्याही मनात लक्षात आलेली होती. पुढील सहप्रवासाची दृढ खात्री पटलेली असते. कुसुमानिल हे पुस्तक वाचकाला एखाद्या कादंबरीसारखं वाचनीय वाटतं. त्यात काव्य आहे, नाट्य आहे, आशा निराशेची ऊन सावली आहे, विरहाचं करपून टाकणारं ऊन आहे, शेवटी सायंतारा देखील उगवलं आहे. प्रणयाचे सारे रंग फिकट गहिऱ्या छटांनी इथं फुलून आलेले आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे ही एक सत्यकथा आहे. संबंधितांनी 100 वर्षापूर्वी स्वतःकरता लिहून ठेवलेली वास्तविक अशी 100 वर्ष जपून ठेवलेली वैयक्तिक पत्र मिळणं कठीणच, पण ती मिळाली आणि या कहाणीद्वारे रसिकांना सत्य आणि सुंदरता यांचा अपूर्व मिलाफ असलेल्या एका मनोज्ञ प्रणय चित्राचं दर्शन झालं. उत्सुकता असेल त्यांनी हे पुस्तक प्रत्यक्ष वाचलं पाहिजे.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला कुसुमानिल या कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय ढोबळी मिरची लागवड या विषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय ढोबळी मिरची लागवड या विषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांमध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची पिकत असली तरी रंग हिरवागार असल्याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरचीची लागवड ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात करतात, त्यामुळे फळांची काढणी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत करता येते. ढोबळी मिरचीला जमीन चांगली, कसदार आणि सुपीक लागते. मध्यम ते भारी, काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला योग्य आहे. नदीकाठच्या पोयट्याच्या सुपीक जमिनी लागवडीला योग्य आहेत. जमिनीचा सामू 6 ते 7 दरम्यान असावा. ढोबळ्या मिरचीची लागवड रोप लावून करतात. यासाठी 1 किंवा 2 आर्क क्षेत्रावर रोपवाटिका करावी. रोप तयार करण्यास निवडलेली रोपवाटिकेची जागा चांगली नांगरून कुळवून तयार करावी. त्यानंतर 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत घालावे. वाफ्याच्या रुंदीला समांतर रेघा ओढून त्यात फ्लोरेट 10G हे कीटकनाशक 10 ग्रॅम प्रत्येक वाफ्यात टाकून बी पेरावं आणि ते मातीने झाकून घ्यावं. आणि बियाण्याची चांगली उगवण व्हावी म्हणून वाफ्यांना झारीने हलकेसे पाणी द्यावे. रोपे 6 ते 8 आठवड्याने लागवडीला तयार होतात. पुनर्लागवड करण्यासाठी 60 सेंटीमीटर अंतराने सऱ्या काढाव्यात. रोपे सरीच्या दोन्ही बाजूला सरीच्या बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर एका ठिकाणी 1 रोप लावून करावे. पुनर्लागवड शक्यतो दुपारी 4 नंतर करावी आणि रोपांना लगेच पाणी द्यावं. या पिकाला हेक्टरी 15 ते 30 टन शेणखत या व्यतिरिक्त 150 किलो नत्र, 150 किलो स्पुरद आणि 200 मिली पालाशची आवश्यकता असते. यापैकी पालाश आणि स्पुरद यांचा पूर्ण हप्ता आणि नत्राचा अर्धा हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा आणि उरलेला नत्राचा हप्ता लागवडीनंतर 1 महिन्याने द्यावा. ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्या वाढीसाठी भरपूर आणि नियमित पाण्याची आवश्यकता असते. फुले आणि फळे लागताना नियमित पाणी द्यावं. सर्वसाधारणपणे 1 आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावं. ढोबळी मिरची चुरडामुरडा या रोगाचा बळी पडत असते. त्यासाठी सुरुवातीच्या काळात जरुरीप्रमाणे 2 ते 3 वेळा निंदणी करावी. तसेच झाडाच्या मुळावर हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर 1 महिन्याने खताचा हप्ता देताना झाडांना मातीचा भक्कम आधार द्यावा. फळं हिरवीगार आणि संपूर्ण वाढलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाढलेल्या स्त्री केशरांचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते, परंतु पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आणि उत्पादन कमी मिळतं. फळं झाडांवरून देठासहित काढावीत. साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4 ते 5 काढणीत सर्व पीक निघतं. प्रति हेक्टरी मिरचीचं 17 ते 20 टन पर्यंत सरासरी उत्पन्न मिळतं.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ढोबळी मिरची लागवड या विषयीची माहिती ऐकली. तो वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
0: दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला। सादर करते आहेत धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। आज आपण या भागात अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती करून घेऊयात। सामान्यतः गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा असतो, तर 37 आठवड्यांच्या आधी जन्मलेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच अकाली जन्मलेले बाळ असं म्हणतो। वेळेच्या आधी जन्मल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते। त्याचे अवयव, पचन संस्था, श्वसन संस्था, त्याची रोग प्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते। इतर बाळांप्रमाणेच प्रीमॅच्युअर बेबीजनाही आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असते। आईच्या पहिल्या दुधाला चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल असं म्हणतात। आईच्या दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक असतात, त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, मेंदूचा विकास होण्यास आणि पचन संस्था सुधारण्यास मदत होते। प्रीमॅच्युअर बेबीचे वजन आणि ताकद कमी असल्यामुळे थेट स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग आई बाळाला करू शकत नाही। अशा वेळी आईने काय करावे, तर आईने दूध काढून स्वच्छ पद्धतीने वाटी चमच्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध बाळाला द्यावे। बाळाचे वजन वाढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने थेट बाळाला अंगावर दूध पाजावे। स्वच्छ भांड्यात काढलेले दूध रूम टेम्परेचरवर 6 तास चांगले राहते, तर फ्रीजमध्ये 24 तास चांगले राहू शकते। साठलेले दूध थेट गॅसवर गरम न करता गरम पाण्याच्या भांड्यात दुधाचे भांडे थोडा वेळ ठेवून थोडं दूध कोमट झाल्यावर ते बाळाला स्वच्छ पद्धतीने पाजावे। दर 2 ते 3 तासांनी दूध पाजावे। पाजल्यानंतर बाळाची पाठ थोपटून त्याची ढेकर काढावी, नंतरच बाळाला झोपवावे। जर बाळ 24 तासात 7 ते 8 वेळा लघवी करत असेल तर बाळाला दूध पुरेसे असं समजावं। बाळाचे वजन नियमित तपासणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं आणि लसीकरण वेळेवर करणेही तितकेच महत्वाचे। प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी। बाळाला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा। बाळाला स्वच्छ धुतलेले आणि पूर्ण वाळवलेले कपडे घालावेत। बाळाला स्वच्छ वातावरण, आईचा उबदार स्पर्श आणि शक्य असल्यास कांगारू मदर केअर दिल्यास बाळाच्या वाढीसही मदत होते आणि बाळाचे आईचे बॉन्डिंगही छान तयार होते। आईने स्वतःच्या आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे। संतुलित आहार, पुरेसे पाणी, दूध, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने, आनंदी राहिल्याने दूध जास्त प्रमाणात तयार होण्यास मदत होते। आईने स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे। प्रिय श्रोते हो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो, तर या वर्षीचे 2026 थीम आहे की स्तनपानाला प्राधान्य द्या, शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा। अकाली जन्मलेले बाळ नाजूक असले तरी योग्य पोषण, आईचे दूध, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते। आईचे दूध हे बाळासाठी पहिले लसीकरण असून अमूल्य वरदान आहे। चला तर मग आईच्या दुधाचे महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक अकाली जन्मलेल्या बाळाला निरोगी आयुष्याची सुरुवात देण्यासाठी हातभार लावूयात। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रुतिहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतिहो, आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. लेखक आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. आज ऐकूया या माहितीचा पहिला भाग. श्रुतिहो, पावसाचे पहिले थेंब पडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भटक्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. सह्याद्री हिरवागार होतो, धबधबे कोसळू लागतात, ओढे नाले भरून वाहू लागतात, गड किल्ल्यांच्या तटबंद्या धुक्याच्या चादरीत हरवून जातात. निसर्गाचं हे रूप खरोखरच मोहक असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात आव्हानात्मकही आहे. गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सोशल मीडियावर एखादा धबधबा प्रसिद्ध झाला की हजारो लोक तिथे पोहोचतात. एखाद्या किल्ल्याचं रील व्हायरल झालं की त्याच आठवड्यात त्या किल्ल्यावरती गर्दी उसळते. परंतु निसर्ग हा काही मनोरंजन उद्यान नाही, त्याचे स्वतःचे काही नियम असतात. पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात, दाट धुकं पडतं, वाढलेल्या गवतामुळे मूळ वाट दिसेनाशी होते. एखादा छोटासा ओढा काही मिनिटात बघता बघता दुथडी भरून वाहू लागतो. ढगफुटीसारखा पाऊस पडला तर परिस्थिती अक्षरशः क्षणात बदलू शकते. म्हणूनच भटकंतीला निघण्यापूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे. सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवं की कधीही आपण एकट्यानी भ्रमंती करू नये. आपण कितीही अनुभवी असलो तरी एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. गटामध्ये असणं हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे या भ्रमंतीसाठी लागणारं अगदी काटेकोर नियोजन. आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, आपल्याला किती वेळ लागेल, हवामानाचा अंदाज काय सांगतोय याची माहिती आपण घ्यायला हवी. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांना आणि मित्रांना आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती द्यायला हवी. यानंतर आपल्या स्वतःसंबंधी काही काटेकोर नियोजन करायला हवं, म्हणजे योग्य बूट घालणं, रेनकोट घालणं, पाण्याची बाटली, प्राथमिक उपचार साहित्य आणि चार्ज केलेला मोबाईल आपल्या सोबत ठेवणं. पावसाळी भटकंती म्हणजे केवळ फोटो काढणं नाही, ती निसर्गाशी जबाबदारीने संवाद साधण्याची संधी आहे हे लक्षात ठेवायला हवं. सह्याद्री आपल्याला भरभरून देतो, पण त्याच्या सौंदर्याचा आनंद घेताना आपणही त्याचा आदर केला पाहिजे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620230231. श्रोते हो, आपण ही सगळी काळजी घेतली तरीही सह्याद्रीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी दुर्दैवी अपघात घडल्याचं कानावर येतं. हे अपघात नेमके कसे घडतात आणि त्यामागची सर्वात मोठी कारणं कोणती आहेत हे आपण आपल्या या माहितीच्या पुढच्या भागात जाणून घेऊया. श्रोते हो, आत्ताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा पहिला भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र.
1: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, 7 वर्ष पहले अनुच्छेद 370 निरस्त किए जाने के बाद से जम्मू कश्मीर और लद्दाख के लोगों के जीवन में व्यापक बदलाव आया है.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित राजेंद्र कांदळगावकर यांनी गायलेला राग मेघ आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी, हार्मोनियमची साथ राजीव तांबे यांनी केली होती. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्तधोरण द्वैमासिक आढावा बैठकीत

नंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जावर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वयाशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणावर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीश म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत समाज माध्यमांवर प्रसारित झालेले आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण

0: क्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमावरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. बीएचएमएस डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्यात येतील असा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर देखील कोणतेही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात आयआयएमचे 227 डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. बाजारपेठेतल्या प्रत्येक उत्पादनाचा दर्जा, शुद्धता आणि त्याला मिळालेल्या प्रमाणनाची माहिती मिळवणं हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं जाहीर करावं या मागणीसाठी केलेल्या एका याचिकेवर अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापली बाजू मांडण्यासाठी न्यायालयानं 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. ही याचिका गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात न्यायालयासमोर आली होती, परंतु या वर्षभराच्या काळात फार कमी राज्यांनी आपली बाजू मांडली होती. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आनची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपेईच्या युपो पायी हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीथ दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद गरग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय या जोडीनं थायलंडच्या जोडीचा 21-16, 21-18 असा पराभव करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याचा जोर वाढला असून प्रवाहासोबत लहान मोठे दगड वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं वनविभागानं हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार, विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, होमिओपॅथिक डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR DTH मराठी वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढाव्यात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. जीडीपी वाढीचा दर 6.7% राहण्याचा अंदाज असून चलन फुगवट्याचा दर 5% रोखण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. लोकसभेत आज बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 गदारोळातच मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. लोकसभेत गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं आंदोलन तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा मार्डनं दिला आहे. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेले समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार
1: श्रोत्याहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात राधिका ताम्हणकर यांनी गायलेला राग पुरिया धनाश्री. यांना तबला साथ दिली आहे उमेश बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे लीलाधर चक्रदेव यांनी. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुत बंदिश आहे 3 तालात. तर ऐकूया राधिका ताम्हणकर.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राधिका ताम्हणकर यांनी गायलेला राग पुरिया धनाश्री ऐकलात. यांना तबला साथ दिली होती उमेश बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती लीलाधर चक्रदेव यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिक दृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ.

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: श्रोते हो, सायंकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात पशुवैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 12वी विज्ञान शाखेनंतर पुढे काय हा प्रश्न दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि पालकांसमोर असतो. वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा शेती या पारंपरिक क्षेत्रासोबतच आजकाल पशुवैद्यकीय क्षेत्र हे करिअरचा एक अत्यंत आदरणीय आणि उत्तम संधी देणारा मार्ग म्हणून पुढे येत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत, यात प्रवेश कसा मिळवायचा आणि भविष्यात रोजगाराच्या कोणत्या वाटा उपलब्ध होतात, या सर्व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पशुवैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉक्टर विकास वासकर सर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत सर.
2: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि विशेषतः युवा मित्रांना माझा सप्रेम नमस्कार.
1: सर, अगदी सुरुवातीलाच विचारायचं तर बऱ्याचदा लोकांना वाटतं की पशुवैद्यकीय शिक्षण म्हणजे फक्त जनावरांवर उपचार करणे, पण या क्षेत्राची व्याप्ती नक्की किती मोठी आहे याबद्दल काय सांगताल?
2: अगदी योग्य प्रश्न विचारलात. पशुचे शिक्षण हे केवळ गायी म्हशी किंवा पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यापुरते मर्यादित नाही, तर हे क्षेत्र अत्यंत आधुनिक आणि बहुआयामी झालं आहे. या पशु क्षेत्रामध्ये पशुपैदास, त्यानंतर त्यांचे संगोपन, त्यांचे खाद्य, त्यांचा आहार विहार, पशुपासून मानवांना होणारे आजार, या सर्व बाबींचा आपण त्याच्यामध्ये उहापोह केला जातो. ह्या अभ्यासक्रमाला बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंड्री असं म्हणतात. हा 5.5 वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम असतो.

0: असतो, ज्यामध्ये शेवटचं एक वर्ष हे अनिवार्य आंतरवासिता म्हणजेच इंटर्नशिप असते. या अभ्यासक्रमामध्ये, पूर्ण अभ्यासक्रमामध्ये प्राण्यांची शरीर रचना, त्यांचे आजार, त्यानंतर त्यांची पैदास कशी करायची, त्यांना अव्यवस्थापन, नंतर त्यामध्ये कुक्कुटपालन, नंतर वेगवेगळे प्राणी म्हणजे गाई म्हशी यांचं संगोपन, त्यांना होणारे आजार, त्याच्यावरती उपचार, शस्त्रक्रिया, पशुसंवर्धन, प्राण्यांचे पोषण, पैदास, व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, त्याच्या अनुषंगिक काही बाबी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, सामूहिक स्वास्थ्य, प्राण्यांपासून माणसांना पसरणारे आजार, त्यावर आणणारे नियंत्रण, आणि महत्वाचं म्हणजे प्राण्यांपासून जे मिळणारे अन्न पदार्थ आहेत जसे की दूध, मांस, अंडी, त्यांची सुरक्षा, त्यांची गुणवत्ता, त्यांचे साठवण क्षमता, या सर्व बाबींचा सखोल असा अभ्यास केला जातो.
1: अच्छा.
0: हा पदवी अभ्यासक्रम जो आहे तो याच्यामध्ये जवळजवळ 18 विषयांमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाची सुद्धा संधी आहे, आणि त्याबरोबर विदेशात मध्ये सुद्धा आपण शिक्षणासाठी विद्यार्थी जाऊ शकतात. आणि आणखी उच्च शिक्षणाची जर आवड असेल तर आचार्य पदवी म्हणजे पीएचडी पर्यंत सुद्धा शिक्षण आपल्याला घेता येतं. आणि ह्या मूलभूत अभ्यासक्रमांबरोबरच विशेष अभ्यासक्रम सुद्धा म्हणजे याच्यामध्ये वन्यजीवांची काही अभ्यास आहे, सध्या नवीन कार्डिओलॉजी मध्ये सुद्धा म्हणजे प्राण्यांमध्ये स्कोप आहे, नंतर त्याचबरोबर काही डर्मेटॉलॉजी किंवा कॅन्सर, एकात्मिक आरोग्य हे सुद्धा विषय आपल्याला शिकता येतात.
1: अच्छा. सर, जसं तुम्ही सांगताय की या संपूर्ण अभ्यासक्रमाचं क्षेत्र हे खूप विस्तृत आहे, तर मग महाराष्ट्रात हे शिक्षण घेण्याची सोय कुठे आहे आणि यासाठी कोणत्या केंद्रीय संस्था किंवा विद्यापीठ कार्य करत आहेत त्याबद्दल काय सांगताल?
0: भारतामध्ये हे पशुवैद्यक शिक्षण देणाऱ्या जी संस्था आहे, शिखर संस्था, भारतीय पशु चिकित्सा परिषद नवी दिल्ली म्हणजे व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया, या शिखर संस्थेमार्फत जो प्राधिकृत केला अभ्यासक्रम आहे पूर्ण भारतभर हा शिकवला जातो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तोच होता. आणि हा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यक शिक्षणाचं नियंत्रण आणि संचालन करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर इथं कार्यरत आहे, आणि एकच विद्यापीठ असून त्या अंतर्गत काही विद्यापीठ महाराष्ट्रात महाविद्यालय कार्यरत. आता यापैकी शासकीय महाविद्यालय 6 प्रमुख ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये आशिया खंडातलं सर्वात जुनं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, नंतर शिरवळ येथे जिल्हा सातारा या ठिकाणी एक महाविद्यालय, आणि त्याचबरोबर नागपूर, परभणी, उदगीर, जिल्हा लातूर आणि अकोला अशी एकूण 6 शासकीय महाविद्यालय सध्या हे शिक्षण देतात. त्याचबरोबर आणि ह्या सर्व महाविद्यालयामध्ये अत्यंत दर्जात्मक शिक्षण दिलं जातं. सर्व महाविद्यालयांमध्ये सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा सर्व काही असून त्यामध्ये जे काही पशुचिकित्सा परिषदेने अनिवार्य केले जे 18 विभाग आहेत ते विभाग संपूर्णपणे कार्यरत असून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय, नंतर जिम्नॅशियम, क्रीडांगणे हे सर्व सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने काही 5 कायमस्वरूपी विनादन तत्वावरती खाजगी महाविद्यालयांना त्यांनी परवानगी दिली आहे, आणि ती अशी 5 खाजगी जी महाविद्यालय आहेत ही या मापसू म्हणजे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्या नागपूर यांच्याशी संलग्नित आहेत. आणि महाविद्यालय आता या 5 यांचा सुद्धा यावर्षीपासून अभ्यासक्रम त्यांचा 1 वर्षाच्यासाठी भारतीय पशु चिकित्सा परिषद त्यांना परवानगी दिली आहे आणि त्यांच्याबद्दल अभ्यासक्रम त्यांचा सुरू होईल. आणि ही महाविद्यालय आहेत काष्टी जिल्हा अहमदनगर, त्यानंतर सरळगाव जिल्हा ठाणे, गांधेली, छत्रपती संभाजीनगर, वारणानगर आणि कनेरी मठ, कोल्हापूर या ठिकाणीही आता यावर्षीपासून ती कार्यरत होतील. आणि शासकीय महाविद्यालय जी आहेत ती जुनी महाविद्यालय 6 महाविद्यालय आता सध्या हे प्रशिक्षण देतात.
1: अच्छा. साधारण या महाविद्यालयांमध्ये एकूण किती जागा आहेत आणि त्यामध्ये काही विभागांवरती कोटा आहे का, त्याबद्दल काय माहिती सांगता?
0: हो, शासकीय महाविद्यालय जी आहेत महाराष्ट्रातली त्याच्यामध्ये साधारण 464 आणि काही अधिक जागा त्याच्यामध्ये आहेत, परंतु प्रत्येक महाविद्यालयाची क्षमता वेगवेगळी आहे, म्हणजे ही जे जागा आहेत ह्या 6 महाविद्यालयामध्ये विभागलेल्या आहेत. त्यापैकी काही एकूण प्रयोग क्षमतेच्या 85% जागा ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे स्टेट कोटा ज्याला म्हणतो आपण त्यांच्यासाठी राखीव आहे, तर 15% जागा ज्या आहेत ह्या व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्यापासून केंद्रीभूत पद्धतीने ऑल इंडिया स्तरावर अखिल भारतीय स्तरावरती भरल्या जातात. त्याची त्यांची वेगळी परीक्षा घेतली, नीटच्या आधारे ते घेतले जातात. आता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आपण एक प्रश्न विचारला की विभागावर काही कोटा आहे का, तर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या विद्यापीठ जे नागपूर येथे स्थित आहे त्याचे साधारण 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर त्यापैकी महाविद्यालयाच्या एकूण प्रयोग क्षमतेच्या म्हणजे ते महाविद्यालयाची जी प्रयोग क्षमता आहे त्याच्या 70% जागा त्या त्या विभागातून 12वी आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात. आता उदाहरण द्यायचं झालं, आता मी शिरवळमधून आलोय, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरवळ हे जे महाविद्यालय आहे हे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे, आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे 10 जिल्हे आहेत म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर हे सहा जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव

0: नंदुरबार असे चार असा यांचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये या विभागातील जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी या 10 जिल्ह्यातून जे 12वी उत्तीर्ण होतील त्यांना शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकालयामध्ये साधारण 70% जागा एकूण क्षमतेच्या त्यांच्यासाठी राखीव आहेत. आणि उरलेल्या 30% जागा ज्या आहेत हा पश्चिम महाराष्ट्र विभाग सोडून उरळीत महाराष्ट्रातून म्हणजे विदर्भ, कोकण आणि मराठवाडा या विद्यार्थ्यांसाठी त्या उपलब्ध आहेत. आता हे नव्याने मी आता सुरुवातीला सांगितलं की नव्याने यावर्षीपासून खाजगी विनादन तत्वावरती, कायमस्वरूपी विनादन तत्वावरती 5 महाविद्यालयांना शासनाने विद्यापीठाला संलग्नित केले आहे. या महाविद्यालयांची परीक्षा क्षमता सुद्धा 400 असून प्रत्येक महाविद्यालय साधारण 80 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 50% जागा ज्या आहेत ते विद्यापीठ कोट्यातून भरल्या जातील, उरलेल्या 50% जागा ज्या आहेत ते व्यवस्थापन कोट्यातून, परंतु त्या विद्यापीठाद्वारे केंद्रीभूत पद्धतीने म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीमने त्या भरल्या जातील. आणि हे सर्व जागा ज्या आहेत म्हणजे खाजगी महाविद्यालय ते असतील किंवा शासकीय महाविद्यालय जागा, ह्या मात्र पूर्णपणे विद्यापीठामार्फतच ऑनलाईन पद्धतीने भरल्या जातात.
1: अच्छा, आपल्या श्रोत्यांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील या महाविद्यालयांमध्ये प्रवेश कसा मिळवायचा आणि त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे त्याबद्दल काय सांगता?
0: हो, विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्रयोगशील प्रक्रियेचे प्रमुख टप्पे काही असे आहेत. सर्वात महत्वाचे शैक्षणिक अर्हता, 12वी सायन्स किंवा विज्ञान शाखेत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे 4 विषय घेणं अनिवार्य आहे. खुला गट म्हणजे ओपन कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो त्यांना किमान 50% गुण असले आवश्यक आहे. आणि आरक्षित गटांसाठी रिझर्व कॅटेगरीसाठी 47.5% गुण, म्हणजे ही सगळी झाली शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला म्हणतो आपण, ही पात्रता आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेश हा दिला जातो हे नीट यूजीची परीक्षा जी आपण आत्ताच जो ज्याचा निकाल लागला त्या नीट यूजी परीक्षेच्या जे काही क्वालिफाईंग मार्क असतात ही राष्ट्रीय पातळीची परीक्षा आहे. त्या राष्ट्रीय पातळीची जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत त्या क्वालिफाईंग मार्क्सच्या आधारावरती प्रवेश दिला जातो. म्हणजे 12वी 50% किंवा 47.5% हा आवश्यकता आहेत, पण परंतु प्रवेश देताना नीटचे जे गुण जे आहेत, क्वालिफाईंग मार्क जे आहेत ते विचार घेतले जातात. त्यानुसार मग जे काही विद्यार्थी नीट उत्तीर्ण झाले असतील आणि जे अर्ज करतील त्यांच्याकडून त्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार तो आधार झाले. सर्वात महत्वाचं म्हणजे ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठामार्फत राबवली जाते. आणि ऑनलाईन प्रवेशासाठी www.mafsu.ac.in म्हणजे mapsu.ac.in हे विद्यापीठाचं अधिकृत संकेतस्थळ आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी परत एकदा मी सांगतो की ह्या संकेतस्थळाची त्यांनी नोंद करावी, www.mafsu.ac.in. आणि मी म्हटलं की ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच प्रक्रिया राबवली जाते. कोणत्याही महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेकडे प्रवेशाचे काम दिलेले नाही. हे आवर्जून याचा उल्लेख याच्यासाठी करतोय मी की काही मध्यंतरी आमच्याकडे काही घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूकचा लिंक तयार करून त्या लिंकवरून अर्ज भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना उद्युक्त केलेलं आहे किंवा त्यांना अशा काही प्रकरणं आमच्याकडे आलेल्या आहे संस्थाकडे. त्यामुळे एक या आपल्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना एक आव्हान इच्छितो की जर आपल्याला या प्रसिद्ध क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यापीठाच्याच अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, त्यावरती पूर्ण आमचे जे प्रॉस्पेक्टस आहे ते डाउनलोड करा आणि त्यानुसार आणि जरी काही शंका आलीच तर नजीकचे जे मी आता जे उल्लेख केले त्या महाविद्यालयाशी किंवा विद्यापीठाशी संपर्क साधा, जेणेकरून आपली फसवणूक टाळता येऊ शकते.
1: सर, तुम्ही एकंदरीत सगळी ऍडमिशनची प्रोसेस सांगताय तर मला आपल्या विद्यार्थ्यांसाठीच, आपला श्रोता वर्ग हा जास्त करून विद्यार्थी आहे त्यामुळेच मला हा प्रश्न विचारसा वाटतो की याबद्दल संपूर्ण सविस्तर टप्पे सांगताल का या
0: निश्चितच. आता नीट यूजीचा निकाल लागलेला आहे. आता काही दिवसांमध्येच सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आणि विद्यापीठाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याचा परत एकदा वारंवार मी उल्लेख करतोय, www.mapsu.ac.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची जाहिरात येते. त्यानुसार पूर्णपणे जे प्रॉस्पेक्ट आहे, प्रवेश पत्रिकेचे माहिती पुस्तक आहे ते त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं. मी विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की ते प्रवेश पत्रक त्यांनी पूर्ण डाऊनलोड करावं, ते पूर्णपणे त्याचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे पूर्णपणे त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ते प्रॉस्पेक्टनुसारच केली जाते. मग एकदा ते ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मग आपल्याला पूर्णपणे सूचित केलं जातं की मग ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ते पसंतीचे महाविद्यालय आपल्याला द्यावे लागतात की कोणत्या गटामध्ये कोणत्या आपण कोणत्या कोकणात आहोत, विदर्भात आहोत, मराठवाड्यात आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्र, त्यानुसार आपल्याला पसंती क्रम तो द्यावा लागतो. त्यानंतर गुणवत्तेनुसार मग ते आपली ते जे मेरिट आहे त्यानुसार ती भीत आणि जे काही आरक्षण जे आपले महाराष्ट्र

0: निर्देशित केलेला आहे ते आरक्षणानुसार त्याप्रमाणे प्रवेश फेऱ्या होतात. एक साधारण 3 पात्रता फेऱ्या होतात म्हणजे पात्रता प्रत्येक पात्रता फेरीनंतर आपल्याला सूचित केलं जातं आणि त्यानुसार पूर्णपणे प्रयोग निश्चित केला जातो. आणि मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रयोग क्षमतेच्या साधारण 85% जागा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 15% जागा या ऑल इंडिया कोट्यातून व्हेटनरी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत भरल्या जातात. आणि शासनाचं जे काही आपलं आरक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे दोन्ही पद्धतीने समांतर पद आरक्षण आणि त्याच वेळे वैधानिक आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण म्हणजे मुलींसाठी काही जागा राखाव्या अपंग विद्यार्थ्यांसाठी हे जे आहे किंवा स्वातंत्र्य सैनिक फ्रीडम फायटर यांच्यासाठी सुद्धा काही जागा आपल्याला उपलब्ध आहेत. आणि याची पूर्ण माहिती ही जागा भरती प्रक्रिया कशी असेल आरक्षण कुठे आहे जागांची उपलब्धता कशी आहे याबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका म्हणजे प्रॉस्पेक्टसमध्ये दिली आहे. मी परत विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी डाउनलोड करावं आणि त्यानुसारच आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
1: खूप मनापासून धन्यवाद. खरं तर हे सगळे टप्पे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ऐकणं खूप महत्वाचं आहे. सर मला पुढे हे विचारायला आवडेल की हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या किंवा करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील त्याबद्दल काय सांगताल?
0: निश्चितच जसं आपण सुरुवातीलाच म्हणालात की इंजिनिअरिंग आणि किंवा वैद्यकीय शिक्षणाबरोबर पशुवैद्यकीय क्षेत्र हे बहुआयामी क्षेत्र आहे की बऱ्याच क्षेत्रामध्ये किंवा बऱ्याचमध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहेत. मी साधारण याची विभागणी 3 स्तरावरती करेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बऱ्याच वेळा आपल्याला असं असतं की नोकरी ओके बऱ्याच जणांचा आपला हे हा एक महत्वाचा आहे आणि या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. पशुवैद्यकीय क्षेत्र हे रोजगार स्वयंरोजगार संशोधन अध्यापन सार्वजनिक आरोग्य अन्न सुरक्षा उद्योजकता ह्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक संधी उपलब्ध करून व्यावसायिक शिक्षण आहे. वाढतं पशुधन आहे दुग्ध व्यवसाय जे काही आपलं अन्न जे आहे ते दुग्ध असेल पाळीव प्राण्यांची वाढती संख्या आहे सुरक्षित अन्नाची वाढती गरज ह्यामुळे पशुद्योग भविष्यामध्ये पशुक तज्ञांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे पशुशिक्षण हे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल आणि स्थिर करिअरचा मार्ग ठरू शकतो. जसं मी आत्ताच म्हणालो की मी साधारण याचे 3 टप्पे करू शकतो. काय तर रोजगाराच्या संधी सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे सर्वांची इच्छा असते की शासकीय सेवेमध्ये नोकरी. तर शासकीय सेवेमध्ये राज्यातील जे पशुधन खातं आहे त्या पशुधन खात्याच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्याचे किंवा प्रत्येक मोठ्या गावी पशुवैद्यकीय दवाखाने असतात की ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांवरती उपचार केले जातात. अशा दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजे व्हेटनरी ऑफिसर या क्षेत्रावरती आपल्याला नेमणूक होते. त्यानंतर मग त्यांना सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बढती मिळू शकते. आता हे झालं फक्त राज्याच्या बाबतीत. त्याचबरोबर केंद्र सरकारचे विविध विभाग जे आहेत त्या विभागांमध्ये सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आपण जाऊ शकतो. सर्वात महत्वाचं सांगायचं आणि अभिमानाची बाब म्हणजे भारतीय सैन्यामध्ये सुद्धा एक रिमाउंट व्हेटनरी कॉर्प्स नावाचा एक विभाग आहे की ज्याच्यामध्ये जी काही आपण 26 जानेवारीच्या संचलनामध्ये जे दिमागदार जे प्राणी पाहतो म्हणजे अश्वदळ असतं उंट असतात त्यांची निगा राखण्यासाठी हा जो रिमाउंट व्हेटनरी कॉर्प्स जो हा जो एक स्वतंत्र विभाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअरची उत्तम संधी आहे. त्याचबरोबर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल की जे ज्यांना आपल्या सीमा आपले संरक्षण करतात त्यांना मदत करण्यासाठी म्हणून जे काही कुत्रे पाळले जातात किंवा उंटांचा वापर होतो किंवा खेचरांचा वापर होतो अशा प्राण्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकारी तिथे नेमले जातात. अशा पद्धतीने सीमा सुरक्षा दल आहे पोलीस श्वान जे आपण जे पाहतो बॉम्बशोधक पथक ते जे कुत्रे असतात त्यांची निगा राखण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची गरज पडते. हे झालं शासकीय सेवेच्या बाबतीत. संशोधन क्षेत्र हे दुसरं तेवढंच व्यापक क्षेत्र आहे. आपल्याकडे एक भारतीय कृषी संशोधन परिषद आहे आणि त्याचबरोबर काही इतरही खाजगी संस्था आहेत की जे लसीकरणामध्ये लसीकरण करण्यासाठी किंवा औषध निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत अशामध्ये सुद्धा आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला लस तयार करणे किंवा काही बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान अशा उपचारावरती आपल्या पद्धतीवरती आपल्याला वैज्ञानिक म्हणून सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रात मी आलो एक अध्यापन क्षेत्र म्हणजे विद्यापीठांमध्ये आणि त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये सुद्धा एक प्राध्यापक म्हणून म्हणजे सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक अशा पद्धतीने आपल्याला अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी सुद्धा संधी उपलब्ध आहे. आणि देशांतर्गत हे झालं आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा परदेशांमध्ये सुद्धा इतर देशांमध्ये म्हणजे युरोप खंडामध्ये असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा इतर देशांत किंवा गल्फ कंट्रीजमध्ये सुद्धा आपण पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून जाऊ शकता. आणि त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आहेत जसे अन्न आरोग्य संघटना आहे त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना आहे जागतिक प्राणी आरोग्य संघटना अशा काही संघटना ज्या आहेत की ज्या संघटनांमध्ये सुद्धा आपल्याला तज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं म्हणजे की जो माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी जो समान धागा आहे औषधं म्हणजे जी औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा

0: आपल्याला चांगली संधी आहे. महत्वाचं म्हणजे कोणतंही औषध माणसामध्ये वापरण्यापूर्वी त्याच्या चाचण्या ह्या प्राण्यावरती घेणं अनिवार्य असतं, आणि त्यासाठी अशा संस्थांमध्ये सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची आवश्यकता असते.
1: खूप महत्वाची माहिती आहे सर. मला हे विचारायला आवडेल की हा व्यवसायाभिमुख शिक्षण कार्यक्रम आहे आणि त्यामुळे इथे स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगताल?
0: मी तर असं म्हणेल की नोकरीपेक्षा खरं तर या पशुवैद्यक क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी जास्त आहेत.
1: अच्छा.
0: एकच एक उदाहरण मी देतो की सर्वात महत्वाचं म्हणजे आपण खाजगी व्यवसाय करू शकतो, स्वतःचा करू शकता. म्हणजे खाजगी व्यवसाय दोन भागात मी त्याची विभागणी करेल. एक ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे आपलं पशुधन आहे, गाई म्हशी शेळ्या मेंढ्या वराह अशा ज्या प्राण्यांवरती अशा प्राण्यांचे उपचार आहेत, त्यांची पैदास आहे, त्यानंतर त्याच्यापासून वेगळ्या प्रकारे आपण त्याची जातीवंत जनावरांची निवड करू शकतो. आता आपलं विशेषतः आता बैलगाड्यांचे शर्यत हा सगळ्यांचाच अगदी आवडता विषय आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याच्यामध्ये पशुवैद्यकीय सेवा त्या देऊ शकतो. आणि जर शहरी भागात म्हटलं तर शहरी भागामध्ये पाळीव प्राणी विशेषतः कुत्रे मांजरे किंवा काही पक्षी पाळण्याचं सुद्धा किंवा आता जसं आपली कुटुंब पद्धती थोडीशी विभक्त होत चालली आहे तसं प्रत्येक घरात प्रत्येकाला असतं की एक कंपॅनियन ॲनिमल हवा, कोणीचा सोबती हवा, म्हणून कुत्रे पाळण्याचं प्रचंड प्रमाणामध्ये क्रेज वाढत चालली आहे. त्यामुळे अशा पशूंची देखभाल करण्यासाठी आपलं सुद्धा आपण स्वतःचं क्लिनिक करू शकता. दुसरं आहे त्याच्यामध्ये काही दुग्धव्यवसाय क्षेत्राकडे मिळेल म्हणजे डेअरी इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपासून दुधाची तर आवड सगळ्यांना आहे, दुधाचे वेगवेगळे पदार्थ आपण प्रत्येक हे दुधाची गुणवत्ता वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यासाठी, दुग्धोत्पादन करण्यासाठी त्यांचं ही जी अन्नसाखळी जी आहे की त्या अन्नसाखळीमध्ये दूध पुरवठा आपण करण्यासाठी सुद्धा आपण स्वतःचा व्यवसाय सुद्धा पशुवैद्यक त्याच्यामध्ये करू शकतात. तिसरा एक महत्वाचा उद्योग आहे तो कुक्कुटपालन. याच्यामध्ये अगदी अंडी निर्मिती तर आहेच, त्याचबरोबर छोट्या कोंबड्यांची निर्मितीपासून त्याचं खाद्य आहे, लसीकरण आहे, किंवा मोठे फार्म पाळून किंवा महसूल कोंबड्यांचे उत्पादन असेल किंवा अंड्यांचं उत्पादन असेल, आणि अशा पद्धतीचे सुद्धा स्वतःचा फार्म सुद्धा पशुवैद्यक निर्माण करू शकतात. आणि त्याने जेणेकरून ते स्वतः उद्योजक बनून आणखी काही इतर लोकांना आणखी ते रोजगार सुद्धा देऊ शकतात. हा तिसरा उद्योग झाला. त्याचबरोबर शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, वराह पालन आहे, अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा ते स्वतः उडी घेऊ शकतात. आणि सुरुवातीला जसं मी उल्लेख केला की ही एक मोठी इंडस्ट्री आता होत चालली आहे, म्हणजे फक्त पाळीव प्राण्यांचा उपचार हा फक्त एक उपचार पद्धती तर आहेत, पण त्याच्यावर त्यांचं आजार होणारे आजारांचं काही निदान करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत, काही डायग्नॉस्टिक लॅब्स आहेत, की माझे काही सहकारी आहेत त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना लागणारं खाद्य, म्हणजे आता पेट फूड जे म्हणतो आपण की वेगवेगळ्या कंपन्यांचं बाजारपेठ मिळतं, अशा पद्धतीचं पेट फूड सुद्धा निर्मिती आपण करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी बऱ्यापैकी वाव आहे असं म्हणायला निश्चितच काही हरकत नाहीये.
1: खरं तर तुम्ही करिअरच्या इतक्या वेगवेगळ्या संधी सांगितल्या आहेत, तरी मला या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पशुवैद्यक योगदान देऊ शकतात हे विचारायला आवडेल, त्याबद्दल काय सांगताल?
0: आता हे जे दोन मी सांगितले ते एक रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा मग स्वयंरोजगार, त्या व्यतिरिक्त आणखी क्षेत्र वेगळं म्हटलं तर वन्यजीव, की ज्याच्यामध्ये आपण थोडस एक करमणुकीच्या काव्याच्या दृष्टीने आपण पाहू शकतो. आता त्याच्यामध्ये सध्या थोडेसे दोन भाग आपण म्हणू शकतो. एक जे आपण प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पाहतो की जे पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असतात, आता त्यांची देखभाल करण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची आवश्यकता असते, म्हणजे तो एक वेगळा भाग झाला. आणि काही जे आपले ताडोबासारखे जे आपले अभयारण्य आहेत, त्या अभयारण्यामध्ये प्राण्यांचा वावर हा जो मुक्तपणे असतो, पण तरी सुद्धा त्यांना काही आजार झाले किंवा त्यांचं संगोपन करायचं, काही ब्रीडिंग त्यांच्यामध्ये पॉलिसीज करण्या साठी सुद्धा पशुद्योग, म्हणजे हा एक वेगळाच करिअरसाठी विषय म्हणायला काही हरकत नाहीये. त्याचबरोबर आता सध्या ज्या विषयाची आपण खूपच चर्चा चालू आहे, अन्न सुरक्षा, म्हणजे ते दुधापासून बनवलेले पदार्थ असो, मांसापासून असो, अंडीपासून, ही अन्नाची सुरक्षा ठेवणं किंवा अन्न कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरक्षित अन्न ग्राहकापर्यंत पोहोचेल त्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा क्वालिटी कंट्रोल किंवा अन्न सुरक्षा सेफ्टी ह्या मध्ये सुद्धा पशुवैद्यक अधिकारी चांगल्या पद्धतीने योगदान देऊ शकतात. तिसरा एक महत्वाचा भाग आहे की आजार, म्हणजे आता वन हेल्थ हा एक कन्सेप्ट आहे, आता नवीन येतो, म्हणजे एकात्मिक आरोग्य ही संकल्पना जी आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोनामध्ये आपण बरं शिकलो, कोरोना काळात आपल्या लक्षात आलं की बरेचसे आजार हे माणसांना प्राण्यांपासून होतात. कोरोना हा सर्वांना समजलं की आता आजाराची तीव्रता अशी वाढत चालली आहे की प्राण्यांपासून काही आजार तर थेट होतातच, परंतु नंतर प्राण्यांपासून आजार माणसांना संक्रमित होतात आणि नंतर माणसांपासून तर ते माणसांना संक्रमित होतात. तर अशा पद्धतीने हे जे आजार होतात, जवळजवळ 70% आजार हे प्राण्यांपासून माणसांना संक्रमित होतात. हे आजार टाळण्यासाठी वन हेल्थ ही नवीन

0: संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये मानवी क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे मानवी आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, पशुचिकित्सा क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती हे सर्वांचं संमिलित एकत्रित करून मनातली संकल्पना आली आणि ज्याच्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते योगदान देऊ शकतात. तिसरा आणखी एक महत्वाचा म्हणजे काही पशुविमा किंवा बँकिंग क्षेत्र जे आहे की ज्याच्यामध्ये पशूंचा विमा उतरवला जातो, मग त्यांचा विमा उतरवल्यानंतर त्यांचा सर्वे केला जातो की पशु पक्षी विमा उतरवल्यानंतर त्यांना काही जर आजार झाला तर त्याच्यामध्ये जे भरपाई जी आपल्याला केली त्यासाठी सर्वेसाठी आपल्याला काम करू शकतो. राष्ट्रीयकृत बँकामध्ये नाबार्ड सारख्या याच्यामध्ये सुद्धा असे काही प्रकल्प जे असतात त्या प्रकल्पाचं तांत्रिक मूल्यमापन करण्यासाठी आता नवीनच आपल्या राज्य शासनाने मुख्यमंत्री पशुधन योजना जाहीर केलेली आहे की ज्याच्यामध्ये काही गरजू व्यक्तींना अशा पद्धतीनं कर्ज दिलं जातं, पशुधन खरेदीसाठी प्रोत्साहित केलं जातं. मग अशा पशुधनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा ते पशुधन केलेलं आहे त्यांचा विमा उतरवण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकारी त्यांना मदत करू शकतात. उद्योजकतेच्या बाबतीत मी आत्ताच सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये करू शकतो की पशु आहाराचं उत्पादन असू शकेल किंवा पशुसंगोपन असेल, दुग्ध व्यवसाय आहे, त्यानंतर लागणारं मिनरल मिक्सरचा आहे, त्यानंतर परत काही फीड सप्लिमेंट म्हणजे पूरक द्रव्यांचं उत्पादन आहे, औषधांचं उत्पादन आहे. काल एम्ब्रो ट्रान्सफर सारख्या काही नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, अशामध्ये सुद्धा आपलं त्यांचं करिअर ते करू शकतात. आणि आणखी एक महत्वाचा बाब की जी अधोरेखित करता येईल की तज्ज्ञ जे आहेत ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम हा एक महत्वाचा असतो की जेणेकरून आपल्याला त्यांना माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असते आणि ही ती माहिती आपण पोहोचवण्याचं जे कार्य पशुवैद्यक अधिकारी त्यांचं तांत्रिक ज्ञानाच्या बळावर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या ग्रामीण बँका असतील किंवा काही स्वयंसेवी संस्था एनजीओ मध्ये सुद्धा ते काम करू शकतात आणि ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पशुवैद्यक कार्यरत राहू शकतात.
1: खर तर हा विषय खूपच रंजक आणि अथांग संधी देणारा आहे. हे क्षेत्र खरं तर फार मोठं आणि त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. शेवटी प्रवेश घेणाऱ्या किंवा या क्षेत्राचा विचार करणाऱ्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश देताल?
0: मी एवढं निश्चितच म्हणजे माझ्या जवळजवळ 33 वर्षांच्या पशुवैद्यक क्षेत्राच्या कार्यकर्त्यांना असं म्हणेल, हे फक्त एक करिअर नाही तर हा एक सेवाभाव आहे की ज्या प्राण्यांना त्यांच्या वेदना सांगता येत नाहीत, जे मुख्य प्राणी आहेत, त्यांची सेवा करण्याची संधी या क्षेत्रातून मिळते. हे सर्वात महत्वाचं योगदान आपण म्हणू शकतो किंवा इथे प्राण्यांचं आपल्याला कळत नाही, आपण ते निश्चित सांगू शकतो माझं पोट दुखतंय बरं झालं आता, परंतु प्राणी त्यांच्या संवेदनातून ते व्यक्त करतात. त्यांना संवेदना जाणून घेणं खरंच तो एक भाग्याचं आहे असं मी म्हणेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, विज्ञान विषयाची आवड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काम करण्याची तयारी, त्यांनी या क्षेत्राकडे नक्कीच वळावं. अभ्यासाचं योग्य नियोजन करा, नीटपणे केंद्रित करा आणि त्यानंतर आपण त्याचं यशस्वी करिअर निश्चितच आपण ते घडवू शकतो. फक्त महाराष्ट्रातली ज्या सेवा संधी आहेत पशुवैद्यक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश घेताना मी परत एकदा सांगेल की मापसू हे एक विद्यापीठ आहे, महाराष्ट्र पशुपंच विज्ञान विद्यापीठ, ज्याच्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत त्याबद्दल आपल्याला दर्जेदार शिक्षण हे पशुवैद्यकीय शिक्षण मिळू शकतं.
1: खूप खूप मनापासून धन्यवाद डॉक्टर. अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण शब्दात आपण महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधींविषयी आपल्या श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणी पुणेच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद आणि सर्व मित्रांना पशुवैद्यक क्षेत्रामध्ये त्यांचं स्वागतच आहे. धन्यवाद.

0: आपल्या बाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात पशुवैद्यकीय शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील

पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 5.25% कायम. येत्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला प्लास्टिक नोटा चलनात येण्याची शक्यता. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढीबाबत सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला बॅडमिंटनपटूंचा वरचष्मा. आणि जायकवाडी धरणातून सुमारे 33,000 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँक RBI रेपो दरात कोणताही बदल केला नसून तो 5.25% कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. महागाईवर नियंत्रण आणि स्थिर आर्थिक विकास यांच्यात समतोल साधण्याच्या उद्देशानं पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवला असून तटस्थ भूमिका स्वीकारल्याची माहिती मल्होत्रा यांनी दिली. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केल्याचं त्यांनी सांगितलं. किरकोळ चलनवाढीवर आधारित महागाई दराचा अंदाज मात्र 5.1% 5% केल्याची माहिती त्यांनी दिली. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असून ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील असं ते म्हणाले. जागतिक परिस्थिती, अलनिनो, भूराजकीय कारण यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा चलनवाढीचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज 7 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं समाज माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी जम्मू काश्मीर आणि लडाखमधील लोकांच्या जीवनात व्यापक परिवर्तन झाल्याचं सांगितलं. या राज्यात पायाभूत सुविधांचा विस्तार झाला असून शिक्षण, आरोग्यसेवा, उद्योजकता आणि क्रीडा यासारख्या क्षेत्रांमधील संधींमध्ये वाढ झाल्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. जंतर मंतर आंदोलनावरच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी या आंदोलनावर पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करून गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी लावून धरली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करत सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं

0: कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. बँकर्स बुक्स अँड एव्हिडन्स विधेयक 2026 आज लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच चर्चेविना पारित करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं. बँक नोंदीशी संबंधित पुराव्यांसंबंधीचा कायदा सध्याच्या डिजिटल बँकिंग क्षेत्राशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. यामुळे बँकिंग प्रणालीच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कायदेशीर चौकटीचे आधुनिकीकरण होईल. बँक नोंदींच्या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रती न्यायालयात वैध आणि कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातील अशी या विधेयकात तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबतच्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज हे विधेयक सभागृहात मांडलं. त्यावर झालेल्या चर्चेनंतर सदनानं हे विधेयक लोकसभेला पारित केलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकात भारताच्या सरन्यायाधीशांव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्याची तरतूद आहे. यावर्षी मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्यासाठी एक अध्यादेश जारी केला होता. दरम्यान राज्यसभेतही विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. इथेनॉल मिश्रण धोरणासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या चित्रफिती तात्काळ हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओंमुळे जनतेची दिशाभूल होत असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. तसंच संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्मला अशा चित्रफिती त्वरित हटवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. एमआयडीसी अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात आज झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, पुणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, नाशिक आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये 66,343 एकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील 97 सामंजस्य कराराअंतर्गत सुमारे 75,234 एकर जमिनीची मागणी आहे. त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची तातडीनं नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड जिल्हा कारागृह अधीक्षकांना दिलेल्या पत्राचा संदर्भ देत खासदार सुळे यांनी ही मागणी केली. बीड जिल्हा कारागृहात कराड याला राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही चित्रफिती, दूरध्वनी नोंदी आणि भेट नोंदवही तातडीने जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची तसंच आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही सुळे यांनी केली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: अन्न आणि औषध प्रशासन विभागानं राज्यभर मोठी धडक कारवाई करत दुग्धजन्य पदार्थ, पान मसाला आणि गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत जवळपास 3.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचे दुग्धजन्य पदार्थ तर 1,63,00,000 रुपयांचा पान मसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे. राज्यात 30 ठिकाणी छापे टाकून विभागानं 28 जणांना अटक केली तर 14 खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले. याशिवाय छत्रपती संभाजीनगर इथून 880 किलो तूप, पनीर, क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आल्याचं याबाबत वृत्तात म्हटलं आहे. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर कोणतेही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय तसंच जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमधील अनेक वर्ष एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात या मागणीसाठी संभाजी सेनेनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यापूर्वीही अनेक वेळा निवेदनं देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची तक्रार संघटनेनं केली आहे. येत्या 15 दिवसात मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

संभाजी सेनेनं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण आगारात आज 5 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या. जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज बीड जिल्ह्यातल्या केज इथं आंदोलन करण्यात आलं. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज, अस्मिता चलिहा, मानसी सिंग, ईशाराणी बरुआ, आकर्षी कश्यप, श्रेयांशी वलीशेट्टी, अनमोल खर्ब आणि तन्वी शर्मा या महिला खेळाडूंनी पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. तर महिला दुहेरी रितिका ठक्कर आणि सोनाली सिंग तर मिश्र दुहेरीत ईशान भटनागर आणि स्मृती मिश्रा जोडीनं पुढची फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत मात्र बहुतांश खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या सुमारे 33,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या 18 दरवाज्यातून सुमारे 28,000 घनफूट, उजव्या कालव्यातून 1,000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या 26,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा सुमारे 94% पोहोचला आहे. दरम्यान कोकण तसंच नाशिक जिल्ह्याला आज येलो अलर्ट तर रायगड आणि पुणे तसंच सातारा जिल्ह्यात घाटमाथा परिसराला उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यात पुढचे 5 दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही कोरची कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात आज सकाळी भीषण अपघात घडला. छत्तीसगडहून येणाऱ्या मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 5.25% कायम. येत्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला प्लास्टिक नोटा चलनात येण्याची शक्यता. आणि जायकवाडी धरणातून सुमारे 33,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, आपल्या भारताला खूप मोठा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या समुद्राविषयी आपल्याला संपूर्ण माहिती नसते. समुद्रावर संशोधन होतं, समुद्राखाली संशोधन होतं हे आपल्याला माहिती असतं, पण याच्यात अनेक घटक सामावलेले आहेत आणि इतरही अनेक गोष्टी आहेत. म्हणून म्हणतात की समुद्राची खोली आपण मोजू शकत नाही. म्हणजे समुद्रात किती काय काय गोष्टी आहेत याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती नसते. आणि आज अशाच एका वेगळ्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. समुद्रात असणाऱ्या शेवाळांवरही संशोधन होतं आणि हे संशोधन का होतं, कोण करतं हे संशोधन आणि त्याचा उपयोग काय याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रोफेसर डॉक्टर वैभव अजित मंत्री, डिव्हिजनल चेअर हेड ऑफ अप्लाइड फायकॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजन ॲट CSIR अर्थात सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, भावनगर, गुजरात. डॉक्टर मंत्री यांना 25 वर्षाचा या कार्याचा अनुभव आहे. शेवाळावर त्यांचं खूप मोठं संशोधन आहे. याशिवाय शेवाळांची शेती आणि ही शेती कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते यावरही त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्याचबरोबर याविषयीचे वेगवेगळे संशोधन ते करत असतात, माहिती देत असतात. शेती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांचं देखील आयोजन करत असतात. अनेक राज्यांबरोबर आणि अनेक देशांबरोबर ते सध्या कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मी आत्ताच म्हटलं तसं समुद्राविषयी संपूर्ण माहिती करणं खरं तर अशक्यच आहे, पण आपण एका वेगळ्या क्षेत्रात कार्य करता आणि त्याविषयी आज आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आपण ज्या संस्थेत कार्यरत आहात याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे, त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्याल का?
1: हो जरूर. आमची संस्था ही वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद किंवा CSIR न्यू दिल्ली यांच्या ज्या एकूण 37 लॅबोरेटरीज किंवा संशोधन केंद्र भारतात आहे त्यापैकी एक महत्वाची संस्था मानली जाते. आताच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे याचं नाव केंद्रीय नमक व समुद्री रसायन अनुसंधान संस्थान किंवा CSMCR आहे. ही भावनगर गुजरात इथे आहे आणि तिथे मी गेली 25 वर्ष काम करतो. आमच्या संस्थेची स्थापना ही 10 एप्रिल 1954 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली. तुम्ही आताच ऐकलं असेल सेंट्रल सॉल्ट किंवा मरीन केमिकल्स यांच्यावरती आम्ही काम करतो आणि ज्यावेळी आपल्या भारताची फाळणी झाली त्यावेळी बरेचसे सॉल्ट प्रोड्युसिंग एरिया जे आहेत ते पाकिस्तानमध्ये

0: गेल्यामुळे आपल्याकडे खाण्याचं जे सॉल्ट आहे किंवा मीठ आहे त्याची खूप कमतरता भासत होती आणि त्यावरती संशोधन करण्याची खूप गरज आहे हे जाणवल्यामुळे ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर 1963 मध्ये आम्ही समुद्रातल्या शेवाळांवरती काम करायला सुरुवात केली. तुम्हाला पुढे कळेलच हे का महत्वाचं आहे आणि यातून कुठली केमिकल्स मिळतात. त्याचप्रमाणे आम्ही 1 जानेवारी 1967 साली मराईन अल्गल रिसर्च स्टेशन मंडपम तामिळनाडू इथे एक आमचं फील्ड युनिट स्थापन केलं आणि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये समुद्रातल्या शेवाळांवरती खूप सारं काम चालतं. मोस्टली त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आणि प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी आम्ही काम करतो. आमची जवळजवळ 15 ते 20 डिफरंट पेटंट्स आहेत ज्याच्यापासून प्रोसेस आणि प्रोडक्ट कसे डेव्हलप करायचे याबद्दल ती आहेत. तसंच आम्ही पॉलिसी क्षेत्रात म्हणजे संशोधन तर करतोच ते जे मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन आणि पॉलिसी क्षेत्रात किंवा शासकीय धोरणं कारण ती खूप महत्वाची असतात त्यात सुद्धा आम्ही भरघोस काम करतो. आत्ताच नीती आयोगने एक समुद्री शेवाळांवरती रिपोर्ट आणलाय आम्ही तो खूप त्यामध्ये भरघोस मदत केली काम केलं. तसंच मिनिस्ट्री ऑफ फिशरीज यांनी सुद्धा समुद्रातल्या शेवाळांची शेती कशी करायची किंवा आपण परदेशातून रिसर्च साठी किंवा शेतीसाठी कसं आपण इम्पोर्ट करू शकतो मटेरियल लाईव्ह मटेरियल यामध्ये सुद्धा 2 गॅझेट प्रसिद्ध केली आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो. आणि जसं नावाप्रमाणे आम्ही शेवाळांबरोबर समुद्राचं पाणी म्हणजे समुद्रातल्या पाण्यापासून पिण्याचं पाणी आपण कसं बनवू शकतो. तुम्हाला माहिती की पाणी हे आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एक अशी घटक बनणार आहे की ज्यासाठी खूप कमतरता भासते त्यामुळे समुद्रातल्या पाण्यापासून पिण्याचं पाणी कसं करू. किंवा तुम्हाला माहितीये की खूप ठिकाणी सॉल्ट अफेक्टेड लँड आहे म्हणजे याची सॅलिन खाराश वाढते जमिनीमध्ये आणि ती नापीक होतात. पण आम्ही असे काही संशोधन केली आहेत की सॉल्ट लव्हिंग प्लांट्स किंवा ज्याला हॅलोफाइट्स म्हणतात त्याची आपण शेती करू शकतो. आणि सॉल्टवरची तर तुम्हाला सांगितलंच की सॉल्टची गुणवत्ता कशी आपण वाढवू यावरती आम्ही काम करतो.
1: खूप छान आणि खूप महत्वाचं काम आहे आणि अगदी सर्वसामान्यांना माहीत नसलेलं असं काम आहे असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: पण मग समुद्रातल्या शेवाळांवर संशोधन करावं हे कसं लक्षात येतं आणि त्यावर कसं संशोधन केलं जातं.
0: बरोबर आहे कारण समुद्रातली शेवाळ याबद्दल फार कमी माहिती आहे लोकांना आणि तुम्हाला जसं आता मी सांगितलं की त्यापासून काही असे घटक मिळतात जे मी थोड्या वेळात सांगेनच आणि ते घटक जर आपल्याला काढायचे असतील किंवा त्यापासून काहीतरी प्रोडक्ट बनवायचे असतील तर संशोधन हा एक खूप महत्वाचा आणि पहिला प्राथमिकता असली पाहिजे. आणि समुद्रातली शेवाळ आहे ती लिमिटेड आहेत म्हणजे आपण त्यापासून एकदम इंडस्ट्री डेव्हलप करू शकत नाही त्यामुळे आम्ही काय करतो त्याचं संवर्धन कसं करता येईल त्याची मूल्यवृद्धी कशी करता येईल किंवा त्याचा वाणिज्यिक उपयोग कसा करता येईल यावरती आमचं संशोधन चालतं. खूप लिमिटेड रिसोर्स आहे आणि मग त्यापासून जर आपल्याला एखादी इंडस्ट्री निर्माण करायची असेल तर त्याची शेती केली पाहिजे. जशी आपण गहू तांदूळ किंवा डाळी याची शेती करतो आपण जे रोज खातो पदार्थ किंवा ज्याचा आपण उपयोग करतो त्या शेती पद्धतीनेच आपल्याला ते मिळतात तशाच प्रमाणे आम्ही समुद्रातल्या शेवाळांच्या शेतीच्या विविध पद्धती कारण त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात आणि आताच तुम्ही सांगितलं की भारताला एवढा मोठा किनारा लागलाय प्रत्येक ठिकाणी त्याचं एक वेगळ्या परिस्थिती असतात त्यामध्ये वेगळ्या पद्धती आपल्याला डेव्हलप कराव्या लागतात. तसंच तुम्हाला माहिती आहे की शेती करायला बीज पाहिजे किंवा सीड पाहिजे मग याला सुद्धा आम्हाला बीज लागतं मग त्याचं उत्पादन कसं करता येईल. तसंच आत्ताच मी जर सांगितलं की काही केमिकल्स मिळतात जर ते केमिकल एक्स्ट्रॅक्ट करावे लागतील तर त्यासाठी आपल्याला बाकीचे जशा इंडस्ट्रीज आहेत तसंच याची पण इंडस्ट्री आहे. पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरण हा खूप महत्वाचा घटक आहे पोल्युशन झालं नाही पाहिजे त्यामुळे आम्ही याच्या ग्रीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतो की ज्यापासून मिनिमम पोल्युशन किंवा पोल्युशन होणारच नाही. ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे पोल्युशन होणारच नाही असं पर्यावरण पूरक पद्धतीने त्याचं उत्पादन कसं करता येईल. तसंच नवीन प्रक्रिया आपण कारण काही प्रक्रिया ह्या माहिती आहेत जुन्या आहेत अनेक वर्षापासून चालत आल्यात पण आपण यापासून नवीन कमीत कमी रिसोर्सेस वापरून विकसित करू शकतो यावरती पण संशोधन चालतं. तुम्ही हल्ली ऐकलं असेल की तामिळनाडू येथे केंद्र सरकारने सीव्हीड पार्क म्हणून एक मोठा प्रकल्प योजला आहे आणि यामध्ये आमचा खूप मोठा सहभाग आहे. त्या प्रकल्पामध्ये आपण कसं शेतकऱ्यांना म्हणजे समुद्रात जे शेती करतात ते आपले फिशरमन बांधव

0: त्यांना कसा उपयोग होईल यामध्ये आमचं संशोधन चालू आहे. तसंच जिनुक जेनेटिक्सचा आम्ही अभ्यास करतो. हा जेनेटिक्सचा जो अभ्यास आहे तो आपल्या भारतात आढळणाऱ्या विविध प्रजातींची ओळख पहिली तर, त्यानंतर आपण त्याला कसं अजून इम्प्रूव्ह करू शकू. अजून एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही सध्या ज्या एका सीव्हीडवरती काम करतोय त्याचं नाव आहे ग्रासिलारिया ड्युरा. ते लाल रंगाचं शेवाळ आहे आणि भारतात ते सोमनाथ वेरावळ सोमनाथ गुजरात इथेच मिळतं आणि त्यापासून आपल्याला जागतिक दर्जाचं एक अगारोस नावाचं केमिकल मिळतं आणि म्हणून आम्ही त्याला जीआय टॅग कसा देऊ शकतो यावरती संशोधन करतो. आणि जसं मी सांगितलं की संकरित जाती तयार करतो किंवा उटी संवर्धन टिश्यू कल्चर रोगप्रतिकारक जाती कशा करता येईल. आणि तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या समोर सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो जलवायू परिवर्तनाचा, कारण क्लायमेट चेंज सगळीकडे होत आहे, अवेळी पाऊस येतो, खूप टेम्परेचरमध्ये वाढ होते, मग या सगळ्याचा सुद्धा याच्या शेतीवरती परिणाम होतो. मग आम्ही अशा जाती आता सध्या निर्माण करतोय की ह्या जाती या सगळ्याला पण मात देतील, म्हणजे टेम्परेचर थोडं वाढलं तर त्यांची उत्पादन क्षमता कमी होणार नाही किंवा ते मरणार नाहीत. जोरात जर पाऊस आला अचानक आणि सॅलिनिटी ड्रॉप झाली तरी सुद्धा त्या तग धरून ठेवू शकतील. हे खूप छोटे छोटे मुद्दे आहेत पण यामुळे फिशरमन बांधवांना उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्वाचं जसं सीएसआयआरचा मेन घटक काय आहे की इंडस्ट्री बरोबर काम करायचं. मग इंडस्ट्रीजचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात शेतीमध्ये आणि प्रोसेसिंगमध्ये सुद्धा, त्यामुळे आम्ही भारतातल्या ज्या लिडिंग समुद्री शेवाळाच्या उत्पादनामध्ये किंवा प्रोसेसिंगमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याबरोबर काम करतो. जसं की ऍक्वा ॲग्री प्रोसेसिंग लिमिटेड आहे, स्नॅप नॅचरल्स अँड अल्जिनेट इंडस्ट्री आहे, आणि महत्वाचं म्हणजे सध्या आम्ही पिडीलाईट इंडस्ट्रीज बरोबर त्यांच्या सीएसआयआर प्रोजेक्ट मध्ये आम्ही काम करतोय. सो थोडक्यात म्हणजे आम्ही जे आपल्याला गरजेचं आहे आपल्या देशासाठी यावरती संशोधन करतो.
1: वा, खूप चांगलं आणि खूप मोठं असं क्षेत्र आहे, पण जसं मी म्हटलं तसं सगळ्यांना माहीत नसलेलं असं क्षेत्र आहे. मग हे जे शेवाळ आहे ज्याच्यावर तुम्ही इतका मोठा अभ्यास करता, याचा नेमका उपयोग कुठे आणि कसा होत असतो?
0: बरोबर, आताच मी जसं सांगितलं की ही समुद्रातली शेवाळ आहे, काही केमिकल्स यामधून जे मिळतात घटक मिळतात त्यांचा ती ओनली सोर्स आहेत, म्हणजे तो घटक आणि दुसऱ्या कुठल्याही वनस्पती प्राणी किंवा जीव मायक्रोब्स यापासून आपल्याला मिळत नाही. आता मेनली चार असे घटक आहेत आणि आत्ताच अजून एक त्याच्यात ऍड झाला तर आपण चार म्हणू, जे आहेत पॉलीसॅकेराइड्स किंवा बहुशर्करा कार्बोदक. हे पॉलीसॅकेराइड्स जे आहेत अगार अल्जिनेट कॅरॅजिनन आणि चौथा म्हणजे अलवन, हे पॉलीसॅकेराइड्स फक्त शेवाळापासूनच मिळतात जगामध्ये. तुम्ही त्याला इंडस्ट्रीमध्ये तयार करू शकत नाही केमिकली. केमिकली तुम्ही सिंथेसिस करू शकता पण ते खूप महाग आणि खूप क्लिष्ट आहे, त्यामुळे या घटकांसाठी समुद्री शेवाळ उपयोगात आणली जातात. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नसतं की समुद्री शेवाळांचे हे घटक वापरलेले ऍटलिस्ट 30 ते 40 गोष्टी आपण रोज वापरतो रोज. हो, आणि हे द्रव पदार्थाला दाटसरपणा किंवा चिकटपणा आणण्यासाठी स्टॅबिलायझर म्हणून याचा वापर होतो. आता छोटी छोटी जर उदाहरण द्यायची झाली, आपण जो जॅम वापरतो ब्रेडला लावून खाण्यासाठी त्यामध्ये असतं, बूट पॉलिश मध्ये असतं, टूथपेस्ट मध्ये आहे, सौंदर्य प्रसाधनांमध्ये आहे. जसं मी सांगितलं की जिथे स्टॅबिलायझिंग किंवा चिकट असं तुम्हाला जे दिसतं यामध्ये बहुतांशी समुद्री शेवाळातल्या एकातना दुसऱ्या या पॉलीसॅकेराइडचा वापर झालेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचा जो लार्जेस्ट उपयोग होतो जगामध्ये तो डेअरी आणि मीट इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आता एक छोटं उदाहरण मी नेहमी देतो की आपण जर घरी दही लावलं तर त्यामध्ये खूप सारं पाणी असतं दुसऱ्या दिवशी, पण तुम्ही जर बाहेरून दही आणलं कुठल्याही कंपनीचं आमचं तर ते खूप घट्ट असतं बघा, त्याच्यामध्ये थोडंही पाणी नसतं, कारण यामध्ये हे पॉलीसॅकेराइड वापरलेले असतात आणि ते आपल्या वजनाच्या 100-200 पट पाणी शोषून घेतात अशी त्यांची कॅपॅसिटी असते. सो डेअरी आणि मीट इंडस्ट्रीमध्ये याचा खूप वापर होतो. आणि जगभरात जे शेवाळ तयार होतं त्याच्या 77% वापर हा खाण्यासाठी होतो. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की 35 दशलक्ष टन एवढं प्रोडक्शन दरवर्षी होतं, ज्याचं चलनी मूल्य 16 ते 18 अब्ज डॉलर US डॉलर आहे. 10,000 प्रकारच्या जाती शेवाळ्याच्या सापडतात, त्यापैकी 5 ते 6 जातींची शेती होते आणि जवळजवळ 6 ते 7 साऊथ ईस्ट एशियन देश हे प्रोड्यूस करतात.

0: भारतामध्ये पण याची सध्या मी जशी सांगितली आमच्या इन्स्टिट्यूट मार्फत सुरुवात झाली आहे. भारतात जवळजवळ 1000 प्रकारची शेवाळं सापडतात आणि 300 टन उत्पादन सध्या तामिळनाडू हा अग्रण्य राज्य आहे इथे होतं. सध्या महाराष्ट्रात गुजरातमध्ये आंध्र प्रदेशमध्ये पण या शेतीची सुरुवात झाली आहे. जवळजवळ 300 ते 500 टन आपण दरवर्षी याचं उत्पादन घेतो. त्यानंतर अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे बायोस्टिम्युलंट. तुम्ही ऐकलं असेल जैव उत्प्रेरक किंवा उत्तेजक शेतीमध्ये आणि पशुपालनामध्ये सुद्धा शेवाळापासून मिळतात. कारण यामध्ये जवळजवळ 95 ते 98% पाणीच असतं आणि ह्या पाण्यामध्ये भरपूर सारी व्हिटॅमिन्स, ग्रोथ हार्मोन्स, मिनरल्स असल्यामुळे शेतीमध्ये उत्पादनामध्ये वाढ होते. आमच्या संस्थेने जवळजवळ 43 वेगवेगळ्या कृषी विद्यापीठ आणि कृषी केंद्रांबरोबर संपर्क करून 20 राज्यामध्ये याचा अभ्यास केला. तर आम्हाला असं कळलं की 11 ते 40% उत्पादनामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या वाढ झाली जेव्हा आम्ही हे बायोस्टिम्युलंट वापरलं. तुम्हाला माहित असेल की ग्रीन हाऊस गॅस हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो ग्लोबल वॉर्मिंग करतो आणि यामधला एक मिथेन हा वायू आहे जो आपली जी गाई किंवा म्हशी ह्याच्या दूध उत्पादन देणारे प्राणी आहेत त्यापासून येतो. आणि जर तुम्ही सीव्हीड बायोस्टिम्युलंट 1 ते 1.5% त्यांच्या खाद्यामध्ये वापरलं तर 20 ते 50% मिथेन कमी येतो या प्राण्यांपासून. तसंच आम्ही बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बनवलेलं आहे शेवाळापासून, त्याचाही वापर होतो. आणि महत्वाचं म्हणजे मी आत्ताच सांगितलं की खूप बाहेरच्या सगळ्या देशांमध्ये हा खाण्यासाठी वापरलं जातं, तर आम्ही सुद्धा आता आमची एक संस्था आहे म्हैसूरमध्ये, सेंट्रल फूड रिसर्च इन्स्टिट्यूट CFTR आहे, त्यांच्या बरोबर काम करतोय. आणि आम्ही ह्याचं उत्पादन कसं खाण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकू. तुम्ही ऐकलंच असेल मुंबई, पुणा किंवा दिल्ली मोठ्या मेट्रोज मध्ये सुशी रेस्टॉरंट आता येत आहेत, ती सगळी शेवाळांमध्येच आहे, खाण्यासाठी वापरल्या जातात.
1: म्हणजे अगदी खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात याचा उपयोग होऊ शकतो.
0: हो हो खरं.
1: मग अनेकांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यासाठी कोणत्या संधी आहेत?
0: अगदी बरोबर प्रश्न आहे. अनेक संधी आहेत. सगळ्यात पहिलं क्षेत्र म्हणजे मी स्वतःच संशोधक आहे त्यामुळे मी सांगू शकतो की संशोधन हे खूप मोठं क्षेत्र आहे. अगदी BSc पासून तुम्ही यामध्ये येऊ शकता, पण जनरली MSc करून आलेलं जास्त चांगलं. याच्या काही परीक्षा आहेत भारतामध्ये, त्या पास झाल्यानंतर तुम्ही MSc करून PhD साठी येऊ शकता. भारतात खूप सारी संशोधनासाठी संधी आहे, आमच्या इन्स्टिट्यूटमध्येच आहे. तुम्ही PhD करू शकता, तसंच तुम्ही परदेशातही जाऊन PhD करू शकता. अनेक इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटीज आहेत परदेशात की ज्या यावरती काम करतात. त्यानंतर पोस्ट PhD म्हणजे PhD झाल्यानंतरही तुम्ही रिसर्च क्षेत्रामध्ये राहू शकता, पोस्ट डॉक्टरल रिसर्च करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे CSIR किंवा भारत सरकारचा स्कीम बहुना स्किल इंडिया प्रोग्राम किंवा जे आपण कौशल विकास आता करतो यामध्ये सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतो. आम्ही जवळजवळ 5000 लोकांना ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्यातून बरेच उद्योजक तयार झाले आहेत. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये आम्ही ज्या लोकांना ट्रेनिंग दिलं, म्हणजे आमचं ट्रेनिंगचे बरेच लोक असू शकतात, म्हणजे उद्योजक म्हणून, शेतकरी किंवा इंडस्ट्री ज्यांची आहे त्यांचं स्किल अपग्रेड करण्यासाठी, आणि जवळजवळ 10 ते 12 नवीन स्टार्टअप आमच्या ट्रेनिंग घेऊन काही उद्योजकांनी सुरू केलंय. हे खूप बरं वाटतं सांगायला. त्यामुळे कोणीही आपण हे ट्रेनिंग घेऊन यापासून आपली स्वतःची कंपनी सुरू करू शकतो. तसंच संधी आहे शेतकऱ्यांना की आपण हे नवीन प्रकारचं उत्पादन वाढचा वापर करून आपण आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवू शकतो. तसंच
1: खूप मोठा विषय न स्पर्शलेला किंवा न माहिती असलेला असा विषय, त्यामुळे माहिती आणि ऐकण्यासारखंही खूप आहे. तुमच्याकडे माहिती सुद्धा देण्यासारखी खूप आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधनही आहे, त्यामुळे जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: की हा खूप मोठा विषय आहे, पण अगदी शेवटचं सांगायचं झालं तर शेवाळ हा शब्द आपण ऐकला की आपल्या मनात नेहमी पावसाळ्यामध्ये जे हिरव्या रंगाचं बुळबुळीत आपल्या पायऱ्यांवरती वाढ होणार, म्हणजे थोडक्यात नको असणार, किंवा आपण जर समुद्रात पोहायला गेलो तर आपल्या अंगाला जे चिकटत ते नको असणार, असा एक विचार येतो. खूप महत्वाचं किंवा बहुउपयोगी आहे. मी तर याला समुद्रातील कल्पवृक्षच म्हणेन, कारण त्याच्या प्रत्येक भागापासून काही ना काही उपयोगी गोष्ट मिळते. आणि

0: समुद्रात जी शेती होते, मी जे सांगितलं आता जवळजवळ 4-5 राज्यामध्ये अनेक एंटरप्रिनर आले आहेत आणि गव्हर्नमेंट सुद्धा खूप प्रोत्साहन देत आहे. आपल्या महाराष्ट्रालाही खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. मला वाटतं तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच यापासून समुद्रातल्या शेवाळांची शेती करण्यासाठी विचार करायला हरकत नाही. आणि आजकालचे जे जेनझी आहेत त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचं फूड किंवा वेगवेगळ्या प्रकारचं खाणं एक्सप्लोर करायला आवडतं. मला वाटतं नक्कीच हे प्रथिन व्हिटॅमिन रिच असलेलं शेवाळ, जसं स्पेशालिटी कोरियन अँड जापनीज फूड आता येत आहे, यामध्ये सुद्धा मला वाटतं काही वर्षांनी आपल्या भारतात खूप पॉप्युलर होईल. धन्यवाद.
1: धन्यवाद सर, खूप छान आणि वेगळी माहिती तुमच्याकडून आज आम्हाला ऐकायला मिळाली. तुमचा बहुमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडई. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते अतुल पहाडी.

0: श्रोते बलसागर भारत हो हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
4: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने हे विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण। स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं, मजा येते ना हा खेळ खेळताना।

0: आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबो वरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
3: श्रोते हो, ठीक 7 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादण्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत कामकाजही

2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचा आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला. तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिक्षण महर्षी डॉक्टर DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी 2 गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. MIDC अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत औद्योगिक भूखंड वाटप, अविकसित भूखंडांचं पुनर्विकसन, भूखंड वाटपातल्या धोरणात्मक सुधारणा,
भूखंडांचे तर्कसंगतीकरण

0: तसंच औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटींद्वारे जमीन देणाऱ्या जमीन मालकांना आणि त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या जमीन मालकांना विविध सवलती आणि लाभ मिळत होते, मात्र खासगी वाटाघाटींद्वारे सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यासंदर्भात गेल्या 20 जुलैला प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांची बैठक मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात झाली, त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या 4थ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
3: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
4: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
5: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
6: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज,

0: नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाचं ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे आहे. आपल्या अध्यक्षपदाचा हा कार्यकाळ ब्रिक्स सदस्य देशांच्या ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांच्या शाश्वत विकासाला पाठबळ देऊ शकेल अशा धोरणांची मांडणी करणारा असावा हेच आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठीच यंदाच्या ब्रिक्ससाठी लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेअंतर्गत देशभरात विविध विषयांवर मंत्रीस्तरीय बैठकांचं सत्र सुरू आहे. याच बैठकांमधल्या चर्चांचं महत्त्व उलगडून सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रोहिदास मुंढे सर आज आपल्या सोबत आहेत. रोहिदास सर नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. ब्रिक्सचं यंदाचं अध्यक्षपद भारताकडे आहे आणि आता सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात या अध्यक्षतेचं राजकीय आणि धोरणात्मक महत्व आपण या मुलाखतीच्या सुरुवातीलाच कसं मांडाल?
1: आपण जर मागच्या काही वर्षाचा विचार केला, विशेषतः कोविड काळापासून, तर आपण असे लक्षात येईल की जागतिक अर्थव्यवस्था ह्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, विशेष करून विकसनशील देश आणि अविकसित देश, यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आणि हे संकटे काही प्रमाणात नैसर्गिक आहेत तर काही प्रमाणात मानवनिर्मित सुद्धा आहेत. त्यामध्ये आपण कोविड-19 असेल किंवा रशिया युक्रेन संघर्ष असेल किंवा अमेरिका इराण संघर्ष किंवा इस्रायल इराण पॅलेस्टाईन संघर्ष किंवा नुकताच भारत पाकिस्तान संघर्ष असेल, यामुळे काय झालंय की जागतिक पुरवठा साखळी आहे यावर खूप मोठ्या प्रमाणावर या संघर्षाचा परिणाम झालेला आहे. त्यामध्ये व्यापार असेल, ऊर्जा असेल, शेती असेल, आरोग्य असेल, यावर सुद्धा या संघर्षाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून जागतिक पुरवठा साखळी पूर्वपदावर आणण्यासाठी संस्थात्मक ताकद निर्माण करणे, तसेच नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, राजकीय संवाद वाढवणे व सुरक्षिततेची हमी देणे, तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर सहकार्य करणे व पर्यावरणपूरक विकास करणे यावर या मीटिंगमध्ये भर दिल्याचे आपणास दिसून येते.
0: सर, तुम्ही आत्ताच पुरवठा साखळीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रांचा उल्लेख केला आणि भारताच्या या अध्यक्षपदाअंतर्गत विविध बैठकाही सुरू आहेत. त्यातल्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत स्थानिक चलनांमधला व्यापार आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टम जोडण्यावर भर दिला गेलाय. या घडामोडींबद्दल काय सांगाल?
1: आपण जर सध्याची जागतिक व्यापार पाहिला तर हा मुख्यत्वे करून अमेरिकन डॉलर मध्ये होत असल्याचे आपणास दिसून येते. काही प्रमाणात तो युरो मध्ये किंवा पौंड मध्येही होत असेल, परंतु मुख्यत्वे करून हा डॉलर मध्ये होत असल्या कारणाने जागतिक संघर्षाच्या काळात अनेक अर्थव्यवस्थांना, विशेष करून ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थांना सुद्धा परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागलेला आहे.

0: बऱ्याच ब्रिक्स कंट्रीजना सुद्धा डॉलरचा तुटवडा झाल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. म्हणून काही देशांनी या स्थानिक चलनामध्ये व्यापार करण्याचे ठरवले आणि तसे केले सुद्धा. म्हणजे आपण जर भारत आणि रशियाचं उदाहरण घेतलं तर मागच्या काही काळामध्ये आपण रुपया आणि रशियाच्या रुबेलमध्ये व्यापार केला. याचा परिणाम असा झाला की आपला डॉलरवरचं अवलंबित्व आहे किंवा डॉलरवरची डिपेंडन्सी आहे ही कमी झाल्याची दिसून येते. परंतु यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की याचं पेमेंट कसं करायचं. आपण सध्याची जर क्रॉस बॉर्डर पेमेंटची व्यवस्था पाहिली तर ती स्विफ्ट या तंत्रज्ञानाद्वारे केली जाते आणि हे स्विफ्ट तंत्रज्ञान जे आहे ते डॉलरमध्येच क्रॉस बॉर्डर पेमेंट करतं. भारताने आपण जर पाहिलं की UPI ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे आणि बऱ्याच देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा आज वापर सुद्धा केला जातो. नुकतंच फ्रान्सने सुद्धा हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग हा फक्त देशांतर्गत पेमेंटसाठी केला जातो. क्रॉस बॉर्डर किंवा इतर देशांमध्ये त्याचा पेमेंट किंवा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी केला जात नाही. त्याचं कारण असं आहे की दोन चलनामध्ये हे व्यापार होत असल्यामुळे तो कसं करायचं हे अजून तंत्रज्ञान ठरवलेलं नसल्यामुळे आपल्याला त्याचा अडचण येत आहे. म्हणून या मीटिंगमध्ये असंही चर्चा झाली की आपण जर या तंत्रज्ञानाचा उपयोग जर स्थानिक चलनाशी जोडला गेला तर आपल्याला स्विफ्ट तंत्रज्ञानावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही. तसंच आपल्याला स्थानिक चलनामध्ये व्यापार करणे हे सोपे जाईल.
1: सर, खरंच असं घडल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराची एक नवी व्यवस्था नक्कीच निर्माण होईल. आता या मुद्द्यासोबतच सुरक्षेचाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे आणि त्यादृष्टीनंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या ज्या बैठका झाल्या त्यात सायबर सुरक्षा, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि आर्थिक गुन्हेगारांचं प्रत्यार्पण यावर चर्चा झाली. ही चर्चा तुम्हाला किती महत्वाची वाटते?
0: आपण जर मागच्या काही वर्षाचा आढावा घेतला तर सायबर अटॅक किंवा सायबर गुन्हे किंवा सायबर फ्रॉड तसेच बँकिंग फ्रॉड यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आपणास दिसून येत आहे. आज जगामध्ये जवळपास 4.4 ट्रिलियन डॉलर एवढे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जवळपास आपण जर अॅन्युअली बँकिंग फ्रॉड आणि बँकिंग लॉसेस जर पाहिले तर जवळपास $400 बिलियन एवढे आर्थिक फ्रॉड झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आणि यामध्ये ज्या व्यक्ती सामील आहेत त्यानंतर आर्थिक गुन्हे करून किंवा बँकिंग फ्रॉड करून हे इतर देशांमध्ये आश्रय घेतात. त्याच्यामुळे या देशांना त्यांच्यावर कारवाई करणे सुद्धा कठीण झाले आहे. आपण जर भारताचाच विचार केला तर जवळपास 54 व्यक्ती ह्या बँकिंग फ्रॉड किंवा आर्थिक गैरव्यवहार करून इतर देशांमध्ये आश्रय घेतल्याचं आपल्यास आज दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर या व्यक्तींनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असल्यामुळे त्यांना तिथे स्थानिक कायदे लागू होतात आणि म्हणून अशा व्यक्तींवर कारवाई करणे अशक्य झालं आहे. म्हणून या ब्रिक्स देशाच्या समितीमध्ये सुद्धा जे काही ब्रिक्स कंट्रीज मधले आर्थिक गुन्हे केलेले व्यक्ती असतील किंवा त्याबरोबरच दहशतवादाला खतपाणी घालणारे व्यक्ती असतील किंवा दहशतवादामध्ये सामील झालेले व्यक्ती असतील यांना एकत्रित येऊन जर यांच्यावर कारवाई करायची असेल तर ब्रिक्स कंट्रीजना एकत्र येणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं तर जागतिक लेवलला सुद्धा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार करून सुद्धा या व्यक्ती दुसऱ्या देशात आश्रय घेत असल्या कारणाने ब्रिक्स कंट्रीनं एकत्र येऊन अशा आर्थिक गुन्हे करणाऱ्यावर किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यावर किंवा दहशतवाद करून सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं चर्चा केल्याचं या मीटिंगमध्ये दिसून येते.
1: सर, आपण जर बघितलं की या बैठकांमध्ये ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातलं सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यावरही भर दिला जातोय आणि या सगळ्यातून शाश्वत विकासाच्या दृष्टीनं काय नवी दिशा मिळणार आहे असं आपल्याला वाटतंय.
0: आपण जर पाहिलं की ऊर्जेच्या संदर्भात या बैठकामध्ये एनर्जी फॉर ऑल या दृष्टिकोनाने विचार केल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण पाहिलं की जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याबरोबरच त्यांची ऊर्जेची भूक सुद्धा वाढत आहे आणि म्हणून या मानवनिर्मित संघर्षामुळे ऊर्जा साखळी बाधित झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि आपण जर ब्रिक्स कंट्रीजचा विचार केला तर या ब्रिक्स कंट्रीजमध्ये आज 11 सदस्य देश आहेत. या 11 सदस्य देशांमध्ये काही कंट्रीज हे ऊर्जा उत्पादक देश सुद्धा आहेत आणि ऊर्जाचे कंझ्युम करणारे सुद्धा देश आहेत. परंतु या संघर्षामुळे हे दोन्ही देश बाधित झाल्याचे आपणास दिसून येते. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सौदी अरेबिया सारखा देश असेल किंवा इराण सारखा देश असेल किंवा ब्राझील सारखे देश असतील हे ऊर्जा उत्पादक करणारे देश आहेत. आणि आपण जर या देशांनी स्वतःमधले जर राजकीय वैमनस्य जर दूर केलं तर ऊर्जेची साखळी

0: पूर्वपद होईल, त्यामुळेच जे ऊर्जा कंझ्युम करणारे देश आहेत यांना ऊर्जा चा अक्सेस सहजपणे मिळू शकेल. तसेच बरेच देशामध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाण म्हणजे जे काही नवीन तंत्रज्ञान उदयासला आलेलं आहे आणि जे ब्रीफ कंट्रीज कडे आहे, आपण जर चायनाचा विचार केला तर चायना हा एआय तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे, रोबोटिक तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे. आणि मग या तंत्रज्ञानाचा देवाणघेवाण झाली, परस्पर सहकार्य झालं, तर त्याचा उपयोग ब्रिक्स कंट्रीजच्या इतर सदस्य देशांना सुद्धा होईल यावर सुद्धा आपल्याला याची चर्चा झाल्याची दिसून येते.
1: सर, या सगळ्याला जोडूनच हवामान बदलासारख्या जागतिक समस्येचा मुद्दाही पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत चर्चेत होता. या समस्येचा सामना करताना ब्रिक्स देशांमधलं सहकार्य किती परिणामकारक ठरणार आहे असं आपल्याला वाटतंय?
0: आपण जर आज ब्रिक्स देशाची लोकसंख्या पाहिली तर ही लोकसंख्या जगाच्या एकूण 50% एवढी आहे आणि याच्यामध्ये आणखी दरवर्षी भर पडतच आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक सुद्धा तेवढीच मोठी आहे, परंतु याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याचे आपणास अनेक रिपोर्ट मधून दिसून आलेले आहे. म्हणून या बैठकीमध्ये वैयक्तिक पातळीवर पर्यावरणपूरक सवयी लावणे, तसेच प्रत्येक देशांनी जे काही वापरातून कचरा निर्माण होत आहे तो कचरा फेकून न देता त्या कचऱ्याचा परत पुनर्यूज कसा करता येईल किंवा पुनर्वापर कसा करता येईल, ज्यालाच आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, ज्यामुळे कमीत कमी पर्यावरणाला बाधा पोहोचेल, तसेच पर्यावरण पूरक तंत्रज्ञान किंवा रियूज, जे आपण डेब्रीज असेल किंवा कचऱ्याचं परत यूज करण्यासाठी जे काही तंत्रज्ञान असेल, हे तंत्रज्ञान या ब्रिक्स कंट्रीज कडल्या ज्या देशाकडे असेल त्या देशांनी इतर देशांना ते देण्यात यावं, ज्याच्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण होईल व पर्यावरण पूरक किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो या दिशेने आपण वाटचाल करू व येणारी जी पिढी आहे त्या पिढींना संसाधने शिल्लक राहतील या दृष्टीने पावले उचलली जावीत, अशा प्रकारची चर्चा सुद्धा या झालेल्या मीटिंगमध्ये करण्यात आलेली आहे.
1: सर, या बैठकांच्या माध्यमातून अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य करायची असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी नक्कीच महत्वाची ठरणार आहे आणि त्यादृष्टीनंच परराष्ट्र मंत्र्यांची झालेली बैठक महत्वाची म्हणावी लागेल. या बैठकीतल्या चर्चेचं महत्व तुम्ही कसं मांडाल?
0: सध्या जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये विशेष करून ग्लोबल साऊथ याच्यावर सहकार्यावर सुद्धा भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. सध्याची जी जागतिक आर्थिक व्यवस्था आहे यामध्ये युनायटेड नेशन असेल किंवा WTO असेल किंवा तुमचं IMF असेल, ही जागतिक व्यवस्था ही विकसनशील देशांना किंवा ग्लोबल साऊथच्या देशांना त्यांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित होतील अशा प्रकारची पूरक व्यवस्था नाही. त्याच्यामुळे या परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक झाली याच्यामध्ये अशी चर्चा करण्यात आली की आता काळाची गरज आहे की युनायटेड नेशन मध्ये बदल होणे किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं रिफॉर्म होणे गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये इतर देशांना प्रतिनिधित्व दिलं जावं, ज्याच्यामध्ये भारत हा प्रमुख दावेदार आहे, तसेच भारतासोबत जे इतर कंट्रीज आहेत मग ते ब्राझील असेल किंवा ब्रिक सोडता इतर देश असतील, तर ती खऱ्या अर्थाने एक जागतिक व्यवस्था निर्माण होईल. त्याबरोबरच भारताची जी सध्याची वाटचाल आहे किंवा भारताने जी विश्वासार्हता जगामध्ये निर्माण केली आहे त्यामध्ये भारत हा ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ याच्यामधले दुवा ठरू शकतो, ज्यामुळे सध्या जो संघर्ष उभा राहिला आहे ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका भारत निभावू शकतो. त्या दृष्टीने सुद्धा जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्यामध्ये याच चर्चा झाल्याचे आपणास दिसून येते.
1: सर, आता या बैठकांनंतर येत्या सप्टेंबरमध्ये 18वी ब्रिक्स शिखर परिषद होईल आणि आतापर्यंत पार पडलेल्या मंत्रीस्तरीय बैठकांचा जर आपण रोख पाहिला तर या मुख्य शिखर परिषदेत आपण कोणत्या महत्वाच्या घोषणांची अपेक्षा करू शकतोय?
0: जी येणारी ब्रिक्स शिखर परिषद आहे, जी 18वी ब्रिक्स शिखर परिषद असेल जी सप्टेंबर महिन्यामध्ये येऊ घातली आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अन्न सुरक्षा, ऊर्जा, आरोग्य, पर्यावरण, तसेच निरंतर पुरवठा साखळी, नवीन तंत्रज्ञान याची देवाणघेवाण यावर निश्चितच चर्चा होईल. परंतु या व्यतिरिक्त आपण जी अगोदर चर्चा केली की जे डॉलरमध्ये व्यापार होतोय त्या डॉलरचं या अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे, तर अशी एक शक्यता आहे की ब्रिक्स करन्सी ही लॉन्च करायची का, यावर सुद्धा अशी मला शक्यता वाटते चर्चा होईल, ज्याच्यामुळे डॉलरचं जे महत्व वाढलेलं

0: आहे किंवा डॉलरमुळे इतर अर्थव्यवस्थेला इन्क्लुडिंग ब्रिक्सच्या अर्थव्यवस्थेवर जो ताण येत आहे, जर ब्रिक्स करन्सी ही जर नवीन लॉन्च झाली तर या देशांना आपल्या स्वतःच्या करन्सी मधून जागतिक व्यापार करणं सोपे जाईल. तसंच जो काही डॉलरमुळे या अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं.
1: सर, एका अर्थानं जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून भारताचं स्थान अधिक भक्कम करणारी यंदाची ब्रिक्स शिखर परिषद ठरणार आहे. या महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवली.

0: नेतृत्व करणारा देश म्हणून भारताचं स्थान अधिक भक्कम करणारी यंदाची ब्रिक्स शिखर परिषद ठरणार आहे. या महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवली, त्यासाठी आपला मौल्यवान वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा,
1: तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यामध्ये विविध संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव आपल्या ह्या जनावरांना होत असतो, तेव्हा आपलं गोठ्याचं व्यवस्थापन कसं असायला हवं, त्यामध्ये गोचीड, डास यासारख्या कीटकांपासून आपल्या पशुधनांना विविध आजार होण्याची शक्यता असते, तेव्हा या गोचिडांचं निर्मूलन आपण कशा पद्धतीनं करावं याविषयीची अधिक माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि पशुपालकांना असणं सुद्धा गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमामध्ये गोचीड निर्मूलन याविषयी डॉक्टर बाबासाहेब नरळतकर पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद.
5: नमस्कार. नमस्कार म्हणले साहेब, अव लई दिवसानं तुम्ही गावाकडे चक्कर मारली म्हणलं.
6: यायला गावाकडे वेळ काढलेला आहे आणि आता आपण तुम्हाला माहित आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे. वेगवेगळे पशुधनाचे काही आजार असतात हे असतात, मग गावाकडील मंडळी आपल्याशी संवाद साधतात, मग त्यावेळेस यायला जरा बरं वाटतं.
5: अगदी बरोबर आहे बघा साहेब. कारण कसे आपल्या एकंदरीत गावामध्ये आता पावसाळा सुरू झाला म्हणलं की निरनिराळ्या प्रकारचे रोग हे उद्भवत असतात, मानवाला देखील उद्भवतात आणि त्याचप्रकारे आपल्या पशुधनाला देखील सगळ्या ऋतूमध्ये उद्भवतात. कालच आमच्या पारावर चर्चा झाली की म्हणजे बरेच दिवसापासून आपले नरळकर साहेब काही आपल्या गावाकडे आले नाही, म्हणून समजांचं म्हणणं होतं की साहेबाला एकदा बोलवू आपण गावामध्ये आणि व्यवस्थित प्रकारे आपल्या पशुधनासाठी जी महत्वाची माहिती आहे ती त्याच्याकडनं विचारू. कालच्यालाच आमची चर्चा झाली आणि आज तुम्ही आमच्या गावामध्ये चक्कर मारली आणि लई चांगलं वाटलं बघा साहेब.
6: शेवंताबाईनी, तुमच्या मनात मला जरा जास्त प्रश्न दिसतात पशुधनाच्या बाबतीत, महत्वाचा सांगा म्हणजे आपण जरा बोलूया त्याच्यावरती.
5: एकदम बरोबर बघा, आपल्या पारावर समधी बसण्याची चोख अशी व्यवस्था झालेली आहे. तुम्हाला मी खुर्ची टाकली बघा, आता तुम्ही खुर्चीवर बसून घ्या.
6: आम्ही तुमच्यातलेच आहोत, खुर्ची नाही दिली तरी चालते.
5: तसं नाही बघा, आता एवढी महत्वपूर्ण माहिती साहेब तुम्ही देणार म्हणल्यावर कशी जरा व्यवस्था आम्हाला चोख करावं लागेल का नाही. समत्यांनी माझ्याकडे प्रश्नाची लिस्ट पाठवलेली आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आता सखाराम काका असतील, गोविंद काका असतील, आमची गंगू मावशी असेल, समत्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत पा. मग आता त्याच्यामधला गोचिडाचं निर्मूलन, गोचिडाचं निर्मूलन म्हणलं ना की आता ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसं करतात हे काही आम्हाला ठाऊ नाही पा.
6: शेवंतवहिनी, तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट बोलू का, सगळ्या शेतकरी बंधूंकडून हा महत्वाचा प्रश्न आलाय, त्याचं एकच कारण हा प्रश्न तेवढा महत्वाचा आहे.
5: एकदम बरोबर. मग आता या इशायला हातच लावायचं झालं म्हणल्यावर आता पहिल्यांदा आपल्याला याची ओळख सांगावं लागेल पा.
6: आता मी तुम्हाला एक सांगतो बघा, गावातला असा एखादाच मनुष्य असं ज्याला गोचिड म्हणजे काय माहित नाही.
5: बरोबर.
6: कारण पशुधनाचे आपली गाय म्हैस असल सर्व

0: जास्त तर मेंढी गाय आणि त्याच्या मागे शेळी मेंढी मग म्हैस. कोचिड हा त्यांचा नंबर एक चा शत्रू. असा गोठा दाखवून द्यायचा मला की ज्याच्यामध्ये गोचिड नाही. तुम्ही इथं ह्या पारावर अशी एका महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली की जी सगळ्याच्याच साठी महत्वाची आहे.
1: अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या गावातल्या लोकांसाठीच नाही तर जे काही समजेच आपले पशुपालक जे आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, नाही का?
0: मग आता तुम्ही मला गोचिडाबद्दल विचारलात, मग गोचिड काय करते आधी बघूया.
1: म्हणजे आपल्याला हे गोचिड आपल्या जनावराला कशा प्रकारे इजा पोहोचू शकतात हे महत्वाचा प्रश्न आहे. पा मग काय
0: सांगायचं विचारू लागला
1: आता. कसं आमचे म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न आहेत बघा साहेब.
0: आता सांगतो तुम्हाला, गोचिड सगळ्याला माहिती आहेत पण एक महत्वाची माहिती बघा, तुम्ही सगळेजण आश्चर्यचकित होता अशी सांगतो. गोचिड जनावरांच्या अंगावर बसतात, रक्त शोषण करतात. रक्त शोषण केल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याची जी मादी गोचिडे ती खाली पडते आणि जिथं गोठ्यामध्ये भेग असल, कपारी असल, अंधाराची जागा असल, जिथं पशुधनाचे पाऊल पडणार नाहीत अशी जागा असल, गव्हाणीच्या खाली असल, अशा जागेवर निवांत जाऊन बसतात आणि 8 दिवस अंडी घालण्याचं काम करतात. एक मादी गोचिड 5000 अंडी घालतात.
1: आणि
0: म्हणजे बघा तुम्ही एका गोचिड मादीकडून 5000 गोचिडे तयार करायला. दुसरी बाब, त्यांचं सर्वात महत्वाचं काम जर गोचिड्याचं म्हणता तुम्ही इजा म्हणलात तर इजा काय करतात ते सांगतो. रक्त शोषण करणे. आणि रक्त शोषण केलं, नुसतं रक्त शोषण करत नाही तर आपल्या जनावरांना बघा तुम्ही, एक मादी गोचिड कमीत कमी 0.05 ml रक्त शोषण करतो. आता मला सांगा जर 1000 गोचिड अंगावर असतील तर किती रक्त शोषण होतं.
1: बरोबर बरोबर
0: बरोबर. ते नुसते रक्त शोषण करीत नाही, त्याच्या बरोबर जनावर मरू शकतील अशा प्रकारचे काही आजार सुद्धा आणतात त्यांच्या सोबत.
1: हे
0: दुसरं नुकसान. तिसरं नुकसान मी तुम्हाला सांगेल बघा, सगळ्यात जास्त तर काय माहितीये का, किती आर्थिक नुकसान होतं हे अगोदर पाहायला पाहिजे आपण. तुम्हाला सांगतो असं एक संशोधन झालेलं आहे पूर्ण की ज्या गाईच्या अंगावर 100 गोचिड आहेत तिच्यापासून निघणाऱ्या दुधामध्ये 23% घट होते. थोडं आणखी वेगळ्या पद्धतीने सांगतो. असं गाई धरा की रामभाऊची गाय 1-10 liter दूध देते, तिच्या अंगावर जर 100 गोचिड आहेत तर तिच्यापासून मिळणार जर 10 liter दूध असेल ते 8 liter वर येत. म्हणजे 2 liter दूध कमी झालं ना, आजचा भाव सोडून द्या, गेल्या बाजारी आपण 50 rupees धरू तरी 100 rupees रोज एका गाई मग आपण दुधाचं नुकसान करून गेलो. कशामुळे? 100 गोचिड अंगावर येत चावड्यामुळे. 100 तर नसतातच. मी तुम्हाला सांगतो, रामभाऊ असतेन, गोविंदराव असतेन, सगळेजण माझ्या म्हणण्याची कबुली देतील की एका गाईच्या अंगावर 100 नाही 500 गोचिड होईल.
1: याच्यावर
0: तुम्ही विचार करा आर्थिक नुकसान केवढं. बाबा आपण सगळ्यात जास्त विचार करू, तिथं माझे शेतकरी बंधू त्याच्यापासून वंचित राहिलेत. मला एक सांगा, आता शेवंत वहिनी एक लक्षात आलं ना की ह्या गोचिडाचं निर्मूलन करावं लागेल.
1: आता तेच तर मुद्दा लई महत्वाचा लक्षात आला की म्हणजे त्याची आता ओळखीचे तर हे गोचिड आपल्याला आहेतच आणि आपल्या जनावरांच्या अंगावर किती गोचिड असू शकतात याची देखील शक्यता तुम्ही सांगितलेली आहे. आणि त्याच प्रकारे म्हणजे ते नुसतं रक्तच आपल्या जनावरांचं पीत नाहीत तर त्याच्या मागे म्हणजे जे तुम्ही अर्थशास्त्र सांगितलं की म्हणजे आर्थिक नुकसान आपलं याच्यामुळे कशा पद्धतीने होऊ शकतं दुधाच्या उत्पन्नाच्या मार्फत. आणि ते मोठं नुकसान आपल्या पशुपालक बांधवांचं होते की बघा. आणि त्याच्यासाठी आता हे मुद्दा महत्वाचा आहे की गोचिडाचं निर्मूलन करणं, नाही का?
0: म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना, लाखाची गोष्ट विचारली बघा तुम्ही तर ती लाखात एक गोष्ट. आता तिचं उत्तर मी देणार, म्हणजे रामराव असेन, गोविंदराव असेन, तुमचे सगळे पारलोकांच्या वहिनी असतील, सगळ्याचं बघा समाधान केल्याशिवाय हलणार नाही तू.
1: पण एक प्रश्न महत्वाचा म्हणजे निर्मूलनाकडे आपल्याला वळायचंच आहे पण त्याच्या अगोदरचा एक आपल्या शिरप्याचा प्रश्न त्याच्या मनामध्ये आलाय की त्याचं म्हणणं आहे की म्हणजे इतर आणखी कोणत्या व्याधी होतात.
0: एक सांगतो तुम्हाला की जेव्हा गोचिड चावतात, लाल मूत्र नावाचा एक गायीमध्ये विशेषतः संकरित गायी आहेत, त्यांच्यात तो आजार होतो. दुसरा एक आजार आहे त्या मानेच्या खाले मोठमोठाले असे गलांडे येतात जो थायलेरियासिस रोगामुळे. आणि लाल मूत्र म्हणजे कॉफीच्या रंगाचं युरिन येते बघा, ज्याला आपण म्हणू की चहाच्या रंगाची लघवी होते.
1: म्हणजे गोचिड चावल्यानंतर,
0: गोचिड चावल्यानंतर जर हा रोग झाला ते त्याचं लक्षणे समजा. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं आणि त्या रोगामुळे बघा काय मरू सुद्धा शकते.
1: बरं,
0: म्हणजे हे तर झालं. मग आता ते मगाशी आपण जे बोललो तेव्हा लाख मोलाचा प्रश्न आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं की निर्मूलन कसं.
1: एकदम. म्हणजे त्याच्याही काही पद्धती वगैरे आहेत का?
0: त्याला आपण एकात्मिक पद्धती म्हणूया. असं आहे माहितीये का, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणचं एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची त्यासाठी अनेक मार्गाने उपाय सुचू शकतात.
1: खरं.
0: मग आता सगळे उपाय जर आपण एकत्रित केले तर मग मी तुम्हाला सांगतो की गोचिडात नायनाट करणं हे आपल्यासाठी शक्य आहे. तर आता कोणत्या कोणत्या पद्धतीत काय जरा मी तुम्हाला सविस्तर बोलतो.

0: समाधान झालं पाहिजे.
1: वय वय वय.
0: आता पहिली पद्धती बघा, ज्याला आपण वैज्ञानिक भाषेत भौतिक पद्धती म्हणतो. तर भौतिक म्हणजे काय? तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की गोचिराची मांडी अंडे कुठं कुठं घालती, भिंतीला भेगाय त्याच्यामध्ये, अंधाराच्या जागेमध्ये. मग आपण काय केलं पाहिजे माहिती का? पावसाळा सुरू झाला, उन्हाळा सुरू हो की हिवाळा सुरू हो, दर ऋतू सुरू झाल्यानंतर आठवड्या आठवड्याच्या अंतराने तीनदा काय केलं पाहिजे? असा पत्रा घ्यायचा आणि पूर्ण गोठा असा घासून घासून घासून पूर्ण स्वच्छ करायचा. जी काही आपण घासून घासून गव्हाणीच्या खालची भेगामधली याच्यात सगळ्या गोष्टी जाळे जळमट ते सगळं गोळा करायचं. मी तुम्हाला सांगतो, टोपल्या ज्या कचरा घेताल तुम्ही ते तुम्हाला लाखानं अंडे दिसतील गोचिराचे. मग काय करायचं? बाहेर एक शेकोटी करायची गोठ्याच्या बाहेर आणि त्याच्यामध्ये ते अंडे जाळून टाकायचे. म्हणजे तुम्ही एक बघा, जर आठवड्याला 1,00,000 अंडे गोळा केले तुम्ही, तुमच्या पशुधनाला 1,00,000 गोचिड चावणारे जेवढे कमी केले की नाही तुम्ही?
1: खरे खरे.
0: माझा गोठा स्वच्छ गोठा
1: म्हणजे हे युक्तीनं जर आपण काम केलं तर चांगल्या प्रकारे, म्हणजे तुम्ही गोठा आपण स्वच्छ करतो पण आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की असा खरडून गोठा आपण स्वच्छ करायला पाहिजे, तसा केला तरच त्याचा नायनाट होऊ शकेल.
0: बस आता काही जैविक पद्धती याच्यामध्ये आपण काही वापरणार आहोत. उदाहरणार्थ वनस्पतीजन्य कीटकनाशके.
1: बरोबर.
0: आता वनस्पतीजन्य कीटकनाशके म्हणजे काय? निंबोळीचा आर. पुन्हा काय माहिती का? बाजारामध्ये काही जीवाणूजन्य कीटकनाशके मिळतात. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो बघा, की कृषी विभागामध्ये वापरलं जाणारं बॅसिलिस थ्रुएंजेनिसिस कुष्ठाकीचं एक द्रावण मिळतं, ते सुद्धा आणलं घरी जर गव्हाणीत जर फवारलं, जनावरच्या अंगावर फवारायची गरज नाही, गव्हाणीत वगैरे जिथे जिथे अंडी घालतात तिथं फवारलं तर गोचिराची अंडी जागी जळून जातात. हा, त्याचं नाव ते बॅसिलिस थ्रुएंजेनिसिस व्हरायची कुष्ठाकी.
1: परत एकदा सांगा बरं साहेब, म्हणजे बरेच
0: थ्रुएंजेनिसिस बीटी म्हणतात त्याला थोडक्यात, आणि त्याची कुष्ठकी व्हरायटीच द्रावण मिळते बाजारात. किंवा तुम्हाला एक सांगतो, एक बुरशी मिळते ती सुद्धा शेतकऱ्याच्या परिचयाची, मेटरायझियम किंवा बिव्हेरिया.
1: असं
0: ह्या बुरशीचं सुद्धा द्रावण केलं, 5 ग्राम बुरशी, 5 मिलीलिटर दूध आणि 1 लिटर पाणी. आता दुधाच्या ऐवजी गुळ मिसळला तरी चालतो 5 ग्राम. हे कशासाठी? जिथं आपण फवारलंय तिथं ते राहावं म्हणून. आणि हे द्रावण केलेलं जिथं जिथं गोचिड्याचे अंडे अंगावर फवारायचं नाही. इकडे बघा, जीवाणूजन्य कीटकनाशक किंवा बुरशीजन्य कीटकनाशक हे पशुधनाच्या गायीच्या अंगावर फवारायचं नाही. ते कुठं फवारायचं? गोठ्या जिथं गोचिड्यानं अंडे घालते तिथं फवारायचं.
1: म्हणजे हे मुद्दा ध्यानात ठेवायला लागेल की आपल्याला जनावरांच्या अंगावर फवारायचं नाही.
0: वनस्पतीजन्य कीटकनाशक जे आहे ते जनावरांच्या अंगावर फवारायचं, गोठ्यात फवारायचं. आता ते कोणतं पहिल्यांदा सांगतो, मला आत्ता शेतकरी बंधूशी तत्काळ संवाद साधायचा आहे, कारण त्याचं महत्वाचं आहे. निंबोळ्या पिवळ्या झालेल्या खाली पडल्या रे बाबा, येचायच्या सावलीत वाळवायच्या आणि साठवून ठेवून द्यायच्या. ज्याच्याकडे 10 जनावर आहेत त्यानं 1 पोतं भरलेलं निंबोळ्या पाहिजेत म्हणजे पाहिजे.
1: आणि बघा ना, आता निंबोळ्या आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होत असतात पण त्याचा आपण उपयोग करत नाही.
0: पुढे काय करायचं त्याचं आता ते सांगतो. मग मी आता तुम्हाला सांगितलं की गोठा खरडून साफ करा. साफ केल्यावर काय करायचं? दुपारच्या सत्रात 1 किलो निंबोळी घ्यायची, साधारण ज्याच्याकडे 10 जनावर आहे. जितके जास्त जनावर तितक्या प्रमाणात जास्त घ्यायची. 1 किलो निंबोळी घ्यायची जी वाळलेली आपण साठवून ठेवली, दर महिन्याला एकदा करायचं, बारीक कुटायची. आणि 1 किलो निंबोळीची गोडंबी जी आपण बारीक कुटली ते पावडर 1-5 लिटर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवून द्यायचं. मग ते 12 तास भिजत ठेवायचं बघा, रात्रभर ठेवलं. सकाळी उठल्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र कापडातून त्याला गाळून घ्यायचं. गाळून घेतल्या जे द्रावण बाहेर आलेलं आहे ते अतिशय महत्वाचं कीटकनाशक आहे. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 1-2 ग्राम अंगाचा साबण जो असतो पर लिटर, म्हणजे 20 लिटर पाणी टाकणार आहोत आपण, 40 ग्राम अंगाचा साबण टाकायचं आणि आणखीन पाणी घालून ते द्रावण 20 लिटर करायचे. म्हणजे 1 किलो निंबोळी जी कुटली होती तुम्ही, तिला 5 लिटर पाण्यात भिजू घातलं, त्यातून समजा 4.5 लिटर पाणी आलं, आणखीन पाणी घातल्यावर त्याला 20 लिटर करायचं. म्हणजे 1 किलो निंबोळीपासून 20 लिटर द्रावण तयार. आणि त्याच्यात किती साबण घालायचा? 40 ग्राम अंगाला लावायचा साबण घालायचा, कपड्याचा नाही. आणि मग हे द्रावण ढवळायचं चांगलं. आणि हे द्रावण याला म्हणतात 5% निंबोळी अर्क. आणि हा निंबोळी अर्क जिथं जिथं गोचिड अंडे घालतात त्या सगळ्या गोठ्यातल्या जागा आणि पशुधनाच्या पूर्ण शरीरावरती फवारायचा. मला सांगा रामराव, याला काही खर्च आहे का? फक्त तुमची मेहनत आहे. आणि मेहनतीला तुम्ही कधीच कमी पडत नाहीत. मला सांगा, कोणता शेतकरी बंधू मेहनतीला कमी पडलेला आहे? मग निंबोळ्या येचून ठेवायच्या, सावलीत वाळवायच्या, सावलीतच साठवून ठेवायच्या, दर महिन्याला एकदा हे द्रावण तयार करायचं आणि पशुधनावर फवारा जायचं. अहो, हे नुसते हेच नाही, आणखीन त्यांना चावणाऱ्या माश्या खरूज हे समजा कमी होऊन जातं बघा या फवारणीनं.
1: एकदम बरोबर म्हणजे

0: आता घरच्या घरी ज्या उपलब्ध होणाऱ्या निंबोळ्या आहेत त्याच्यापासून आपण निंबोळी अर्क केला, कमी खर्चामध्ये हे आपल्याला कीटकनाशक आपल्याला काम येते
1: उपलब्ध होईल. आणि म्हणून मी काय म्हणतो की माझं कसं आहे, माझे शेतकरी बंधू किती त्रासात असतात हे मला माहिती. ते बिचारे नेहमी आर्थिक अडचणीत असतात. पाऊस पडला की पशुधनाची काळजी घेणे, बी बियाणं आणणे, खत आणणे सगळं त्यांनाच करायचंय. मग अशा वेळेस जर आपण त्यांना अगोदर जर सांगितलं की निंबोळ्या याचून ठेवा, म्हणजे वर्षभर बापा तुम्हाला ॲटलिस्ट जनावराला फवारण्यासाठी जे रासायनिक कीटकनाशक आणायचे ती आणायचं तरी खर्च वाचावा, हे माझ्या त्याच्यातली तळमळ
0: एकदम बरोबर.
1: आणि मला वाटतं सगळ्याला समजलं असेल हे की बाबा जे काही मी सांगितलं ते निंबोळ्या कशा याचून ठेवा. एक लक्षात ठेवायचं, पिवळी झालेली झाडाची खाली पडलेलीच निंबोळी घ्यायची, झाडावरची घ्यायची नाही, कारण ती पूर्ण पिकल्यावरच खाली पडती. आणि दुसरी गोष्ट, ती आणली ती सावलीतच वाळवायची आणि मग पुन्हा सावलीतच पोत्यात भरून ठेवून द्यायची. त्याला सूर्यप्रकाशाला उघडं होऊ द्यायचं नाही, कारण काय होते त्याच्यात एक आझाडी रिएक्टिव नावाचं जे सर्वात महत्त्वाचं कीटकनाशक असते त्याची जी शक्ती आहे ती कमी होऊन जाते. आणि एक बघा रामराव, जे द्रावण तयार केलंय ते 12 तासातच वापरायचं बरं का, 12 तासानंतर त्याची पुन्हा क्रिया कमी होऊन जाते. म्हणून 12 तासाच्या आत फवारायचं, एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. आता थोडं शेवंत वहिनी तुम्हाला मी मगाशी एक बोलताना बोललो बघा, वनस्पतीजन्य कीटकनाशकावर सांगितलं मी, जीवाणूजन्य सांगितलं ते सुद्धा बाजारातून आणायचं, 5 मिलीलिटर पाण्यामध्ये मिसळायचं 1 लिटर, ते गुजराती अंडी घालतात तिथं फवारायचं.
0: आणि बुरशीजन्य,
1: बुरशीजन्य जे तुम्हाला मी सांगितलं, मेटारायझियम किंवा जी आहे ती दुसरी बुरशी बघा तिचं नाव बिव्हेरिया, यांचं पावडर मिळतंय. पावडर 5 ग्रॅम पावडर घ्यायचं, 1 लिटर पाणी, 5 ग्रॅम गुळ किंवा 5 मिलीलिटर दूध, याचं द्रावण चांगलं ढवळायचं, 3-4 तास ठेवायचं. आणि बुरशीनाशकाचं द्रावण गोठ्यामध्ये गव्हाणीच्या खाली जिथं गोचिडं अंडी घालतात, भेगा असत्यान, कपारी असत्यान, त्या सगळ्या ठिकाणी फवाय. एक लक्षात ठेवायचं, जीवाणूजन्य कीटकनाशक किंवा बुरशीजन्य कीटकनाशक आपल्या गाईच्या अंगावर किंवा पशुधनाच्या अंगावर फवारायचं नाही.
0: हे मुद्दा महत्त्वाचा, मुद्दा महत्त्वाचा.
1: आणि आता आपण शेवटचं बघू बघा, मगाशी तुम्ही शेवंत वहिनी काय म्हणलात, वेगवेगळ्या पद्धती सांगा.
0: तुम्ही आता भौतिक पद्धती बद्दल सांगितलं, जैविक बी सांगितली आणि एकात्मिक ते बी सांगितलं, पण आता जेव्हा एवढं समजा करूनही जर गोचिड्याचं निर्मूलन झालं नाही तर मग आता कोणती पद्धत अवलंबायची?
1: आणि मग काय माहितीये का, की आता आपल्या लक्षात आलं की लईच एकदमच वाढलेत.
0: हा,
1: मग ते लई एकदम वाढलेले कमी करण्यासाठी बाजारात काही रासायनिक कीटकनाशक मिळतील.
0: बरोबर.
1: ते मात्र बघा पशुवैद्यक तज्ज्ञ जे असतात त्यांच्या जाऊन विचारायचं, त्यांच्या नाव लिहून घ्यायचं, तेच आणायचं, त्यांनी जेवढी मात्रा म्हणली तेवढ्याच मात्रेत द्यायचं. कारण तुम्हाला एक माहिती आहे की रासायनिक कीटकनाशकापासून विषबाधा होतात. आणि तुम्ही पिकावर फवारणं वेगळं, तिथं काय माहितीये का, पिकाला विषबाधाचं स्वरूप नसतं, पण पशुधनाला जर जास्त मात्रा गेली, त्याच्या तोंडातून पाणी गेलं, खूप काळजी घ्यायची. तसे शेतकरी बंधू खूप हुशार असतात, अनेक वर्ष झाले ते बिचारे कीटकनाशकाशीच खेळतात, विषाशी खेळतच असतात, म्हणून त्यांना फवारणी करतोय काय काय काळजी घ्यावी, कसं घ्यावी, ती सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तरी परंतु पशुधनावर फवारते वेळेस आपण काळजी घ्यायची, आणि असं कीटकनाशक जे आहे ते पशुधनाच्या शरीरावर किंवा गोठ्यामध्ये फवारायचं, जेणेकरून खूप वाढलेले गोचर कमी होतील. मग पुन्हा थोडे कमी कमी झाले की पुन्हा वनस्पतीजन्य.
0: ह्या
1: पद्धतीनं आपण एकात्मिक पद्धतीनं भौतिक असतील, जीवाणूजन्य असतील, बुरशीजन्य असतील, रासायनिक असतील, यांचा एकत्रित अतिशय हुशारीने. आता बघा मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण स्मार्ट शब्द शिकलोत बघा, स्मार्ट पद्धतीने वापर करायचा आणि मग त्याचे कसं गोचिड्याचे निर्मूलन होत नाही ते मला विचारा. मी तुम्हाला हे महत्वाची माहिती सांगितली.
0: हे समजा तुम्ही साहेब आता सांगितलं आणि समद्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्या समद्या प्रश्नाचं निरसन देखील झालेलं आहे. आता परत एकदा या समद्याची उजळणी करायची झाली तर जाता जाता काय सांगाल?
1: वा वा वा, अगदी सांगितलं सगळ्यांना. रामराव, गोविंदराव, आता सगळेजण लक्ष देऊन ऐका. एखाद्याचं लक्ष मोदेत मोबाईल येतात म्हणून जातं इकडे तिकडे, तर ते ऐका समजे जाणं. इकडं ऐका, गोचिडं फार महत्वाचे, ते सगळ्याला माहीत झालं, किती दूध घटत आहे तेही सांगितलं. आणि म्हणून सर्वात जास्त एक लक्षात ठेवा, भौतिक पद्धतीनं गोचिडाची अंडी जाळणे, मी जे जसं जसं सांगितलं ते पद्धतीने फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात जास्त सर्वांना विनंती, निंबोळ्या वाळून घरात साठवून ठेवल्या पाहिजेत. जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा त्याचा 5% निंबोळी अर्क तयार करायचा, ते ताजा ताजा असते म्हणून तो अतिशय क्रियाशील असतो. आणि असा पशुधनाच्या शरीरावर आणि पशुधनाच्या गोठ्यामध्ये फवारायचा, जेणेकरून गोठ्यामधील आणि पशुधन शरीरावरील माशा कमी होतात, गोचिडं कमी होतात, सर्वच गोष्टीला उपाय सापडतो. म्हणून 5% निंबोळी अर्क हे अतिशय महत्व बिनखर्चिक आपल्या हातामधलं आहे आणि म्हणून आपल्याकडे

0: कडुनिंब जरी म्हणत असले सुवर्ण वृक्ष म्हणतात, म्हणून इतकं महत्व आहे बघा निंबोळीचं. तर ती गोष्ट लक्षात ठेवायची. सर्वांना मला वाटते माहिती शंका निरसन झाला असेल. शेवंता वहिनी तर अतिशय प्रश्न विचारण्यामध्ये बघायला हुशार आहेत, त्या शेतकऱ्याच्या मनातलं काढतात आणि माझ्या मनात काय ते सगळं काढून शेतकऱ्यासमोर मांडतात.
1: कसं आहे बघा साहेब, आता आमच्या पारावर म्हणलं ना तर राधा वहिनी आणि शेवंता वहिनी इकडे हे समजे प्रश्न असतात बघा.
0: बरं,
1: मंडळीला माहिती आहे की राधा वहिनी आणि शेवंता वहिनी अगदी व्यवस्थित प्रकारे समुदायाच्या मनातल्या प्रश्नाची उकल करतात. आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघा साहेब तुम्ही की अतिशय महत्वाचा आपल्या पशुधनासाठी जो विषय आहे की म्हणजे या पशुधनावर गोचिड्याचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्याचं एकंदरीत कशा पद्धतीनं एकात्मिक निर्मूलन आपण करायला पाहिजे ही समधी माहिती तुम्ही अगदी समद्या शेतकरी बांधवांना समजल अशा पद्धतीनं सांगितली आणि समद्यांच्याही ध्यानामध्ये बी आली असेल पा. आणि लगेच आमची मंडळी कामाला लागतील यात काही शंका
0: नाही, मला शंकाच नाही. शेतकरी बंधू कष्टाला कमी पडत नाहीत बघा.
1: तेव्हा ही समधी माहिती तुम्ही समद्या शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आपली खूप खूप आभारी आहे बघा साहेब.
0: मी सुद्धा सर्वांचा आभारी आहे आणि कधीबी जेव्हा वाटलं काही तेव्हा बोलवत जायचं, आम्ही तुमच्या पारावर हजर.
1: पुढल्या बाराला जो काही नवीन विषय असेल ना त्या इश्यूची माहिती पाहिजे बरं का साहेब आम्हाला.
0: बिलकुल बिलकुल देणार. सर्वांना धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूया शेळ्यांपासून उत्पन्न मिळवावयाच्या बाबी. तर शेतकरी बंधूंनो, शेळीपालन व्यवसाय सुरू करत असताना व्यवस्थापनाबरोबरच शेळ्यांच्या विक्रीचीही व्यवस्था व्यवसाय सुरू करण्या अगोदरच करावी लागते. साधारणतः 100 शेळ्या खरेदी केल्यास 10 ते 20 शेळ्या कमी वजनाच्या अशक्त रोगग्रस्त असलेल्या अनवधानाने खरेदी केलेल्या असू शकतात. अशा शेळ्या लवकरात लवकर विकणे गरजेचे असते जेणेकरून व्यवस्थापनावरील खर्च कमी होईल. वेतांची आणि करड्यांची संख्या वाढवू नये. शेळी पालनातील सर्वात मोठा फायदा जास्तीत जास्त करडे निर्माण होण्यात दडलेला असतो. पाटी माद्यातून दुधाची शेळी तर बोकड पाट मटणासाठी फायद्याची ठरतात. आयुष्यात जास्तीत जास्त वेत आणि प्रत्येक वेतात जास्तीत जास्त करडे असा उद्देश ठेवला तर आयुष्यात शेळीकडून 25 करड्याची लक्ष्य ठरविता येते. राज्यात एका वेतास 5 करडे देणाऱ्या शेकडो शेळ्या आहेत. तसेच वर्षात 2 प्रसूत होणाऱ्या शेळ्या हजारो आहेत. दोन्ही गुणवत्ता एकत्रित करणे आणि कमीत कमी वयास शेळीचे प्रजनन चक्र सुरू होणे म्हणजे शेळी पहिल्या माजावर लवकर येणे अपेक्षित आहे. आयुष्यातील वेतात सरासरी 3 ते 4 करडे देणाऱ्या शेळ्यांकडून 25 करडे मिळणे गरजेचे आहे. मात्र करड्यांची संख्या वाढवताना करड्यांच्या मृत्यूंचेही प्रमाण वाढते, ही बाब आपण लक्षात घ्यावी. करड्यांची मृत्यू प्रतिबंधासाठी व्यवस्थापन सुधारणा करावी. करड्यांची विक्री. करड्यांची विक्री हे शेळीपालन व्यवसायातील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे आपल्याला नियोजनबद्ध करड्यांची विक्री करता येणे गरजेचे आहे. त्यासाठी शेळीपालन व्यवसाय करत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. शेळीचे दूध. आपल्या देशामध्ये शेळीपालनात जगात पहिलं स्थान मिळवून दिलं आहे, पण देशातील शेळींचे दुधाचे वार्षिक उत्पन्न मात्र एकूण दुधाच्या उत्पादनापैकी फक्त 3% म्हणजे 1 कोटी क्विंटल एवढे आहे. जमनापारी, बीटल, बारबेरी, जखराना, सुरती आणि काही प्रमाणात उस्मानाबादी जातीच्या शेळ्या बऱ्यापैकी दूध देतात. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या 40% लोकसंख्यांमध्ये शेळीचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रामुख्याने याच वर्गात आढळणाऱ्या अन्न घटकाच्या कमतरतेसाठी शेळ्यांचे दूध आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. बऱ्याच वेळा शेळीचे दूध फक्त करड्यांना पिण्यासाठीच असते असा गैरसमज शेळीपालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये आणि शेळीपालनातील तज्ज्ञांमध्येही आढळून येतो. व्यावसायिक शेळीपालनात शेळीचं दूध हा घटक अद्यापही महत्त्वाचा ठरला जात नाही. शेळीच्या दुधाचे फायदे जर आपण बघितले तर ती पचनास सोपे असतात, गाई म्हशीच्या दुधापेक्षा जास्त उपयुक्त आणि स्वस्त असते. ठाणबंद शेळीपालनामध्ये बँकेकडून कर्ज घेताना दुधातून मिळणारे उत्पन्न प्रत्येकाने गृहीत धरलेले असते, मात्र वर्षाअखेरचा हिशोब करताना दूध न वापरल्याने दर 50 शेळ्यामागे किमान 20,000 रुपये तर कमाल 40,000 रुपयाचे उत्पन्न बुडालेले दिसते.

असते. ठाणबंद शेळीपालनात नफा न होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. यामध्ये अधिकृतरित्या शेळीचे दूध हे शेळीचे दूध म्हणून विकले जात नाही, तर रोज 50 ते 60 लिटर दुधाचे पदार्थ तयार करण्यासाठीही यंत्रणा शेळीपालकास परवडत नाही. तसेच 50 ते त्याहून अधिक शेळ्याचे दूध काढायचे म्हणजे एका माणसाला साधारणतः 2 तास लागतात. हे दूध 2 वेळेस काढावयाचे म्हणजे 4 तास. आणि जर आपण प्रथम करड्यांना दूध पिण्यासाठी दिले तर करड्यांचे दूध पिणे झाल्याबरोबर जास्त दूध येत नाही. या सर्व अडचणीवर मार्ग काढण्यासाठी शेळ्यांचे दूध हे मुद्दाम स्वस्तात विकल्यास आणि स्वतःच्याच घरी त्याचा उपयोग केल्यास शेळीपालनासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या खर्चाची सोय होऊ शकेल. शेळीचे दूध मानवी आहारात अधिक सुलभ आहे, कारण त्यात रोगप्रणवता म्हणजेच घटकांबाबत ॲलर्जी असण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पचन सुलभता अधिक, कारण त्यातील प्रथिन साखळ्या कमी लांबीच्या असतात. नैसर्गिकपणात एकजीव दूध म्हणजे दूध घटक पूर्णपणे मिसळले जाणे शेळीच्या दुधात दिसून येत असल्याने पुन्हा मिसळणं गरजेचं नसतं. दूध शर्करा स्वीकृती नेहमी असते. दूध शर्करा पचनाची प्रक्रिया मानवी पोटातील विकरे सहज पूर्ण करू शकतात. करड्यांच्या वाढीचं प्रमाण आणि मानवी शरीर वजन वाढीचा वेग यात मोठे साम्य असल्याने वाढीच्या गरजेनुसार आहार ही संकल्पना महत्त्वाची दुधातून पूर्ण होते. तसेच शेळीपालकांनो, भारतात सर्वसाधारणपणे लोणी खाण्यापेक्षा ते कढून त्याचं तूप करून खाण्याची प्रवृत्ती जास्त आहे. ती बहुधा लोण्याच्या न टिकण्यामुळे असावी. शुद्ध लोण्यात 80 ते 90 स्निग्धांश, 9% केसिन, थोडे क्षार आणि बाकीचा भाग पाणी असते. त्यात जीवनसत्व अ ब क आणि ई असते. यातील चरबी सहज विद्राव्य असल्यामुळे पचनाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते. शेळीच्या दुधापासून लोणी कसं तयार करायचं? शेळीचे दूध हे 60 अंश सेल्सिअस उष्ण तापमानास तापून क्रीम सेपरेटरच्या साह्याने मलई वेगळी करायची. मलई धातूच्या चर्नरमध्ये घालून ते पिंप दर मिनिटाला 45 ते 55 फेरे या गतीने फिरवतात. लोणी थंड करून ते थंडगार पाण्याने स्वच्छ धुतले जाते. सफेद लोण्यास मशीनच्या साह्याने दाबून ठराविक वजनाचे आणि आकाराचे अतिशय घन विविध पॅकिंगमधून विक्रीसाठी तयार करतात. आपल्याला शेळीच्या दुधापासून जर चांगल्या दर्जाची चीज बनवावयाची असेल तर काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये स्वच्छ आणि चांगल्या प्रतीच्या दुधात जंतुविरहित वातावरणात प्रक्रिया करावी. दुधाची आम्लता, कचरा आणि जीवाणूचे प्रमाण नियंत्रित करावे. दूध 35 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात गाळून घ्यावे. दुधातील केसिन आणि स्निग्धांश या घटकांचे परस्पर प्रमाण नियंत्रित करावे. दुधाचे निर्जंतुकीकरण करणेही आवश्यक असते. निर्जंतुकीकरण केलेले दूध 30 अंश सेल्सिअसपर्यंत थंड करावे. थंड केलेल्या दुधात 2% इतकं विरजण आणि रेनेट हे रसायन मिसळावे. रेनेटची दुधातील प्रथिनांवर क्रिया होऊन त्यातील केसिन घट्ट होते आणि दुधातील फॅट केसिनच्या तंतूत गुरफटून राहते. दूध आणि प्रथिनातील ॲल्युमिनियम मात्र फाडलेल्या दुधातील पाण्याबरोबर निघून जाते. साधारणतः 40 मिनिटात हे मिश्रण चांगलं घट्ट बनते. त्यातील पाणी काढण्यासाठी त्याचे लहान लहान तुकडे करावेत. तुकडे गरम पाण्यात बुडून थोडा वेळ गरम करून त्यातील ताकाचा अंश पूर्णपणे काढून टाकावा. त्यानंतर एका विशिष्ट लाकडी साच्यात नीट दाबून ठेवावे, त्यामुळे उरलेले पाणी निघून जाते आणि अशा पद्धतीनं चांगल्या दर्जाचे चीज तयार होते. शेळीपालकांनो आणि शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर आपण शेळीपासून उत्पन्न मिळवण्याचे असेल तर आपण शेळ्यांची विक्री कशा पद्धतीनं करावयाची आहे त्याच पद्धतीने करड्यांची विक्री असेल आणि तसंच शेळीचे दूध आणि दुधापासून मूल्यवर्धित पदार्थ कशा पद्धतीनं तयार करायचं याविषयीची माहिती घेतली आणि अशा पद्धतीनं जर आपण शेळीच्या दुधाचा जर वापर केला तर आपल्याला त्यापासून अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते.

0: या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर
1: आणि मी शीतल निमजे
0: आम्ही दोघी आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
3: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
4: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
0: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेत शिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
6: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
2: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 मीटर अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोनिंग कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच भारत

0: संगीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
1: तेव्हा श्रोते हो तयार रहा. 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
0: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका.
1: हॅलो आकाशवाणी.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी
1: आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 राज्यसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलिशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदा देखील बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशारा देखील रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर झालं. या विधेयकाबाबत बोलताना विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल

0: यांनी सांगितलं.
1: न्यायपालिका के बढ़ते कार्यभार, न्यायिक विषयों के बदलते प्रकृति व उभरते कॉन्स्टिट्यूशनल लीगल इंटरप्रिटेशन के नए सवालों को ध्यान में रखकर माननीय सुप्रीम कोर्ट में न्यायाधीशों की संख्या बढ़ाना एक समय की मांग और समयानुकूल सुधार भी है, जिसमें संवैधानिक पीठों के अधिक गठन की आवश्यकता भी एक प्रमुख पहलू है.
0: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची प्रतिक्रिया म्हणून चीननं ड्रोन्स निर्यातीवर नियंत्रण तसंच 6 अमेरिकन आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेनं घातलेले निर्बंध लवकरात लवकर मागे घ्यावेत असं आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे. तसंच नवीन निर्बंध लादल्यास चीन सरकार अमेरिकेवर पुढची कारवाई करेल असा इशारा देखील दिला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आनची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रेयांशीनं चिनी तैपैच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. शिक्षण महर्षी डॉ DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91 वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं. हे आंदोलन हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार

0: काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हवामान. उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात उद्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अंदमान निकोबार बेटं, बिहार, छत्तीसगड, कर्नाटकची किनारपट्टी, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात विठ्ठल थोरात आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल थोरात आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भजन ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 8:30 मिनिटांनी आपण ऐकणार आहात संसद समीक्षा.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजतात. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात संतोष संत यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा आणि भटियाली धून. यांना तबला साथ दिली आहे आशुतोष धैग्रिया यांनी आणि तानपुऱ्याची साथ दिली आहे प्रकाश नाईक यांनी. तर ऐकूया संतोष संत यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा आणि राग भटियाली धून.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संतोष संत यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा आणि राग भट्टियाली धून ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 होत आहेत.

करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग अभोगी. यांना तबला साथ दिली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया धनंजय हेगडे यांनी गायलेला राग अभोगी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग अभोगी हा ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.